सुप्रभात. FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 2 अश्विन शके 1948 अर्थात 24 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 झालेले आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

लता मंगेशकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. अमृतधारा या कार्यक्रमामध्ये आता जयश्री बेलसरे यांच्या आवाजात ही रचना.

0: आहेत. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये जमीन सुपीकतेसाठी जीवाणू खतं याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहारतज्ज्ञ डॉ नीलम जंगम यांच्याशी संवाद. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती. 7:00 साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके, यात सुवर्णा दीक्षित यांचा ललितबंध अफवांचं पीक. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकू शकाल. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद आणि 8:15 आयुर्विश्व हेल्थकेअर हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:20 ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:30 मराठी चित्रपट संगीत. 11:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मैथिल. दुपारी 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये हितगुज या मालिकेत लेखिका पुष्पा तायडे यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. त्याचबरोबर तिच्या शब्दातून शिल्पा दिवाणी यांचं मनोगत. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 कामगार सभा. यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघातांबद्दल योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापक डॉ प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत. 7:30 किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमामध्ये हॅलो किसान, यात ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी डॉ चंद्रकांत कांबळे यांनी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद आपण ऐकू शकणार आहात. 10:30 नभूनाट्याच्या कार्यक्रमामध्ये केतकीच्या बनात हे नभूनाट्य आपण ऐकू शकणार आहात, लेखन डॉ शशिकांत प्रधान यांचं. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमामध्ये जमीन सुपीकतेसाठी जीवाणू खतं याविषयीची माहिती ऐकूया.
1: मंडळी, नत्र हा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्न घटकांपैकी सगळ्यात महत्वाचा घटक आहे. पिकामागून पिकं घेतल्यानं जमिनीतल्या नत्राचा साठा कमी होतो. जमिनीतल्या नत्राचा साठा पूर्ववत होण्यासाठी सेंद्रिय तसंच रासायनिक नत्रयुक्त खतं वापरून तो भरून काढला जातो. जमिनीतल्या नत्रयुक्त अन्नद्रव्याचा साठा जरी कमी होत असला तरी वातावरणात सुमारे 78% नत्र हा वायुरूप स्थितीत असतो. या वायुरूप नत्राचा वनस्पती उपयोग करून घेण्यास असमर्थ असतात. अशा स्थितीत जमिनीतले काही सूक्ष्म जीवाणू या वायुरूप नत्राचं उपलब्ध स्थितीत रूपांतर करून तो मोठ्या प्रमाणात पिकांना उपलब्ध करून देतात. मंडळी, जीवाणू खतांचे फायदे विचारात घेत असताना बियाण्यांची चांगली आणि लवकर उगवण होते, नत्र स्फुरद पालाश आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, पिकांची जोमदार वाढ होते, पिकांची रोग कीड प्रतिकारशक्ती वाढते, याशिवाय रासायनिक खतांची 20-25% बचत होते, याबरोबरच जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो, पीक उत्पादनात 10-15% वाढ होते आणि सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त आणि पर्यावरणाचं संवर्धन करणारं हे जीवाणू खत आहे. काही उपयुक्त जीवाणू खतांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. रायझोबियम. नत्र हा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्न घटकांपैकी सगळ्यात महत्वाचा अन्न घटक. नत्र स्थिरीकरण करणारे रायझोबियम जीवाणू सहजीवी पद्धतीनं द्विदल धान्य पिकांच्या मुळावर गाठी बनवून राहतात. रायझोबियमचे पीकनिहाय 7 गट आहेत. त्या गटाचेच रायझोबियम त्या विशिष्ट पिकाला वापरावं लागतं. ॲझोटोबॅक्टर. मंडळी, हे जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीनं कार्य करतात. ते हवेतलं मुक्त नत्र शोषून घेतात, पिकांना उपलब्ध करून देतात, त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते. आपल्याला 10-25% अधिक उत्पादन मिळतं. शिवाय 20-25 किलो प्रति हेक्टरी नत्र खताची

0: बचत होते।
1: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये जमीन सुपीकतेसाठी जीवाणू खत याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत। संकलक आणि वाचक अंजर मुजावर। आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात।
2: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे। स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क 02312544465 आणि 84 84 85 15 91। संपर्क पुन्हा एकदा 02312544465 आणि 84 84 85 15 91।
1: श्रोतेहो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम। 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद, 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी। आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहारतज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याबद्दल काय माहिती सांगाल?
2: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स, तर गुड फॅट्स म्हणजे काय असतात की जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत, आणि बॅड फॅट्स काय करतात तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम बॅड फॅट्स हे करत असतात. तर हृदयरोगासाठी स्पेसिफिकली म्हणण्यापेक्षा आपल्या आहारात जे येतात फॅट्स ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड असतात. तर हृदयरोगासाठी कोणते चांगले? तर जे अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ते रूम टेम्परेचरला पातळ राहतात. सोपी पद्धत ओळखायची की आपल्यासाठी हे चांगलं आहे की नाही, तर ते रूम टेम्परेचरला जे पातळ राहतंय. आणि जे बॅड फॅट्स आहेत सॅच्युरेटेड फॅट्स ते काय होतात? रूम टेम्परेचरला घट्ट होतात. बटर, तूप किंवा ते आपलं डालडा, हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं तर रूम टेम्परेचरला घट्ट होतात. तर सेमच गोष्ट आपल्या शरीरात जाऊन पण होणार आहे, तर त्याच्यामुळे आपले ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी ह्या गोष्टी फार कमी खायच्या किंवा टाळाव्याच असं मी सांगेन. मग गुड गोष्टींमध्ये काय आलं? तर तेल आलं गुड फॅट्समध्ये, अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते. तर तेल आलं, तेल आलं त्याच्यासोबत गुड फॅट्समध्ये आणखी ड्रायफ्रुट्स येतात, तेलबिया येतात, फ्लॅक्स सीड्स आले जे की सीड्समध्ये, ह्या सगळ्या आहेत ह्या आपल्यासाठी गुड फॅट्स देणाऱ्या गोष्टी आहेत. हे गुड फॅट आणि बॅड फॅट करून लोक काय करतात की हे गुड फॅटमध्ये येते तर मी हे खाल्लं पाहिजे, पण हा क्वालिटेटिव्ह चेंज आहे. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हा काय आहे? क्वालिटीमध्ये केलेला चेंज. पण याच्या अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह विचार केला पाहिजे, म्हणजे ह्याची क्वालिटी चांगली आहे माझ्यासाठी म्हणून मी ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे रिफाईंड ऑइल आहे हे बॅड फॅट मध्ये आजकाल समजलं जातं, आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे की कच्ची घाणीवरचं तेल आहे ते चांगलं आहे म्हणून लोक घरी आणतात. परंतु होतं काय? हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते लोक खूप जास्त वापरतात. मग जास्त वापरलेलं चांगली गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात जरी झाली तरी ते आपल्यासाठी दुष्परिणामकारकच आहे. त्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्या निम्मा केला पाहिजे. म्हणजे मानसी अर्धा किलो तेल हे तुमचं महिन्याला गेलं पाहिजे, तेव्हा ते तुमच्या हृदयरोगांचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन होतात ब्लॉकेजेस वगैरे ते कमी करण्यासाठी उपयोग आहे.
1: हृदयरोग टाळण्या

0: यासाठी ठीक आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश किंवा काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत का?
1: तर आपण हृदयरोग कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये भाज्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे, फळांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 प्रकारची फळं तुम्ही दिवसा जास्तीत जास्त खाल्ली तरी चालतात. इन शॉर्ट काय आहे, तर ज्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात अंगीकारायच्या आहेत. आणि ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातला सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्या सोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मगाशी तेलाबद्दल बोललो, मग आता इथं कोलेस्ट्रॉलचा आणि तेलाचा कसा संबंध येतो, प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याचबरोबर वारंवार ते तेल वापरणं, म्हणजे आपल्या घरी काय केलं जातं, आपण काहीतरी तळतो आणि ते तेल ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ते परत वापरतो. जर का आपण भजी तळत असेल, समजा छोटं कुटुंब असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण मोठ्या कुटुंबात तेच तेल सगळ्यांचं करून होईपर्यंत तळत राहतं, मग ते काळं पडलं तेल की त्याने कोलेस्ट्रॉल तुमचं खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जे तेलाचं प्रमाण आहे ते परत परत परत नाही वापरायचं.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पत्रकार अश्फा कत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धनाबाबत सध्या दिलासादायक चित्र आहे, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येत आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यातील 1,165 चौरस किलोमीटर क्षेत्र सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात येतो. 2009 या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. जैवविविधतेनं समृद्ध असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता 10 पोहोचलेली आहे. येथील वाघांची संख्या वाढावी म्हणून केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 वाघिणींचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थलांतर करण्यात आलं. स्थलांतरित करण्यात आलेल्या 3 मादी वाघिणींमुळं या प्रकल्पातील वाघांच्या प्रजननाला गती मिळू लागली आहे. या 3 वाघिणींसह उर्वरित 7 वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री परिसरात दाखल झाले आहेत. यामुळे सह्याद्रीतील जंगल वाघांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचं स्पष्ट होत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्य परिसरात रायबा, सरदार आणि राणोजी हे 3 नर वाघ सध्या सक्रिय आहेत. त्यामुळे या परिसरात वाघांचा स्थिर अधिवास निर्माण होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, शिलेदार, राणोजी आणि सरदार असे एकूण 10 वाघ अस्तित्वात आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघांची वाढती संख्या ही जंगलाच्या आरोग्याची आणि समृद्ध जैवविविधतेची सकारात्मक खूण आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च शिकारी असल्याने जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वही वाढण्याची शक्यता आहे. वाघांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक

युवकांसाठी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या आनंददायी चित्रासोबतच चिंतेचाही एक पैलू समोर आला आहे. चांदोली परिसरातील गावांच्या हद्दीत वाघांचा वावर वाढू लागल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरेढोरे, शेती आणि मानवी सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. स्थानिकांच्या मते वाघांची संख्या अचानक वाढल्याने संभ्रम निर्माण झाला असून वन विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करून प्रभावी जनजागृती करावी, तसेच वाघांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून गावामध्ये सतर्कता वाढवावी. तज्ज्ञांचं मतही याच दिशेने आहे. त्यांच्या मते वाघांचं संवर्धन अत्यंत आवश्यक असलं तरी त्याचवेळी स्थानिक नागरिकांची सुरक्षा, विश्वास आणि नुकसान भरपाईची प्रभावी व्यवस्था यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाघांच्या हालचालींवर

0: अत्यंत आवश्यक असलं तरी त्याचवेळी स्थानिक नागरिकांची सुरक्षा, विश्वास आणि नुकसान भरपाईची प्रभावी व्यवस्था यालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, जनजागृती करणं आणि आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना राबवणं ही काळाची गरज आहे. एकंदरीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या 10 पोहोचणं ही वनसंवर्धनाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असली तरी संवर्धन आणि लोकसुरक्षा या दोन्हींचा समतोल राखणे ही वनविभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबद्दल पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 9404408000.
5: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक पर्यटन दिनाच्या अनुषंगानं पर्यटन सल्लागार आणि पर्यटन व्यावसायिक वसीम सरकवास यांची प्रवीण चिपळूणकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर. मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. ह्या रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय करतो? तर पहिली गोष्ट म्हणजे दाताचा जो काही किडलेला पार्ट आहे किंवा जर दात फ्रॅक्चर झालाय, एखादा माणूस पडलाय गाडीवरनं किंवा लहान मुलं खेळता खेळता पडलेत, लागलंय, दात तुटलाय, एखादा पार्ट हलतोय, तर तो जो काही अफेक्टेड पोर्शन म्हणजे किडलेला जो दाताचा भाग आहे तो किंवा हलणारा दाताचा भाग हा तेवढाच काढला जातो. त्याच्यानंतर दात ओपन केला जातो, म्हणजे दाताची जी नस आहे त्या दाताच्या नसेपर्यंत आपण जातो. दातातली इन्फेक्टेड नस जी आहे ती काढली जाते. त्याच्यानंतर दाताची जी मुळं आहेत ती पूर्णपणे साफ केली जातात. जेव्हा तुम्हाला सूज आली असते किंवा मार लागला असतो तेव्हा मुळाच्या खाली हाडामध्ये पण इन्फेक्शन गेलेलं असतं. सो आपण मुळाच्या खाली 1.5 to 1 mm जाऊन हाडातला पण जो पोर्शन आहे जो इन्फेक्ट झालेला आहे ते सगळे इन्फेक्शन काढतो. त्याच्यानंतर आपण ड्रेसिंग देतो. जसं आपल्याला हाताला पायाला लागलं की आपण डेटॉल लावतो किंवा हळद लावतो, सो दॅट सगळं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती सगळी व्यवस्थित निघून जायला पाहिजे. सो आपण असं कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं आपण ड्रेसिंग देतो. आणि 4 to 5 days किंवा आठवड्याभरानं आपण पेशंटला परत बोलवून परत एकदा सगळ्या गोष्टी चेक करतो की आता पेशंटला दुखत नाही आहे ना, किंवा सूज नाही आहे ना, किंवा कुठून पस निघत नाही आहे ना. आपण एक्सरे घेतो, एक्सरे मध्ये परत चेक करतो की मुळाच्या खाली कुठं इन्फेक्शन नाही आहे ना. आणि त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल नव, ज्याला गटापरचा म्हणतात, ती दाताच्या मुळांमध्ये घालून दाताची मुळं बंद करतो. आणि जो वरचा पोर्शन आहे जो तोंडामध्ये आपल्याला दिसतो तो आपण परमनंट सिमेंट न बंद करून टाकतो.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेव आता ऐकूया ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत सुवर्णा दीक्षित यांचा ललितबंध अफवांचं पीक.

एका गावात डोंगरावरून रोज घंटा वाजलेली ऐकू येत असते. डोंगरावर एक राक्षस आहे, तो माणसांना मारतो आणि घंटा वाजवतो, अशी बातमी गावभर पसरली. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोक गाव सोडून जाऊ लागले. वस्तुस्थिती काय आहे ते बघूया असं कोणालाही वाटलं नाही, पण एका वृद्धेला वाटलं. ती लपत छपत डोंगरावर जाते आणि पाहते तर काय आश्चर्य, ती घंटा माकडांच्या हातात असते, त्यांच्याकडून ती वाजवली जात असते. त्या वृद्धेनं डोंगरावर फिरून भरपूर फळं गोळा केली आणि ज्या झाडावर माकडं होती त्या झाडाखाली ती फळं ठेवली. माकडांनी फळं पाहताच घंटा टाकून फळं खाण्यात मग्न झाली. आता गावात घंटेचा आवाज येणं बंद झालं. वृद्धेनं घंटासुराला ठार मारलं अशी बातमी पसरली. राजानं घंटा पाहून आणि घंटेचा आवाज बंद झाला हे पाहून त्या वृद्ध स्त्रीला मोठं बक्षीस दिलं. ही एक बोधकथा आहे आणि वस्तुस्थिती पण आहे. कानगोष्टीमध्ये जसं धचा मा होतो त्याप्रमाणे समाजाची अवस्था आहे. तुला म्हणून सांगतो असं म्हणून एखादी अर्धवट कळलेली माहिती बातमी म्हणून दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, हे संपतच नाही. यातून अफवा पसरते. कोणालाच त्यामागचं सत्य काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा होत नाही. आपल्या कानावर पडलेल्या बातमीला स्वतःच्या पदरचं तिखट मीठ लावून पुढच्याला सांगितली जाते. समाज हा वस्तुस्थिती प्रिय नसून अफवा प्रिय आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे. अंधश्रद्धेतून देखील अफवा पसरतात. पहा, आपल्याला आठवतं काय, एक बातमी सर्वत्र पसरली. ती बातमी होती, एका देवळात गणपतीची मूर्ती दूध पिते. त्या देवळासमोर खूप गर्दी झाली. लोक उद्योगधंदा सोडून पूजेचं साहित्य आणि दूध घेऊन देवळासमोर रांगेत उभे. कोणीही विचार केला नाही हे शक्य आहे का, आणि लोकांचा वेळ पैसा मात्र वाया गेला. हळूहळू सगळ्या देवळातील गणपती दूध पिऊ लागले. घराघरातील गणपतीसुद्धा दूध पिऊ लागले. नाही असं कोण म्हणणार, गणपती कोपला तर. या भीतीनं प्रत्येकजण घराघरातील गल्ली बोळातील मातीचे विविध धातूंचे गणपती दूध पितो असं छाती ठोकपणे सांगू लागले. खरं तर गणपती दूध पित नव्हता, ते दूध मूर्तीकडून शोषलं जाऊन खाली साठत होतं. आणि याचं शास्त्रीय कारण होतं सरफेस टेन्शन. तेव्हा ना मोबाईल होता, ना व्हॉट्सॲप, ना इंटरनेट, ना प्रत्येक घरात टेलिफोन, तरी ती बातमी देशभर पसरली. श्रद्धा जरूर असावी कारण ती मनाला ताकद देते, मात्र अंधश्रद्धा अजिबात असू नये. व्यक्ती, समाज, देश सगळ्यांच्याच विकासात अंधश्रद्धा ही अडथळा ठरते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील धूसर रेषा कळली पाहिजे. मांजर आडवी गेली तर काम होत नाही. महत्त्वाचं बोलताना कोणी शिंकलं तर काम होत नाही. तीन व्यक्ती एकत्र एखाद्या कामासाठी गेल्यास तीन तिघाडा काम बिघाडवतं म्हणून एक खडा बरोबर घेऊन जातात. बाहेर कामासाठी जाताना कोणीही कुठं निघालास असं विचारलं की कुठलाच काय असं विचारलं जातं. कावळा ओरडला तर घरी पाहुणे येतात. मुंगूस दिसलं तर दिवस चांगला जातो. एखाद्याचं तोंड उठल्याबरोबर पाहिलं तर ते शुभ किंवा अशुभ मानलं जातं. अशा अनेक अंधश्रद्धा आज आपल्या समाजात रुजलेल्या आहेत. या अंधश्रद्धांमधून कुठलाच देश सुटलेला नाही, अगदी विकसित देशसुद्धा. समाज देश बदलला की अंधश्रद्धा बदलतात, एवढाच फरक. या अंधश्रद्धा म्हणजे अफवांचा परिणाम. कोणाच्या तरी एकाच्या बाबतीत जी घटना घडते ते ती व्यक्ती दुसऱ्याला सांगते, मग ती तिसऱ्या

0: त्याला अशी ही साखळी चालू राहते आणि यातूनच अंधश्रद्धांचं जाळं निर्माण होतं. त्यातून माणूस सहजासहज बाहेर पडू शकत नाही, कारण त्या अंधश्रद्धेला एका अलिखित नियमाचं रूप प्राप्त झालेलं असतं. अशा अफवा आणि अंधश्रद्धा पसरवायला आपण तरी सामील व्हायचं नाही, बरोबर आहे ना?
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत सुवर्णा दीक्षित यांचा ललितबंध अफवांचं पीक आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
6: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
7: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
8: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
7: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
8: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
7: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
9: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
10: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
9: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
10: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
9: अटी लागू.
11: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
12: गतकाळाची स्मृती जपणारी,
11: तुमच्यासाठी तुमच्या घरी
12: रोज भेटणारी
11: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
12: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी पुणे 7:07 झालेत. यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची उद्या सांगता, प्रशासन सज्ज. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या संकट काळात शासन पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असून आवश्यक ती सर्व मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. खरीप हंगामातील पिकं हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यासाठी राज्य शासन तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: आम्ही सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला मी कालच कल्पना दिली आहे, शनिवारपूर्वी आपला दुष्काळाचा जीआर देखील बाहेर पडेल आणि त्यानंतर आपण उपाययोजना देखील सुरू करू आणि शेतकऱ्यांना रबीचा हंगाम घेता येईल या दृष्टीने जी काही मदत करायची आहे ती मदत करणं असेल, त्यासोबत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करणं असेल, जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्था करणं असेल, या सगळ्या गोष्टी राज्य सरकार करेल. आपण कर्जमाफी केली आहे तीही इफेक्टिव्हली राबवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्याही दृष्टीने पुढचं कार्य जे आहे ते आम्ही करू. जी काही थेट आपल्याला आर्थिक मदत करायची आहे ती मदत देखील आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून काही ना काही दिलासा आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
0: संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असं मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील दुष्काळाचा शासन गांभीर्यानं विचार करत असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी काल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या चितोडा इथं बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी केली. पावसानं दडी मारल्यानं विदर्भातील सोयाबीन, मका, कपाशी, उडीद, मूग या सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच शासन निर्णय जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना

0: त्यांना दिलासा देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची तसंच पाणी परिस्थितीची पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही काल नाशिक जिल्ह्यातील विविध भागात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आयुर्वेद हा जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. नागपूरमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. भारतीय जीवनशैली आणि आयुर्वेद शास्त्र ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. काल मुंबईत आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राला सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इन स्पेस या संस्थेविषयी.
1: अंतराळ क्षेत्र आता भारतीय खासगी नवोपक्रमांसाठी एक खुलं क्षेत्र बनलं आहे. अंतराळात खासगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करण्यासाठी सरकारनं 2020 एक स्वायत्त एकल खिडकी संस्था म्हणून इनस्पेसची स्थापना केली. ही संस्था खासगी संस्थांना प्रक्षेपक आणि उपग्रह निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या मिळवून देणं तसंच निर्मितीपासून ते डेटा विक्रीपर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीतल्या कार्यांना प्रोत्साहन देऊन नियमन करण्याचं काम करते. भारतीय अंतराळ स्टार्टअप आता प्रक्षेपक आणि उपग्रहांची निर्मिती करतात. याबरोबरच इस्रोचं कार्यही सुरू असून ही संस्था वैज्ञानिक आणि सामरिक मोहिमांवर लक्ष केंद्रित करत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी, पुणे.
0: 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राज्यभरातील पात्र महिला शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येत आहे अशी माहिती कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी दिली. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या वेबिनारमध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्राची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका तसंच प्रमाणपत्राच्या आधारे उपलब्ध होणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पुण्यातील वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्यासह देशा आणि परदेशातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. गेले 10 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात शहरातल्या प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मानाचे 5 गणपती तसंच विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणे शहरासह परिसरातून नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत. दरम्यान उद्या 25 तारखेला अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आणि महापालिका प्रशासनानं विशेष नियोजन केलं असून अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे पार पडण्यासाठी पुणे पोलीसही सज्ज झाले आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवर्सद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर ड्रोन्सच्या माध्यमातूनही मिरवणुकीचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी सुमारे 10,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्पविश्वातली एक अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी नोंद समोर आली आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्गातील सर्प वैविध्य आणि त्यातल्या अनोख्या रंगवैविध्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच पावशी गावात ही पांढऱ्या रंगाची अल्बिनो

0: मणार आढळून आली. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉक्टर योगेश कोळी यांनी ही नोंद केली आहे. कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील आणि वनपाल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. मणार हा विषारी साप असून त्याचं शास्त्रीय नाव बुंगारस कॅर्युलियस आहे. सामान्यतः काळसर किंवा निळसर काळ्या रंगाचा असणारा मण्यार अल्बिनो अवस्थेत पांढऱ्या रंगाचा दिसतो. पूर्ण अल्बिनिझम मध्ये डोळ्यांमध्ये सुद्धा रंगद्रव्याचा अभाव असल्यानं डोळे लालसर दिसू शकतात. अल्बिनिझम ही अनुवंशिक रंगद्रव्याच्या कमतरतेशी संबंधित अवस्था आहे. ल्युसिस्टिक आणि अल्बिनो सापांमधला फरक ओळखणं वैज्ञानिक नोंदींसाठी महत्वाचं आहे असं डॉक्टर योगेश कोळी यांनी सांगितलं. सिंधुदुर्गातली ही दुर्मिळ नोंद जिल्ह्याच्या सर्प वैविध्य आणि जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरली आहे एवढं मात्र नक्की. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं काल महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिनास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीनाला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 12 पदकांसह भारत पदकतालिकेत 13व्या स्थानावर आहे. सांगली आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध भागात काल दुपारी मेघगर्जनेसह पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. सिन्नर तालुक्यात एका शेतमजुरावर वीज कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला. हवामान. राज्याच्या विविध भागात आजही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची उद्या सांगता. प्रशासन सज्ज. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
3: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी. तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
2: श्रोते हो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद, 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz वर.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं हार्दिक स्वागत करते. श्रोतेहो, भविष्यातील महाराष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारणं ही काळाची गरज आहे. वाढती वाहतूक, शहरीकरण आणि औद्योगिक विस्तार यांचा विचार करून रस्ते आणि महामार्गांचं नियोजन करणं आवश्यक आहे. पुणे रिंग रोड, सागरी सेतू तसंच राज्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यासोबतच राज्यातील विविध भागांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. या प्रकल्पातील नियोजन, तांत्रिक बाबी, आव्हानं आणि भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचं नियोजन याबाबत आज आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आपण आमंत्रित केलंय. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते.
1: सर, 2047 विकसित महाराष्ट्रमध्ये MSRDCची काय उद्दिष्ट असतील?
2: 2047 मध्ये मी म्हटल्याप्रमाणे 6,000 किलोमीटरच्या एक्सप्रेसवे

0: या महाराष्ट्र राज्यामध्ये बांधून पूर्ण करणं आणि राज्याचा प्रत्येक जिल्हा हा एक्सप्रेसवेनी कनेक्ट करणं हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
1: नक्कीच रोजगार निर्मिती होईल आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठपर आलेलं आहे?
0: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे 9.8 किलोमीटर लांबीचा आहे, म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिली तर 9.8 किलोमीटर आणि त्याला कनेक्टर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
1: बरं,
0: पहिला कनेक्टर वांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे अटल रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर चार कनेक्टर आणि मुख्य जी सिलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती पण 2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाइन केलं आणि 2022 खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे आणि त्या 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
1: बरं,
0: या सागरी सेतूचं टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅन पॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाइड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
0: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतोय समृद्धी महामार्गावरती आणि ही इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ज्याला आपण ITMS म्हणतो ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतोय. काम सुरू आहे त्याचं. 405 किलोमीटर लांबीतलं म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गो लाईव्ह करतोय. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ऍक्टिव्हेट होईल 405 किलोमीटरची September 2026 आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे ती आम्ही December 2026 पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ही सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्समध्ये राहील.
1: अच्छा.
0: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4800 कॅमेरे असतील 700 किलोमीटरमध्ये आणि हे सगळे कॅमेरे जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील. म्हणजे महामार्गावर जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते NPR नंबर प्लेट रीडर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेराज पण आहेत.
1: बरं,
0: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याचे ती आमनेला आहे जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0-700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
1: अच्छा.
0: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
1: बरं,
0: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे ही ITMS सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटचे प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये

0: कॅच केलं जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं आयटीएमएस सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत, म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल. त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना, म्हणजे जे काय त्या स्पीड लिमिट घालून दिलेत त्या स्पीड लिमिट पेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलंय स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतंय का? कारण कसं आहे तर समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला, म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं, तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे, तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आज स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळतं. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल, 120 वर जर त्याचा ऍव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा वाजतो, तिथे टोल
1: स्टेशन
0: भोंगा वाजतो आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
1: त्याला,
0: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढ्या वेळ तिथे प्रबोधन केलं
1: जायचं.
0: अशा पद्धतीची सुविधा त्या काळात होती. पण आता आयटीएमएस झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
1: बरोबर, म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
0: निश्चितपणे त्यांना, म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे, म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन्स रेज केले जातात तसे चलन्स त्यांना रेज होतील व्हायोलेशन झाल्यानंतर.
1: आणि सर शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की काय या पुढे वाटचाल असेल एमएसआरडीसीची आणि कशा पद्धतीने ती होईल?
0: एमएसआरडीसीची वाटचाल आता एक्सप्रेस वे मध्ये तरी असणारच आहे, म्हणजे एक्सप्रेस वे निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे एमएसआरडीसीचं. ते 6000 किलोमीटरचं जे काही विजन सेट केलेलं आहे 2047 पर्यंत, ते 6000 किलोमीटरचं विजन पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी निश्चित प्रयत्नशील असेल. सोबतच 9000 किलोमीटरपेक्षा जास्त प्लॅनिंग क्षेत्र एमएसआरडीसीकडे दिलेलं आहे, तर या प्लॅनिंग क्षेत्राचं लवकरात लवकर, म्हणजे अगदी ह्याचे जे काही डेव्हलपमेंट प्लॅन्स आहेत लवकरात लवकर पूर्ण करून हे पब्लिश केले जातील डेव्हलपमेंट प्लॅन्स. आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जेवढ्या डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी आकर्षित करणं हा पण एक उद्दिष्ट आहे महामंडळाचं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आल्या की या ठिकाणी उद्योगधंदे वाढीस लागतील, रोजगार वाढलेला असेल आणि सोबतच जीडीपी वाढण्यामध्ये मदत होईल, मग ते एक उद्दिष्ट आहे. एसपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकासामध्ये सहभागी होऊ. दुसरं आमच्याकडे ठाणा कल्याणमध्ये एसआरए क्लस्टरचं पण डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे देण्यात आलेलं आहे, तर ते एसआरए क्लस्टरच्या माध्यमातून हे प्रोजेक्ट सुद्धा, म्हणजे 16 ठाण्यातले एक एसआरए क्लस्टर आहेत आणि 6 कल्याणमधले क्लस्टर्स आहेत, ते 22 एसआरएचे क्लस्टर जे आहेत हे सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावून त्या ठिकाणी जे काही म्हणजे हॉटपेंट्स आहेत, चाळी आहेत, याचं रूपांतर अशा उंच बिल्डिंग्समध्ये असं होईल आणि लोकांना राहायची सुविधा पण त्या माध्यमातून निर्माण केली जाईल. आणि त्या योगे आणखीन या प्रोजेक्टसाठी जो आम्हाला रिव्हेन्यू लागतो आहे तो सुद्धा रिव्हेन्यू या प्रोजेक्टच्या माध्यमातून जनरेट होला जाईल. म्हणजे प्लॅनिंगच्या माध्यमातून, एसपीएमच्या माध्यमातून, एसआरए क्लस्टरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक रिव्हेन्यू सोर्स जो आहे या महामार्गाच्या बांधकामासाठी जनरेट करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न राहील.
1: नक्कीच सर, आणि खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्र म्हणजे 2047 जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आपण त्या स्वप्नाकडे नक्कीच वाटचाल करताय. सर एक प्रश्न असा आहे की महामार्ग बांधले जात आहेत, एक्सप्रेस वे बांधले जात आहेत आणि ते बांधले गेलेले आहेत तर त्यावरची जी वाहतूक आहे म्हणजे जे वाहतूक चालक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने सुरक्षित त्यांनी सुरक्षितता राखायची किंवा वेग मर्यादा असेल ती राखावी?
0: नाही, वाहतूक चालकांना म्हणजे एवढंच आव्हान असेल की जर वाहतूक चालकांनी महामार्गावरनं प्रवास करताना वाहतूक नियमांचं जर व्यवस्थितपणे पालन केलं, वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत सगळ्याला माहिती आहे, अगदी जेव्हा ड्रायव्हर प्रिस्क्रिप्शन घेतो तेव्हा ड्रायव्हरला सगळे वाहतुकीचे नियम शिकवले जातात त्यानंतरच त्याला लायसन्स मिळतं. म्हणजे वाहतुकीच्या नियमाचं ज्ञान हे सगळ्यात असतं, हे प्रत्येकाने जर वाहतूक नियमांचं जर पालन केलं, स्वतःच्या मनावरती जर ताबा ठेवला, म्हणजे मेन वेगावरती जर नियंत्रण ठेवलं सगळ्यांनी वाहतूक नियमांचं जर पालन केलं तर असे महामार्ग अपघात शून्य होऊ शकतात. याच्यामध्ये आता बऱ्याचदा काय होतं की रस्त्याचा फॉल्ट आहे म्हणून अपघात झाला,

0: घटना घडतात, पण असे जे आम्ही महामार्ग बांधतोय अगदी सुरुवातीपासून अभियांत्रिकीच्या दृष्टीने कुठलीही कसर आम्ही असे महामार्ग बांधताना ठेवत नाही. आता पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण रस्ते बांधतो, अगदी म्हणजे 1970 जेव्हा दुष्काळ झाला होता त्यामध्ये बरेच रस्त्याची निर्मिती झाली त्या काळामध्ये, तर त्यावेळेस टप्प्याटप्प्याने रस्ते डेव्हलप केले गेले. म्हणजे आधी मातीकाम झालं, नंतर मग खडीकाम झालं टप्प्याटप्प्याने. या बाबतीत एक्सप्रेसच्या बाबतीत असं नाही आहे. आम्ही सुरुवातीपासून ज्याचं व्यवस्थित इंजिनिअरिंग प्लॅन करून हे रस्ते बांधले असल्यामुळे इंजिनिअरिंग दृष्ट्या हे रस्ते खूप सुरक्षित रस्ते आहेत. फक्त वाहन चालकांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, सोबतच वाहनांची काळजी करायला पाहिजे, आणि सोबतच आपल्या कुटुंबियांची पण काळजी करायला पाहिजे. म्हणजे आपण जर काही म्हणजे वेगात वाहन चालवलो, अपघात केला समजा, तर त्याचा फटका सगळ्यांना बसू शकतो. याचं भान ठेवून जर वाहतूक नियमांचं व्यवस्थित पालन करून जर वाहनं चालवली तर हा प्रवास जो आहे तो व्यवस्थित सुरक्षित होईल.
1: नक्कीच सर, कारण फक्त रस्ते महत्वाचे नाहीये, तर रस्त्यांवर चालणारी वाहनं आणि वाहन चालक यांच्या हातात पण खूप गोष्टी असतात, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही या माध्यमातून आपण सांगितलं की घेतली पाहिजे. श्रोते हो, विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याबाबतची दिशा आजच्या संवादातून आपल्याला समजली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. श्रोते हो, सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सक्षम पायाभूत सुविधांच्या बळावर विकसित आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने आपली वाटचाल अशीच सुरू राहो हीच अपेक्षा. आजच्या दिलखुलाससाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
4: नमस्ते
3: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
4: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
3: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurup.com.

0: vaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेटभेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
1: अनेकदा मेळावा असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं. कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रॅडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं. आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com.
1: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
0: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:45 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असलेले उपचार याविषयीची माहिती देत असतात, मार्गदर्शन देत असतात. आजच्या भागातही डॉक्टर आबासाहेब गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया आणि डोळ्यांच्या नसांचे विकार या विषयावरची आपण माहिती घेत होतो त्याविषयीचीच आणखी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: गेल्या 2 भागात डॉक्टर आपण डोळ्यांच्या नसांचे विकार होण्याची कारणं आणि ते का होतात याविषयी सांगत होतो आणि इतरही काही अवयवांना आजारी पडलेत, विकार झालाय म्हणून डोळ्यांवर कसा परिणाम होतो ते सांगत होतात. तर अजूनही काही अशी कारणं आहेत का?
6: जसं मी सांगितलं की मेंदूमध्ये रक्तस्राव होतो मागच्या भागात आपण बघितलं,
5: बरोबर.
6: तसंच गाठी जर होत असतील मग त्या कॅन्सरस आहेत किंवा नाही तो भाग वेगळा, पण एक्स्ट्रा ग्रोथ जी आहे, एक्स्ट्रा मांस वृद्धी जी आहे किंवा मज्जेशी संबंधित काही ग्रोथ आहे आणि ते मेंदूमध्ये आपल्याला जाणवत असेल तर त्या बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम मेंदूवरती तर होणारच आहे, साहजिकच आहे. मेंदूच्या त्या ज्या भागात तिचे गाठ वाढ साठी ते सेंटर्स निकामी व्हायला लागतात, तो पार्ट खराब व्हायला लागतो, तो ज्या अवयवाशी निगडीत आहे त्या अवयवाच्या कामावरती परिणाम व्हायला लागतो, एकंदरीत शरीरावरती आपल्याला मेंदूच्या विकारांचा परिणाम दिसतो. कारण काय, वृद्ध मूल अधक काय,

0: वनस्पती तर कसं असतं, जमिनीच्या खाली मूळ आहेत आणि बाकी वनस्पती वरती आहे, तसं मनुष्याच्या बाबतीत मात्र मूळ वरती आहे, म्हणजे डोकं हे शरीराचं मूळ आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळं त्याच्यामध्ये कुठेही काही परिणाम झाला तर त्याचा सगळ्या शरीरावरती परिणाम येतो.
1: बरोबर.
0: जवळच्या अवयवांवरती तर येतोच येतो, म्हणजे एखाद्या गाठीचा परिणाम स्वरूप का ऐकायला कमी येणं, गाठींचा परिणाम स्वरूप वासच यायचा बंद होणं, गाठींचा परिणाम स्वरूप दिसणंच बंद होणं, गाठींचा परिणाम स्वरूप हात किंवा पायाच्या हालचाली बंद पडायला लागणं, गाठींचा स्वरूप पॅरालिसिस सारखी लक्षणं दिसायला लागणं, इतके मोठे परिणाम आपल्याला जनरली गाठींच्या स्वरूपात दिसतात. आयुर्वेदात त्याचा इलाज आहे का नाही तर त्याचा इलाज करता येतो. बऱ्याचदा त्याचं निदान काय वेळेला विद्रती व्हायला लागतं, आभ्यंतर विद्रती हे निदान त्याचं असतं आणि त्याची ट्रीटमेंट केली की बऱ्याचदा आपल्याला त्या बाबतीत यश मिळायला लागतं. खरं तर आजार वाढणं, आजारानं एखादा अवयव खराब करणं हे आपल्या हातात नाही, पण निदान करून ट्रीटमेंट करणं आपल्या हातात आहे. ज्या वेळेला एखाद्या मेंदूशी संबंधित आजाराचं लक्षण दिसायला लागतं आणि तो अवयव ती गाठ किंवा मेंदूचा तो आजार इतर ऑर्गनवरती परिणाम करतोय, तुम्हाला आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट करायला कुठेही पाबंदी किंवा बंधन नाही, ती नक्की घ्यावं. तुम्हाला इमर्जन्सी वाटत असेल तर घ्यावं, कारण ते इतकं अंगवळणी पडले ना आपल्या की ते सोडून आयुर्वेद किंवा इतर कुठल्या पॅथीचं काय घ्यायचं म्हणलं की आपल्याला वेगळं आणि विचित्र वाटायला लागतं. तर घ्यायला हरकत नाही, पण सेकंड ओपिनियन आयुर्वेदातले घेऊन जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला
1: आयुर्वेदाचे दुसरे दुष्परिणाम
0: अजिबातच नाही होत. तर ते जर टाळता आलं किंवा आणि आपल्याला वेळ न घालवता जर ट्रीटमेंट केली गेली तर ह्या गाठींची ट्रीटमेंट करून त्याच्यामुळे जो डोळ्यावरती परिणाम येतो तो आपल्याला घालवता नक्की येऊ शकतो.
1: बरोबर. डॉक्टर, तुम्ही खरंच म्हणजे एवढे कारणं आहेत की ज्याच्यामुळे ह्या डोळ्यांच्या नसांना विकार निर्माण होऊ शकतो, बरीच कारणं आहेत, त्यातली काही कारणं अजून आपल्याला जाणून घ्यायची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर मग डॉक्टर, अजूनही डोळ्यांच्या नसांना काही विकार किंवा दोष उत्पन्न होण्यामागे काही कारण आहेत का?
0: जसं ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतला रक्तस्राव सांगितला, मेंदूतल्या गाठी सांगितल्या, त्याच पद्धतीनं काही शारीरिक आजार पण आहेत ज्याचा परिणाम आपल्याला जनरली दिसत असतो. त्यातले दोन प्रामुख्यानं दिसतील, म्हणजे हायपरटेन्शन आणि मधुमेह तर माहितीच आहे आपल्याला, त्याच्याबद्दल ओघात बोलीनच, पण आर्थरायटिस हा जो एक विकार आहे किंवा दुसरा टीबी नावाचा जो विकार आहे हा मेंदूवरती आणि डोळ्यावरती प्रचंड परिणाम करतो.
1: बापरे.
0: खरं तर बऱ्याच वेळेला
1: असं वाटत नाही ना, आर्थरायटिसचा
0: परिणाम येतो, म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघत असाल म्हणजे वाताचे विकार असतील, आर्थरायटिस झालाय तर डोळ्यांना सूज येते, नसांना सूज येते. डोळ्यांना ज्यावेळेला आर्थरायटिसच्या केसेसमध्ये सूज यायला लागते त्यावेळेला त्याचं एक निदान युव्हीआयटिस म्हणून आहे, तर ते केलं जातं. त्यात काय तर फ्रिक्वेंटली आर्थरायटिस असल्यामुळे फ्रिक्वेंटली त्याचे रिअटॅक येतात. युव्हीएल ट्रॅक जो दिसण्यासाठी डोळ्यातला जो पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे, तो सुजून सुजून वारंवार सूज अपडाऊन होऊन तो खराब होतो. मागच्या नसांवरच वारंवार सुजून नसा खराब होतात आणि कायमचं अंधत्व येतं. तसंच ह्या आर्थरायटिस रक्तात वात असेल तर जसा डोळ्यावरती परिणाम करतो तसा आज तो मेंदूवरती करतो, आणि मेंदूवरती परिणाम केल्यानंतर अकाली म्हणजे आपण म्हणतो ना वयवर्ष 80 आहे ऐकायला कमी झाले, वयवर्ष 80 आहे दिसायला कमी झाले, वयवर्ष 80 आहे त्यांची स्मृती कमी झालेली आहे. तसं हेच जर वयवर्ष 80 झालं तर ज्या वेळेला पराकोटीचा वात वाढायला लागतो, ज्या वेळेला प्रचंड ताणतणावाचं लाईफ आहे, ज्यावेळेला दिनचर्येचा काही भरोसा नाही, आणि अशा केसेसमध्ये जर वाताचे विकार मागे लागले आणि मेंदूवरती त्याचा परिणाम झाला तर तात्पुरत्या स्वरूपात बऱ्याच वेळेला पापण्यांची फडफड व्हायला लागणं, पापण्या पडणं, आणि त्याच्यासोबतच काही लोकांना मागच्या नसांना सूज येऊन त्या नसा सुकायला लागतात, त्याला ऑप्टिक ऍट्रोपी ही म्हणत असतात. म्हणजे रक्तातल्या वाताचा इतका मोठा गंभीर परिणाम आपल्या डोळ्यावरती होताना दिसत असतो. खरं तर याचा इलाज काय? याचा इलाज असा, म्हणजे कसा आहे, त्वचाविकार म्हटलं की काही लोकांना अंगाला खाज येते, काही लोकांना जांगड्यात खाज येते, काहींना बटकला येते, काहींना पोटाला येते, असं सांगता येईल का की हा त्वचा विकार आहे आणि तो इथंच त्याची लक्षणं दिसेल? असं नाही होत फारसं. व्यक्तीपरत्वे खाण्यापिण्याच्या हिशोबानं, रक्तदृष्टीच्या हिशोबानं तो अभिव्यक्त होतो, तसंच वातविकाराच्या बाबतीत आहे. आपण योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याची कॉम्प्लिकेशन आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण

0: डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: डॉक्टर, डोळ्यांच्या नसा खरंच किती नाजूक अवयव असणार, नाही का त्या नसा किती नाजूक असणार, तर त्यांना विकार झाल्यावर त्रास होणारच, त्या विकाराची अजून काही कारण आहेत?
2: जसं मी आता मगाशी सांगितलं, आर्थरायटिसचा परिणाम आहे. हे आर्थरायटिसची जर ट्रीटमेंट आपण जर नाही केली तर मग नसा सुकतात. तसंच टीबीचा प्रकार आहे. टीबी हा विकार असा आहे, खरं तर आता प्रमाण त्याचं अत्यल्प झाले असं म्हणायला हरकत नाही.
1: तो बरा होण्यासारखा झाला, पूर्वी बरा होत नसे.
2: होतं काय, बरा होत नसं म्हणजे त्याची ट्रीटमेंट तशी होती, उपलब्ध नव्हती. आता ट्रीटमेंट उपलब्ध आहे, पण म्हणतो ना आपण

0: 98952 261 99 98952 261 99 98952 261 99.
1: डॉक्टर, डोळ्यांच्या नसा खरंच किती नाजूक अवयव असणार, नाही का? त्या नसा किती नाजूक असणार, तर त्यांना विकार झाल्यावर त्रास होणारच. त्या विकाराची अजून काही कारण आहेत?
2: जसं मी आता मगाशी सांगितलं, आर्थरायटिसचा परिणाम आहे. ही आर्थरायटिसची जर ट्रीटमेंट आपण जर नाही केली तर मग नसा सुकतात. तसंच टीबीचा प्रकार आहे. टीबी हा विकार असा आहे, खरं तर आता प्रमाण त्याचं अत्यल्प झाले असं म्हणायला हरकत नाही.
1: तो बरा होण्यासारखा झाला, पूर्वी बरा होत नसे.
2: होतं काय, बरा होत नसं म्हणजे त्याची ट्रीटमेंट तशी होती, उपलब्ध नव्हती. आता ट्रीटमेंट उपलब्ध आहे, पण म्हणतो ना आपण की आजारापेक्षा उपाय भयंकर झाला, मग ह्याच्यात जीव वाचला जातो का? नाही. तर टीबीच्या पेशंटमध्ये टीबीची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची केल्यानंतर, आणि ते खरंही आहे, आधी प्राण महत्वाचा मग नंतर बाकी गोष्टी, त्यामुळे जी ट्रीटमेंट केली जाते ते कदाचित आयुर्वेदिक औषधं घेत नसतील तर त्यांनी आधुनिक शास्त्राचे औषध घेतात, तर ठीक पण आहे, कारण जीव वाचणं महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला टीबीच्या केसेसमध्ये जर ट्रीटमेंट योग्य वेळी केली गेली नाही, मग ते आधुनिक असो किंवा आयुर्वेदिक, कुठलीच ट्रीटमेंट केली गेली नाही, तर प्राणाचा तर खेळ आहेच, पण तो मेंदूवरती परिणाम करतो आणि डोळ्याच्या नसांवरती तो परिणाम करणार आहे. नसा सुकायला लागलं हे लक्षण कशातनं लक्षात येतं? ह्या लोकांना बऱ्याच वेळेला साईड व्हिजन कमी होते, रात्रीचं दिसणं कमी व्हायला लागतं, पायाखालच्या वस्तू दिसत नाहीत, म्हणजे स्टेप्स लक्षात येत नाहीत, आणि ट्युब्युलर व्हिजन होते, म्हणजे ज्या बाजूला बघू त्याच बाजूचं दिसतं, आजूबाजूचं दिसणं पूर्ण बंद व्हायला लागतं. तर ह्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतो. ह्या मोठ्या आजारांमुळे येणारे दुष्परिणाम टाळायचे जर असतील, मोठे व्हायटल ऑर्गन आपले शाबूत ठेवायचे असतील, तर योग्य वेळी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य निदान करून ट्रीटमेंट करावी लागेल. अन्यथा आपण ह्या विकारांमुळे डोळ्यावरचा परिणाम जो होतो तो टाळता येणार नाही. अशा केसेस मध्ये आपले डोळे जायची शक्यता तितकीच असते.
1: बरोबर.
2: त्यामुळे योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने चिकित्सा करणं महत्वाचं आहे,
1: गरजेचं आहे. तर डॉक्टर, गेल्या ह्या चार भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांच्या विकारांची कारणं आणि ते का होतात याविषयी खरंच खूप विस्तृत अशी माहिती दिली. अजूनही डोळ्यांच्या नसांच्या विकाराबद्दलच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98952 261 99 98952 261 99. 98952 261 99.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
4: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02-231-254-65 आणि 84-84-85-15-91. संपर्क पुन्हा एकदा 02-231-254-65 आणि 84-84-85-15-91.
3: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

लता मंगेशकर यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दुनिया कर रही तारीफ, चार बड़ी एजेंसियों ने बढ़ाया भारत का वृद्धि दर अनुमान। नव भारत टाइम्स ने लिखा है, S&P, फिच, ADB और OECD ने भारत की 2026-27 की GDP का अनुमान बढ़ाकर 7% किया। अमर उजाला ने चिंतन शिविर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बयान को प्रकाशित किया है, मंत्रियों को मोदी का मंत्र, महिलाओं और युवाओं के मुद्दों पर ध्यान केंद्रित करें। निर्वाचन आयोग में मतभेद को लेकर उठे सवालों पर दैनिक भास्कर ने आयोग का स्पष्टीकरण प्रकाशित किया है, असहमति होना सामान्य बात है, हमारे बीच दरार नहीं। हिंदुस्तान और दैनिक जागरण की खबर है, बैंकों की 28 से 30 सितंबर तक प्रस्तावित हड़ताल के मद्देनजर केंद्र सरकार ने कर्मचारियों और पेंशन भोगियों को 25 सितंबर को ही वेतन और पेंशन देने का फैसला किया। राजस्थान पत्रिका ने बताया है, रेल मंत्रालय ने नेशनल पेंशन सिस्टम में आने वाले कर्मचारियों के लिए यूनिफाइड पेंशन स्कीम के नियमों की घोषणा की है।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियान के अंतर्गत गुजरात के वडनगर से उत्तर प्रदेश के वाराणसी तक सेवा यात्रा कर रहे प्रतिभागियों से संवाद करेंगे। दिल्ली सरकार ने महिलाओं और ट्रांसजेंडर को सुरक्षित, साफ सुथरा और सम्मानजनक रोजगार का अवसर देने के उद्देश्य से दुर्गा योजना को मंजूरी दी। भारत टैक्सी उत्तर प्रदेश के लखनऊ, गोरखपुर, वाराणसी, कानपुर और प्रयागराज में शुरू। क्षेत्रीय ग्रामीण बैंकों सहित सभी बैंक ग्राहकों की सुविधा के लिए इस रविवार को खुले रहेंगे। और जापान में एशियाई खेलों में रोशिबिना देवी ने वुशु में रजत पदक जीता, सतनाम सिंह और सलमान खान ने रोइंग पुरुष डबल्स में कांस्य पदक हासिल किए। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 8:15 वाजलेत, ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर।
3: आयुर्विश्व
4: आयुर्विश्व हेल्थ केअर,
5: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म।
6: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर।
8: श्रोते हो नमस्कार, आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत। नमस्कार सर।
9: नमस्कार
8: सर। तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण या केस बद्दल तुमच्याकडे येणारे रुग्ण आहेत या त्यांचा अनुभव आधी ऐकूयात।
10: माझं नाव रत्नमाला ज्ञानदेव मकासरे, मी औरत जांभळी इथून बोलते। ज्या वेळेस मी आजारी असताना माझ्यावाले डाव्या हाताला आणि डाव्या पायाला मुंग्या येत होत्या आणि गुडघे पण दुखत होते। पण ज्या वेळेस मी FM विश्वास घाडगे डॉक्टरांची मुलाखत ऐकली, त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना बोलले की चला आपल्याला डॉक्टरांकडे जायचे। मी विश्वासाने त्यांच्याकडे आले। 3 महिने मी त्यांच्याकडे गोळ्या आणि औषध घेतले, त्यांचे सगळं आयुर्वेदिक गोळ्या आणि औषध आहे। मला पूर्णपणे आराम पडला आणि माझा BP सलग 2 वर्षापासून हायटॅक राहायचा। पण जसं मी 3 महिन्यापासून विश्वास घाडगे डॉक्टर यांच्यावाली गोळ्या औषधे घेते, त्यापासून माझा BP आज मी चेक केला सकाळी तर 129 भरला। मी विश्वास घाडगे डॉक्टरला धन्यवाद देते आणि त्यांच्या टीमलाही धन्यवाद देते, त्यांच्या विश्वासानं मला बरं केलं।
8: श्रोते हो, आपण आत्ताच अहिल्यानगरहून रत्नमाला मकासरे यांचा अनुभव ऐकला। सर, या तुमच्या अहिल्यानगर इथल्या क्लिनिकच्या पेशंट आहेत, यांनी जो त्रास सांगितला, गुडघे दुखी, हातापायाला मुंग्या, काय सांगाल आणि त्या अगदी भरभरून बोलत होत्या मनापासून।
9: तर या ठिकाणी ताईंनी ज्या तक्रारी केल्या होत्या की हातापायांना मुंग्या येणे, गुडघे दुखी, कंबर दुखी यासारख्या समस्या घेऊन ताई मला भेटायला आल्या होत्या। मोस्ट ऑफ टाइम्स काय होतं की महिलांमध्ये 50 नंतर ह्या तक्रारी बऱ्याचदा दिसून येतात। 50 नंतर शरीरात होणारे बदल, हॉर्मोनल चेंजेस, यामुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि प्रामुख्याने त्याचा परिणाम कंबर आणि गुडघ्यासारख्या सांध्यांवर झालेला दिसून येतो आणि त्याच्या परिणाम स्वरूप बऱ्याचदा हाताला पायांना मुंग्या येणं, थकवा येणं, सांधे दुखी या प्रकारच्या समस्या घेऊन बऱ्याचशा महिला आयुर्विश्व हेल्थ केअरच्या क्लिनिक्समध्ये येत असतात। ताई त्यापैकीच होत्या आणि नाडी परीक्षेद्वारे निदान करून वातवृद्धी समजून घेऊन ट्रीटमेंट केली, काही संशोधित औषधं त्यांना दिली आणि त्यांना सुंदररित्या त्यातून फायदा झाला।
8: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील। इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, BP, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील। संपर्क 844-844-9960, 844-844-9960, 8448

0: 4920 लक्षात ठेवा 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये.
1: सर, अहिल्यानगर इथले तुमचे पेशंट आहेत रत्नमलाताई, त्यांची ही जी केस आपण ऐकतोय. आता बऱ्याच पेशंटना असं असतं की हातापायाला मुंग्या येत असतात, गुडघेदुखी असते, सो त्यांना वेगवेगळे त्याच्या मागची कारणं असतात असं वाटतं. काय तुम्ही सांगाल? आणि
2: या ठिकाणी कसं आहे की हातापायांना मुंग्या येणं मल्टिपल रिझनशी निगडीत आहे, पण मोस्ट ऑफ टाइम्स हे मणक्यातील बिघडांशी संबंधित असतं, ज्याच्या ज्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतो. आणि दुसरीकडे गुडघेदुखी, तर बऱ्याचशा रुग्णांमध्ये गुडघेदुखी ही गुडघ्यातील झालेली झीज किंवा गुडघ्याच्या सांध्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे लक्षण उत्पन्न होत असतं. या दोन्ही लक्षणांकडे जर आपण त्याच्या मागील मूळ कारणांचा जर विचार केला तर दोन्ही गोष्टी ह्या वातवृद्धीशी निगडीत आहेत. शरीरात जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा तो सांध्यांवर आणि अस्थिधातूवर परिणाम करतो. तर ताईंच्या बाबतीत तेच झालं होतं की वय परत्वे शरीरात वातावर दोष वाढलेला होता आणि त्यामुळे अस्थिधातू क्षय झालेला होता, हाडांमधील कॅल्शियम कमी झालं होतं, हाडांना कमकुवतपणा आला होता आणि त्यामुळे प्रामुख्याने या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. प्रिसाइजली त्यांच्या नाडी परीक्षेत वातपित्त दृष्टी दिसली, त्याला अनुसरून जेव्हा ट्रीटमेंट केली तेव्हा ट्रीटमेंट ही मेनली सांधेदुखीच्या अनुषंगाने होती, पण शरीरातील दोष कमी झाल्यामुळे त्यांचं बीपी सुद्धा अपसुक नॉर्मल झालं. हे बऱ्याचदा रुग्णांच्या बाबतीत बघायला मिळतं की त्यांच्या चीफ कंप्लेंट्स कमी होतातच पण बाकी असोसिएटेड सिम्प्टम्स पण कमी होतात.
1: हे खूप महत्वाचं.
0: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे 11 ते 7 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. संपर्क 844-844-9602 8448449260 लक्षात ठेवा 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.

0: श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, बुधवारी संध्याकाळी विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम म्हणून दसरा चौकातून पोलिसांचं संचलन करण्यात आलं. सुमारे 250 कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड आणि गंगावेश या मार्गावरून हे संचलन करण्यात आलं. श्रोतेहो, यंदा गणेशोत्सवातही एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. सराईत गुन्हेगार, चेन स्नॅचर यांच्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी तसंच चेंगराचेंगरीची शक्यता असलेल्या ठिकाणांवरही विशेष वॉच ठेवला जाणार आहे.
1: श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-65 आणि 84-84-85-15-91.
0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मंडळी, विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांची तसंच वाहनांच्या फिटनेसची 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर आरटीओ इथं तपासणी करून घेण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची आणि कागदपत्रांची प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर आरटीओ इथं तपासणी करून घ्यावी असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केलं आहे.

श्रोते हो, विसर्जन मिरवणुकीवेळी विना परवाना ड्रोन दिसल्यास ते जागेवरच खाली पाडण्यात येणार आहे. पोलिसांकडून मिरवणुकीत अँटी ड्रोन गन्सचा वापर केला जाणार आहे. मिरवणुकीत जवळपास 1000 पोलीस तैनात राहणार असून त्या जोडीला प्रशिक्षित अँटी ड्रोन गनधारक पोलीसही मिळणार आहेत. जिल्हा पोलीस दलाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन मार्गावर बॅरिकेटिंग, सीसीटीव्ही टहलणीसाठी टॉवर्सही उभारण्यात आलेले आहे. मिरवणुकीत महिलांचा सहभाग वाढलेला असल्यामुळे महिला सुरक्षेसाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या आहेत. निर्भया पथकासह जलद कृती दलाचे कर्मचारीही पथकात तैनात असतील. ही पथकं गर्दीवर लक्ष ठेवून असतील, तसंच सीसीटीव्ही आधारे गर्दीतील हुल्लडबाज टवाळखोरांवरही लक्ष असणार आहे. श्रोतेहो, बाप्पांच्या विसर्जनाला आता एक दिवस राहिल्यानं गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी अवघं कोल्हापूर रस्त्यावर आलंय. संध्याकाळी 7 नंतर शिवाजीपेठ, रंकाळा, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी आणि कसबा बावडा या भागात जणू जत्रा भरल्याचा अनुभव येत आहे. नजर जाईल तिथं देखावे पाहण्यासाठी गर्दी उसळलेली आहे. आज म्हणजेच गुरुवारी देखाव्यांचा अखेरचा दिवस असल्यानं उच्चांकी गर्दी असणार आहे. श्रोतेहो, राज्य शासनातर्फे गुरुवारी म्हणजेच आज प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय. ही मैफिल संध्याकाळी 5:30 वाजता शाहू स्मारक इथं होणार आहे. महागणेशोत्सव उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होणार असून सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. भारताकडून निषेध व्यक्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूश सुरू. वुशूमध्ये रोशिबीना देवीला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या वडनगर ते वाराणसी बाईक यात्रेतील सहभागींशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. यामध्ये सेवायात्रेतील सहभागी आपल्या या प्रवासात आलेले आपले अनुभवही पंतप्रधानांना सांगतील. सेवा संवाद, युवकांची भागीदारी, सामाजिक कल्याण आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणं हा या यात्रेचा उद्देश आहे. 17 सप्टेंबरला ही सेवायात्रा सुरू झाली होती. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राबवण्यात येत असलेल्या व्यापक सेवा संकल्प अभियानाचा एक भाग आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसंदर्भात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि सेंट लुसियाचे परराष्ट्र मंत्री अल्वा बॅप्टिस्ट यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल L69 म्हणजेच विकसनशील देशांच्या आंतरक्षेत्रीय समूहाची आढावा बैठक पार पडली. जगभर होत असलेल्या अभूतपूर्व बदलांचा सर्वाधिक परिणाम जगाच्या दक्षिणेला असलेल्या अर्थात ग्लोबल साऊथमधील देशांवर होत असून याबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात संयुक्त राष्ट्र कमी पडत आहे. सध्या सुरू असलेले संघर्ष तसंच आंतरराष्ट्रीय शांततेला त्याचबरोबर सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा सामना करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची असमर्थता पाहता त्यामध्ये तातडीनं सुधारणा होण्याची आवश्यकता अधोरेखित झाली असल्याचं डॉ जयशंकर या बैठकीला संबोधित करताना म्हणाले. सुरक्षा परिषदेच्या फेररचनेस दीर्घकाळापासून झालेल्या विलंबामुळे असमानता कायम राहिली आहे या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. ओमानच्या पूर्व किनारपट्टीजवळ काल MV केप दाओ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. या जहाजावरील 20 भारतीय प्रवाशांपैकी 19 जणांची सुटका करण्यात आली असून एका भारतीय नागरिकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयानं या भारतीयाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ओमानमधील भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून ओमान

च्या प्रशासनाशी संपर्कात असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या भागात व्यापारी जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना ही चिंताजनक गोष्ट असल्याचं नमूद करत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गानं या भागात निर्माण झालेला तणाव दूर करून पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या आपल्या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. रशिया आणि इराणकडून खनिज तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या कायद्याबाबत आपलं राष्ट्रहित आणि त्याबाबत वाटणाऱ्या चिंता भारतानं पुन्हा एकदा अमेरिकेपाशी बोलून दाखवल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनिमित्त अमेरिका दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ जयशंकर यांनी या कायद्याबद्दल भारताला वाटणाऱ्या चिंता स्पष्टपणे सांगितल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसह आखाती देश आणि युक्रेनमधील परिस्थिती या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा केली. भारत आणि अमेरिका आपल्या प्रादेशिक प्राधान्याच्या प्रमुख मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करत असून दोन्ही देश आपली धोरणात्मक भागीदारी दृढ करत असल्याचं रुबिओ यांनी सांगितलं. भारतानं मुस्लिम सहकार्य संघटनेच्या तथाकथित जम्मू काश्मीर संपर्क समूहाच्या संयुक्त निवेदनात भारतावर केलेल्या निराधार आणि कोणतंही तथ्य नसलेल्या धारांत चुकीच्या टिप्पण्या फेटाळून लावल्या आहेत. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर शेरेबाजी करण्याचा ओआयसीला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचाही पुनरुच्चार केला आहे. मतदार यादी पुनरीक्षणासह सर्व निर्णय एकमतानं घेण्यात आले असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही महिन्यात देशभरात अनेक निर्णय घेण्यात आले. सुमारे 40 नवीन उपक्रम सुरू करण्यात आले असून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासह अनेक निवडणूक सुधारणा राबवण्यात आल्याची माहिती आयोगाच्या वतीनं देण्यात आली. कोणत्याही संस्थेतील विचारविनिमयाच्या प्रक्रियेत मतभेद आणि विविध निरीक्षणं असणं ही सामान्य बाब असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वीच्या निर्णय प्रक्रियेचाच तो एक भाग असल्याचंही आयोगानं नमूद केलं आहे. मागील 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक क्षेत्रातील आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांचं कामकाज येत्या रविवारी 27 तारखेला सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. बँकिंग संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. तसंच 26 आणि 27 तारीख हे साप्ताहिक सुट्टीचे वार असल्यानं ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान या संघटनांनी नियोजित संप मागे घ्यावा असं आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनानं केलं आहे. आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयआयटी प्रशासनानं 10 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मुंबई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना पकडल्यानंतर काही तासातच तो वसतिगृहातील खोलीत मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणानंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना कामकाजापासून दूर ठेवण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात DIR सीमा सुरक्षा दलाच्या सहकार्यानं केलेल्या कारवाईत बांगलादेशातून चोरट्या मार्गानं आणण्यात आलेलं 12 किलो सोनं जप्त केलं. भारत बांगलादेश सीमेवरून होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. बांगलादेशला लागून असलेल्या बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातील विविध ठिकाणांवरून हे 17 कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवरून जाणाऱ्या चालत्या प्रवासी बसला अचानक लागलेल्या आगीत किमान 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आग्र्याकडे जाणाऱ्या या बसमध्ये 35 प्रवासी होते. याबद्दल अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. अमेरिकेनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिसेंबरमध्ये मियामी इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल न्यूयॉर्क इथं दिली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरो यांची भेट घेतल्यानंतर रुबिओ यांनी ही माहिती दिली.
केवळ अध्यक्ष पुतीन यांच्याशीच नव्हे तर इतर जागतिक नेत्यांशीही संवाद साधण्याची अमेरिकेला संधी आहे.

0: असं आम्हाला वाटत असल्याचं रुपियो म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची आगेकूच सुरू आहे. वुशू या क्रीडा प्रकारात महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात रोशिबिना देवी हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत चीनच्या प्रतिस्पर्धीनं रोशिबिना हिच्यावर 0-2 अशी मात केली. आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात नौकानयनपटू सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. तत्पूर्वी काल भारोत्तोलनात मीराबाई चानूनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत महेश्वरी परिनाज धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्येही जयमीना याला कांस्य पदक मिळालं. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ओडिशाच्या दक्षिणेकडे सरकला असून त्याच्या प्रभावामुळे ओडिशात अनेक ठिकाणी विशेष करून दक्षिण भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनानं जलद कृती दलाच्या 33 तुकड्या तैनात केल्या आहेत. दरम्यान आज पश्चिम बंगाल झारखंड तेलंगण छत्तीसगड तसंच महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. भारताकडून निषेध व्यक्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. वुशूमध्ये रोशिबिना देवीला रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: माणूस हा एक असा प्राणी आहे की त्याच्यामध्ये दोन्ही करण्याचं सामर्थ्य आहे. लोकांचं वाटोळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, त्याचबरोबर चांगलं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. माणसाची बुद्धी बहुधा देवापासून दूर जाणारी असते आणि म्हणून तो देवाला

सहज विसरतो. तुम्ही म्हणाल आम्ही कुठे देवाला विसरलोत, आम्ही दररोज सकाळी उठून पूजा अर्चा करतो, अमुक करतो, तमुक करतो. तुम्ही हे जे काही करता ते सर्व विधी आहेत. देवाचं स्मरण करणं आणि या सर्व विधी करणं यात फरक आहे. विधी म्हणून आपण अनेक गोष्टी करत असतो, पण त्यात देवाचं स्मरण असतं का? त्यात देवाचं स्मरण नसतं. संतांनी जे महत्त्व दिलेलं आहे ते देवाच्या स्मरणाला दिलेलं आहे, आणि जीवनविद्येनेही स्मरणाला महत्त्व दिलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की माणूस हा प्राणी भलंही करू शकतो आणि तो वाटोळही करू शकतो, पण वाटोळ करण्याची बुद्धी मात्र सहज आहे. कारण का? कारण तुमच्यावर जे लहानपणापासून संस्कार होतात ते संस्कार बघितले तर आपल्याला असं दिसून येतं की विराटपणा, विशालपणा, उदात्तपणा या प्रकारचे जे संस्कार व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. आपण सर्व देवाची लेकरं आहोत आणि आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे मुसलमान आहोत, आपण ख्रिश्चन आहोत, आपण ज्यू आहोत, पारशी आहोत. हा जो संस्कार आहे यामध्ये पहिला जो संस्कार आहे तो म्हणजे आपण सर्व देवाची लेकरं आहोत. हा संस्कार जर केला तर या जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. आज जे संस्कार आपल्यावर होतात त्या संस्कारांनी धर्म, जात, पंथ, भाषा, कुळ, घराणं अशा भिंती निर्माण करतात. या भिंती आपण निर्माण केल्या आणि त्या भिंतीवर डोकं आपटून आत्तापर्यंत आपण रक्तबंबाळ झालेले आहोत. इतिहासाकडे नजर टाकली, इतिहासाची साक्ष घेतली तर मी काय म्हणतो आहे हे आपल्या ध्यानात येईल. अगदी लहानपणापासून केले गेलेले संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून जीवनविद्या सांगते की लहानपणापासून विशाल, उदात्तपणासारखे संस्कार व्हायला पाहिजेत. लक्षात घ्या की माणसाचं भलं करणं किंवा माणसाचं वाटोळ करणं माणसाच्या हाती आहे. देव आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, हस्तक्षेप करत नाही, पार्सलिटी करत नाही. हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. जीवनविद्या सांगते की देव आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही की हस्तक्षेप करत नाही आणि तो पार्शालिटीही करत नाही. जीवनविद्येचा हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि तो क्रांतिकारक आहे. मी क्रांती हा शब्द जाणून बुजून वापरलेला आहे. कारण का? कारण आज सर्व धर्मात अशी एक भावना आहे की देव कृपा करतो किंवा तो कोप करतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये तो कृपा करतो आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये तो कोप करतो हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. पण हे खरं नाही हे आपण ध्यानात घ्यायला हवं. परमेश्वर किंवा देव केव्हाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, आत्तापर्यंत केलेली नाही आणि यापुढे करणार नाही. कारण देवानं तुम्हाला काय दिलेलं नाही, देवानं तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. त्यानं आपल्याला मानवी शरीर दिलं, शरीराला कर्मेंद्रिय दिली, ज्ञानेंद्रिय दिली, अंतरेंद्रिय दिली, त्याचबरोबर कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावनाशक्ती अशा निरनिराळ्या शक्ती देवानं तुम्हाला अक्षरशः बहाल केलेल्या आहेत. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शक्तीमध्ये देव वास करून राहिलेला आहे, ईश्वर वास करून राहिलेला आहे, म्हणजेच चैतन्य वास करून आहे. सांगायचा मुद्दा, देवानं तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, त्याचबरोबर त्याचा वापर कसा करायचा हे स्वातंत्र्यही दिलेलं आहे. देवानं माणसाला बुद्धी दिली आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यही दिलं. हे इतर कुठल्याही प्राण्याकडे नाही, बुद्धी आणि स्वातंत्र्य फक्त माणसाकडे आहे.

0: जीवन विद्या सांगते की बुद्धीच्या बळावर तू चंद्रावर जा, नाहीतर चंद्र कधी उगवतो ती वाट बघत बस, हे तू ठरवायचंयस. आज ते लोक चंद्रावर जाऊन आले आणि आपल्या देशातील कोट्यवधी लोक मात्र चंद्र उगवण्याची वाट पाहतात. चंद्र जर उगवला नाही आणि पोटात भूक लागली असेल तर काय करायचं? भूक तर लागलेली आहे आणि चंद्रही दिसत नाही, मग आपण काय करतो? आपण पाटावर चंद्र काढतो आणि जेवतो. काय गंमत आहे बघा, चंद्र दिसत नाही ना आणि भूक लागली ना, उपास सोडायचा ना, मग पर्याय काय? पाटावर रांगोळीनं चंद्र काढायचा आणि जेवायचं. बघा, दोन्ही ठिकाणी बुद्धी आहे. आपल्या ठिकाणीही बुद्धी आहे आणि त्यांच्या ठिकाणीही आहे, पण फरक काय आहे तो बघा. ते लोक बुद्धीच्या बळावर चंद्रावर गेले आणि आम्ही मात्र चंद्र उगवण्याची वाट बघतो. याचं कारण का? याचं कारण असं की आपण दैववादी झालो, प्राक्तनवादी झालो, प्रारब्धवादी झालो. आपण काय म्हणतो की आमच्या प्रारब्धात असेल त्याप्रमाणे घडेल. पाचव्या दिवशी सटवी येते आणि आपल्या कपाळावर लिहून जाते. त्या सटवीनं जे काही कपाळावर लिहिलेलं आहे त्याप्रमाणे घडणार हे आपल्याला शिकवलं जातं, सांगितलं जातं. या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की पाचव्या दिवशी सटवीही येत नाही आणि ती टिटवीही येत नाही. या सर्व वास्तविक आपल्या कल्पना आहेत. आपल्याला कल्पनेची भरारी किंवा कल्पनेची गरुड झेप पाहिजे की कल्पनेच्या अधीन होऊन आपण कावळ्याची झेप घ्यायची, हे तू ठरवायचंयस. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सांगायचा मुद्दा, देवानं तुम्हाला जे भांडवल दिलेलं आहे ते कसं वापरायचं हे तू ठरवायचंयस. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक श्रीमंत माणूस होता. त्याला अशी बुद्धी झाली की आपण बराच संसार केला, बरेच पैसे मिळवले, आता आपण काशीला जाऊया. त्याला चार मुलगे होते. चारही मुलांना त्यानं आपल्याजवळ बोलवलं आणि सांगितलं, मी तुम्हाला प्रत्येकी एक एक लाख रुपये देतो, या पैशाचं जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. त्यानं चार मुलांना 4 लाख वाटून दिले आणि स्वातंत्र्यही दिलं. त्या चार मुलांपैकी एकानं चैन चंगळ केली, दारू गुटखा जुगार वगैरे व्यसनामध्ये घालवले पैसे आणि कफल्लक झाला, भिकारी झाला. कारण का? कारण पैसे मिळवण्याची अक्कल नाही म्हणून बापानं दिलेले ते उडवले. दुसऱ्या मुलानं बापानं दिलेले 1 लाख रुपये जमिनीमध्ये पुरून ठेवले. त्यानं ठेवलेल्या पैशात वाढही झाली नाही आणि त्यात कमीही झाली नाही. तिसऱ्या मुलानं ते 1 लाख रुपये बँकेत ठेवले, त्यामध्ये थोडी वाढ झाली. जो चौथा मुलगा होता त्यानं मात्र ते 1 लाख रुपये व्यापारात गुंतवले आणि त्या 1 लाखाचे 50 लाख रुपये केले. वास्तविक त्या श्रीमंत माणसानं आपल्या चारही मुलांना सारखेच पैसे वाटून दिलेले होते, पण त्या चौघांची बुद्धी 4 प्रकारची, वागणं 4 प्रकारचं, पैसे खर्च करणं 4 प्रकारचं आणि शेवटी रिझल्ट मिळाला तोही 4 प्रकारचा. याला जबाबदार कोण? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला देवानं जे भांडवल दिलेलं आहे ते कसं वापरायचं हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचंयस. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-65 आणि 84-84-85-15-91.
2: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
3: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुग्रण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
2: कळलं.
3: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला. रुचिरा.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेवाता ऐकूया संत नामदेव महाराजांची भक्तरचना पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आ गले लग जा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांची गीतरचना, आर डी बर्मनी यांचं संगीत.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता यादो की बारात या चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
3: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता नमखराम या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, RD बर्मन यांचं संगीत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात साहिर लुधियानवी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत दाग या चित्रपटासाठी.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. ऐकूया NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: और इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ मुझे यानी अजीत
1: और विमलेश को कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार। उमंग उमंग उमंग
2: उमंग NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत।
3: श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे। स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क 02-31-254-64-65 आणि 84-84-85-15-91। संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-65 आणि 84-84-85-91। श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया।

0: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.
1: श्रोते, थोडंसं इकडे लक्ष द्या. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा तर लाभलेला आहेच, त्याचबरोबर नैसर्गिकदृष्ट्याही आपला जिल्हा विविधतेनं नटलेला आहे. अशा या जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाविषयी बोलूया आमच्या गप्पागाणी या कार्यक्रमासाठी येत्या शनिवारी 26 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02132562624, फोन नंबर पुन्हा एकदा 02132562624. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हरेंद्र जाधव यांची रचना, मधुकर पाठक यांची संगीत रचना.

ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा

0: बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
5: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता उत्तरा केळकर यांच्या आवाजात ही रचना.

श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे इयत्ता 3 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 02312544465 आणि 84485915. संपर्क पुन्हा एकदा 02312544465 आणि 84485915.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांच्या आवाजात ही रचना।

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर,
0: फोन 940 440 8000.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता आरती अंकलीकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात ही रचना.

0: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिकांची उत्तम साधनं आहेत, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.

बेला शेंडे यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांनी. श्रोते हो, याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:32 झालेली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला घरत गणपती या चित्रपटासाठी ही रचना.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी रोहन प्रधान यांच्या आवाजात मनोज यादव आणि शांताराम मापुसकर यांची गीतरचना, रोहन यांचं संगीत.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर. कार्यक्रमात आता टाइम प्लीज या चित्रपटासाठी ऋषिकेश कामेरकर आणि नेहा राजपाल यांचा आवाज.

निहिरा जोशी देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी तुला कळणार नाही या चित्रपटासाठी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटासाठी नीरज श्रीधर आणि सुझेन डिमेलो यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:15 वाजले आहेत. कार्यक्रमात आता रुस्तम या चित्रपटासाठी आतिफ असलम यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता फटा पोस्टर नकला निकला हिरो या चित्रपटासाठी आतिफ असलम आणि चिन्मयी श्रीपदा यांचा आवाज.

नमस्कार, श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोडी. आता प्रामुख्याने मी ओरल अँड मॅक्झिलो फेशियल सर्जन आहे, तर त्याबद्दल मी बोलेल. आता मॅक्झिलो फेशियल सर्जन्स कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतात, तर आपण त्याला 6 भागामध्ये आपण त्याला सब डिवाइड करू शकतो मॅक्झिलो फेशियल सर्जरीला. पहिलं असं की ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे काय, की एखादा व्यक्ती गाडीवरनं चालताना पडला, अपघात झाला, तर त्याच्या चेहऱ्याला जबड्याला दुखापत होते. बऱ्याच वेळेस जबड्याची जी हाड असतात ती फ्रॅक्चर होतात, ती तुटल्या जातात. तर अशा व्यक्तींचं इलाज आपण ओरल अँड मॅक्झिलो फेशियल सर्जरीद्वारा आपण करू शकतो, आणि ते सुद्धा आपल्याकडे सध्याला CPR हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.

दुसरं मायनर सर्जरीज. मायनर सर्जरीज म्हणजे काय आहे की बऱ्याच रुग्णांना दात किडला असेल किंवा दाताला किडला नसेल पण काहीतरी सवय आहे अशा व्यक्तींना दातांच्या अवतीभोवती किंवा जबड्याला सूज येते. तर ती सूज म्हणजे काय की आतमध्ये गाठ असते, आम्ही त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्याला सिस्ट असे म्हणतो. तर ती जी गाठ आहे ती गाठ सुद्धा आपण काढून घेऊ शकतो. ही इलाज आपल्याकडे सध्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त वेडी वाकडी असलेली अक्कलदाड. आता अक्कलदाडच का वेडी वाकडी असते असा प्रश्न जनसामान्यांमध्ये पडू शकतो. तुमच्या जबड्याची रचना तुमच्या खानपानच्या व्यवस्थेमुळे जबड्याची संरचना बदलत आहे आणि त्यामुळे दातांची संख्या देखील कमी होत आहे. दुसरं त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं की एखादा जबडा एका पॅरेंटकडनं आणि एखादा जबडा दुसऱ्या पॅरेंटकडनं, त्यामुळे पण अक्कलदाड ही वेडी वाकडी असू शकते. अशी वेडी वाकडी असलेली अक्कलदाड तुम्ही योग्य वेळेमध्ये जर काढून घेतली तर तुमच्या आजूबाजूच्या दातांना इजा होत नाही किंवा हानी पोहोचत नाही. आणि असा एक संभ्रम आहे की अक्कलदाड काढली तर डोळ्यावर काहीतरी परिणाम होतो, तर असं बिलकुल काही नाहीये. कारण पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर दातांचे उपचार हे फक्त दात काढणे आणि दात बसवणे, तेही काढाय घालायचे दात बसवणे एवढेच मर्यादित होते. पण सध्या काळामध्ये आपण दातांचे बरेचसे उपचार करतो आणि पूर्वीच्या काळी दात काढायची जी प्रक्रिया असायची ती दात हलण्यामुळे दात काढायला लागायचे. ते साधारणतः 40-45-50 या वयोगटात दात काढायला लागायचे आणि या वयामध्ये नैसर्गिकरित्याच तुमच्या डोळ्यांची दृष्टीही कमी आलेली असते. त्यामुळे दात काढले आणि डोळ्यांची दृष्टी कमी झाली हे जुन्या काळी होत होतं, तेव्हा असा समज पडला की दात काढल्यानंतर डोळ्यांची दृष्टी कमी होते. त्यामुळे हा निव्वळ गैरसमज आहे. दात काढल्याने डोळ्यांना कुठलीही इजा होत नाही, त्यामुळे दातांचा कुठलाही इलाज तुम्ही बिनधास्तपणे करून घेऊ शकता. तुम्हाला कुठलीही डोळ्यांना किंवा इतर अवयवांना इजा होत नाही.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz वर. कार्यक्रमात आता फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांचा आवाज.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, गणरायाच्या आगमनाचा हा प्रवास अगदी काही काळच उरलाय. 10 दिवसांचा हा सोहळा बघता बघता निघून जाईल. उत्साह, आनंद आणि चैतन्य निर्माण भरलेल्या डोळ्यांच्या कडा श्रद्धा आणि भक्तिरूपी आसवांनी पाणावून जातील. निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. आभाळ भरले होते तू येताना, आता मात्र डोळे भरून आलेत तुला सोडून जाताना. खरंच हे 10 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. ठिकठिकाणी पूजा, अर्चा आणि भक्तिमय वातावरणात आपणही कधी एकरूप झालोत हे सुद्धा कळलं नाही. 10 दिवसांचं त्यांचं असणं आता मात्र मनाला रितेपणा देऊन जाणार. एवढं मात्र खरं, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं वर्षभर वेळ नसणारे आपण सर्व एकत्र आलो. अनेक कार्यक्रमातून कितीतरी गोष्टी साध्य केल्या त्या याच दिवसांमध्ये. एकमेकांच्या कलागुणांना वाव देऊन या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटलाय आपण. आता मात्र गणरायाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करूया. मैत्रिणींनो, एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवूया की पर्यावरणपूरक विसर्जनासाठी तलाव किंवा नद्या खराब होऊ नये म्हणून कृत्रिम टाक्यांमध्येच विसर्जन करावं. निर्माल्यही जिथे एकत्र जमा केलं जातं तिथेच टाकावं. एकूणच निसर्गाला आणि पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याची वैयक्तिक काळजी घ्यायची. चला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण गणरायाचंच एखादं छानसं गीत ऐकूया.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या मैत्रिणींशी हितगुज करत असतो, त्यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेत असतो. तर आजही आपलं हितगुज या मालिकेमध्ये भेटूया लेखिका असणाऱ्या डॉक्टर पुष्पा तायडे यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण लेखन प्रवासाविषयी. चला तर

0: नमस्कार डॉक्टर पुष्पा तायडे, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, मनात साठवलेले कितीतरी शब्द असतात, डोळ्यात दडलेल्या काही आठवणी असतात आणि ओठांवर येण्याची वाट पाहणाऱ्या कितीतरी गप्पा असतात. या सगळ्या गप्पांना मोकळी वाट करून देऊया. आज भेटूया हितगुज या मालिकेत डॉक्टर पुष्पा तायडे यांना. मैत्रिणींनो, डॉक्टर पुष्पा तायडे यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्यांचे 42 विविध विषयांवरचे शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी स्वतः 14 पुस्तकांचं लिखाण केलं आहे तर 16 पुस्तकं संपादित केली आहेत. त्यांनी 2025 साली नागपूर इथं झालेल्या 11व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. यासोबतच त्या विविध पुरस्कारांच्या मानकरी आहेत. त्यांचे अर्थशास्त्राची विविध पुस्तकं, मातृव्यथा हा कथा संग्रह आणि पुष्पगंध आणि शेवंती कविता संग्रह आहेत. चला तर भेटूया या सखीला आणि त्यांचा हा लेखन प्रवास जाणून घेऊया हितगुज या मालिकेत. तर डॉक्टर पुष्पा तायडे, सर्वप्रथम सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या?
1: माझं माहेर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील. माझे वडील ॲडव्होकेट शिवराम चौधरी होते आणि माझं बालपण हे दारव्हा इथेच गेलं. BA पर्यंतचं माझं शिक्षण हे दारव्ह्यालाच झालं होतं.
0: तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली?
1: आमच्या शाळेमध्ये हस्तलिखित तयार केली जायची आणि त्या हस्तलिखितामध्ये छोट्या छोट्या कथा लिहिण्यापासून माझी सुरुवात झालेली होती लिखाणाची. पण प्रत्यक्षामध्ये माझं जे साहित्य प्रकाशित झालं ते म्हणजे महाविद्यालयात असताना, जेव्हा महाविद्यालयाचा वार्षिकांक निघत होता आमच्या देवगिरी नावाचा, त्या देवगिरी वार्षिकांकामध्ये माझ्या कथा प्रकाशित झालेल्या होत्या. आणि मग वर्तमानपत्रामध्ये, दिवाळी अंकांमध्ये सुद्धा त्याच काळामध्ये माझ्या कथा कविता प्रकाशित झाल्या. त्याच्यामध्ये आत्मबल नावाचं वर्तमानपत्र होतं, नमो महाराष्ट्र, धारवा समाचार या सगळ्या

0: त्या दिवाळी अंकांमध्ये तेव्हा माझ्या काही कथा प्रकाशित झाल्या होत्या. इथून माझी साहित्याची सुरुवात झालेली आहे.
1: तुम्हाला पहिल्यापासूनच लिहायला खूप आवडायचं का?
0: हो, मला लिहायला खूप आवडत होतं. कारण हस्तलिखित जरी असलं तरी ते आम्हाला मग नंतर वाचायला सुद्धा देत होते. त्यात आपण काहीतरी लिहिलं आहे, एखादा म्हणजे चुटकुला लिहिला आहे, तर ते वाचायला खूप आनंद व्हायचा. सगळ्यांच्या सोबत आपलं पण प्रकाशित झालेलं आहे.
1: तर सर्वात पहिली कथा, कविता किंवा लेख यातला कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जवळचा वाटला?
0: मला कथा आणि कविताच जास्त आवडायच्या. तेव्हा मी लेख लिहिण्या इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ताही नव्हती असं म्हणता येईल. कॉलेजमधलं ते आयुष्य होतं तारुण्याचं, आणि त्या काळामध्ये कथा आणि कविता ह्याच आवडायच्या आणि त्याच लिखाण करत गेले.
1: किंवा जे तुमचं हस्तलिखित प्रकाशित झालं किंवा इतर सगळ्यांनी जेव्हा ते वाचलं तेव्हा तो अनुभव कसा होता?
0: तो त्यांनी केलेलं कौतुक जे आहे ते खूप आवडायचं आणि ती एक प्रेरणाच होती. आकाशवाणीवर देखील प्रसारित केल्या गेल्या होत्या माझ्या कथा, वनिता विश्व कार्यक्रम असायचा तेव्हा.
1: तर आता तुम्ही पुष्कळ साहित्य लिहिताय, वेगवेगळ्या विषयांवरचे विविध लेखही लिहिलेले आहेत, संशोधनपर तुमचं लिखाण आहे. तर वाचकांकडून मिळालेली एखादी प्रतिक्रिया, सर्वात पहिली प्रतिक्रिया, ती आठवते का तुम्हाला?
0: मला आठवतं की वनिता विश्व कार्यक्रमामध्ये जेव्हा माझी घार फिरे आकाशी ही कथा प्रसारित झाली तेव्हा खामगावच्या एक भगिनी होत्या, त्यांनी मला पत्र लिहून कळवलं होतं की तुमची कथा खूप आवडली, तुमची जी नायिका आहे त्या नायिकेच्या मनामध्ये घर, छोटी मुलं आणि तिची नोकरी, असं जे द्वंद्व तिच्या मनात निर्माण होत होतं त्याचं एक सुंदर चित्रण तुम्ही त्याच्यामध्ये रंगवलं आणि ते मला खूप आवडलं. पण तुमची जी लेखिका आहे ती संघर्ष करत राहिली आणि नोकरी करत राहिली, म्हणजे मला सासरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही, माहेरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही आणि छोटी छोटी मुलं त्यांना घरी एकटं टाकून मला नोकरीवर जाता येत नव्हतं म्हणून मला नोकरी सोडावी लागली आणि ते शल्य जे आहे ते आजही मला बोचते, ही जी त्यांची बोलकी प्रतिक्रिया होती ती आजही मला आठवते की महिलांना असं बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये होतं की म्हणजे समायोजन करता करता कदाचित आपलं करिअर जे आहे ते देखील गमवावं लागतं तेव्हा दुःख होतं.
1: पुष्पाताई, विदर्भातील साखर उद्योगाचं अर्थशास्त्र या आगळ्या वेगळ्या पुस्तकाविषयी काय सांगाल? या विषयावर तुम्हाला का लिहावंसं वाटलं?

0: वर केलेला आहे, तर हा एक थीसिस प्रकाशित व्हायला पाहिजे म्हणून युजीसी कडे अप्लाय केलं अनुदानासाठी. युजीसीनी मला अनुदान दिलं आणि त्या अनुदानातून माझं हे पहिलं पुस्तक जे आहे हे प्रकाशित झालं. मला साधारणपणे 8 वर्षाचा कालावधी लागला, कारण 8 कारखाने आणि प्रत्येक कारखान्यात वारंवार जाऊन डाटा कलेक्शन करणे ही बाब खरंच एक माझ्यासाठी तरी चॅलेंजच होत.
1: हो, म्हणजे इतकं सोपं नव्हतं.
0: हा, आणि जेव्हा की माझा तेव्हा मुलगा जो आहे तो मुलगा पण शिकत होता, त्याच्याकडे पण मला लक्ष द्यायचं होतं आणि घर, मुलगा, नोकरी आणि हे सगळं सांभाळून मला हे सगळं करावं लागलं होतं.
1: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यावर देखील आपण खूप काही लिखाण केलंय, त्याबद्दल सांगा.
0: सुरुवातीला मी काही लेख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित केले होते, परंतु अगदी कोरोनाच्या काळांमध्ये असं झालं की व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आलेला होता आणि त्याच्यामध्ये एक ग्रंथ जो आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, कार्य आणि साहित्य यावर आधारित निघणार होता आणि त्या ग्रंथाची संकल्पना जी आहे ती राजेश खवले जे अप्पर आयुक्त आहेत त्यांची होती. आणि मी त्यांना फोन लावला की मी यामध्ये माझा स्वतःचा एखादा लेख देऊ का, तर त्यांनी मला म्हणाले की लेख तर नक्कीच द्या पण तुमचा बायोडाटा पण द्या. मग मी त्यांना माझा बायोडाटा दिला आणि जेव्हा मी माझा बायोडाटा त्यांना दिला तेव्हा त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला या ग्रंथासाठी संपादक म्हणूनच निवडतो. म्हणजे योगायोगाने मला संपादक निवडलं गेलं आणि 5वं नाव जोडलं गेलं. परंतु असं झालं की कोरोना काळामध्ये सगळेजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते आणि मला टेक्निकल नॉलेज हे थोडं जास्त होतं की व्हॉट्सअपवरचे मेसेज मेलवर घेऊन किंवा कॉम्प्युटरमध्ये घेऊन ते प्रिंट करायचे आणि तपासायचे. असं करता करता मी काम सुरू केलं आणि 1008 पानाचा हा ग्रंथ, त्या संपूर्ण ग्रंथाचं काम जे आहे ते माझ्या एका हाती पार पडलं त्या काळामध्ये आणि एक मोठीच उपलब्धी माझ्या आयुष्यात मला मिळाली.
1: खरंच हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यासाठी अतिशय आदर्शप्रदांनी शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली.
0: मला तर खूपच आनंद झाला कारण पहिला ग्रंथ आम्ही क्रांतिरत्न हा केला आणि त्यानंतर दुसरा ग्रंथ जो आहे तो आम्ही सावित्रीबाई फुलेंचा गौरव ग्रंथ काढला आणि त्याचं देखील संपादनाचं काम माझ्या हातून झालं. तर ह्या दोन मला असं वाटतं की मोठ्या पुस्तकांचं संपादनाचं कार्य माझ्या हातून झालं, ही एक माझ्या जीवनातली अतिशय उत्कृष्ट अशी संधी मला प्राप्त झालेली होती.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमात. हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर पुष्पा तायडे यांचा साहित्य प्रवास. पुष्पाताई, तुम्ही पुष्पगंधा आणि शेवंती या नावाचे कविता संग्रह लिहिले आहेत आणि ते सगळ्या वाचकांना खूप आवडले आहेत. पुष्पगंधा या कविता संग्रहातील मग मानवानेच शांत का राहावे या नावाची कविता माझ्या संग्रही आहे, तर ती मी सांगते. कळ्यांनी उमलावे, फुलांनी फुलावे, निसर्गाने बहरावे, मग मानवानेच का रडावे. फुलपाखरांनी हुंदडावे, पक्ष्यांनी गीत गावे, गायीने हंबरावे, मग मानवानेच का स्वस्थ बसावे. खरंच खूप सुंदर अशा या ओळी आहेत, तर या कविता संग्रहाविषयी काय सांगाल?
0: कॉलेजमध्ये असतानाच मला कविता लिहायची एक सवय होती किंवा त्या काळात स्फुरत होत्या आणि त्या हळूहळू हळूहळू सगळ्या कविता ज्या आहेत त्या गोळा होत गेल्या आणि कधीतरी ह्या प्रकाशित करू असं करता करता बऱ्याच कालावधी निघून गेला. पण नंतर मग असं वाटलं की ह्याला आपण लक्ष देऊन करायला पाहिजे आणि मग हा कविता संग्रह प्रकाशित करायचा विचार मनात आल्यावर कामाला लागले आणि मग मला नाव आठवलं की प्रस्तावना कुणाला मागायची, तर प्रतिमा इंगोले म्हणून ज्या अगदी ख्यातनाम लेखिका आहेत त्यांना मी म्हटलं की माझ्या कविता संग्रहाला तुम्ही प्रस्तावना द्या आणि त्यांनी अगदी क्षणात मान्य केलं आणि अगदी लवकरच मला याला प्रस्तावना त्यांनी लिहून दिली आणि मग हा कविता संग्रह जो आहे तो आम्ही प्रकाशित केला.
1: आणि मातृव्यथा हा तुमचा कथा संग्रह आहे, त्याबद्दल थोडस.
0: मातृव्यथा हा जो कथा संग्रह आहे, मातेची व्यथा ही तर खरं म्हणजे माझ्या आईचीच व्यथा होती. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये असं झालं होतं की माझा जो मोठा भाऊ आहे हा बीई सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर एका चांगल्या पदावर काम करत असताना त्याच्या मनामध्ये असा विचार आला होता की आपण आता ही नोकरी वगैरे सोडून द्यायची, अन्यास दीक्षा घेतली होती. आणि मग एक हाताशी आलेला मुलगा घरून निघून गेला म्हणून आईला सारखं म्हणजे माझ्या दुःख होत राहायचं आणि ती जी व्यथा होती की आपल्या

0: हाताशी आता आपला आलेला मुलगा जो आहे तो घर सोडून निघून गेलेला आहे, ती व्यथा या कथेमध्ये मांडली. पण नंतरच्या काळात माझा जो छोटा भाऊ आहे तो चांगला शिकला, वकील झाला आणि त्यांनी घराची सगळी जबाबदारी सांभाळली.
1: तुमच्या शेवंती या कविता संग्रहाविषयी सांगा.
0: शेवंती हा कविता संग्रह अगदी अलीकडेच प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे आणि त्याच्यामध्ये छान छान आईविषयीची कविता, गुलाब फुलाविषयी आपलं जे मत आहे ते, फुलाची राणी म्हटलं जातं शेवंतीला, त्या फुलाच्या राणी शेवंतीवर कविता, अशा सुंदर सुंदर कविता ज्या आहेत त्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
1: खूपच छान. पुष्पाताई, तुमच्या शब्दांनीच तुम्हाला स्वतःला कधी नव्यानं ओळख करून दिली का?
0: हो, जेव्हा आता हा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि मराठी साहित्य मंडळाने मला जेव्हा या कथासंग्रहाला सावित्रीबाई फुले सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार दिला तेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला खरी ओळख जी आहे आपली ती या माझ्या लिखाणाने मिळालेली आहे आणि मी धन्य झाले. प्रत्येक पुरस्कार घेताना आनंद होतो, परंतु ही देखील जाणीव होते की आता ह्याच्यापेक्षा आणखी जास्तीत जास्त चांगलं साहित्य जे आहे ते लोकांपर्यंत आपल्या हातून पोहोचावं ते व्हायला पाहिजे.
1: आपण अध्यात्म विषयक देखील अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तर या अध्यात्माचं वेडही तुम्हाला पहिल्यापासूनच होतं का?
0: अध्यात्माचं वेड मला होतं लहानपणापासून, आईचे संस्कार होते. परंतु 2007 साली माझी एक शक्तिपात दीक्षा झालेली होती आणि मला प्रियानंद नावाचे गुरु मिळाले होते आणि मग मला लक्षात आलं की खरोखरच हा एक सिद्ध योगाचा मार्ग जो आहे एक उत्कृष्ट असा मार्ग आहे आणि ध्यान साधनेचा मार्ग आहे, तर या मार्गाने साधना करायला पाहिजे. आणि मग त्यांच्या सहवासात आल्यावर मासिक जे आहे त्याचं संपादनाचं काम केलं, दिनदर्शिका जी प्रकाशित होत होती त्याच्या पाठीमागे लेख लिहायला लागले आणि हळूहळू आध्यात्मिक लिखाणाला माझी त्यांच्या कृपेनी सुरुवात झालेली आहे.
1: खरंच या लिखाणामध्ये किती वैविध्य विपुलता आहे, तुमच्यातल्या या सृजनशक्तीला खरंच सलाम करावा असंच आहे. तर आपल्या लेखनामध्ये कोणत्या लेखकांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
0: जेव्हा मी महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेव्हा वि स खांडेकर, हना आपटे, कुसुमाग्रज, शांता शेळकेंच्या कविता, अशा मोठ्या मोठ्या लेखकांचं लिखाण वाचत आले आणि त्यांच्या विचाराचा पगडा माझ्या विचारावर होता आणि या सगळ्यांनी जे काही मला चांगले विचार दिले त्यातून माझी लेखणी जी आहे ती हळूहळू समृद्ध होत जात आहे.
1: पुष्पाताई, तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, तर त्या पुरस्कारांविषयी सांगा.
0: अगदी सगळ्यात पहिला पुरस्कार जो आहे तो मला तर माझ्या विदर्भातील साखर उद्योगाचे अर्थशास्त्र या पुस्तकाला मिळाला आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नावाने हा पुरस्कार मला तेव्हा प्राप्त झाला. पण मला असं वाटलं होतं की जनरली पुरस्कार मिळताना मुंबई पुणे आणि मोठे लेखक जे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळतो, मग आपण काय द्यायचं म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि तिथे माझ्या नावाने पुरस्कार घोषित झाला होता. पण मग त्यांनी ती पुरस्काराची रक्कम, पुरस्काराचं प्रमाणपत्र हे सगळं पोस्टाने मला पाठवलं, तो चेक, आणि मग माझा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झाला कारण हा माझ्या जीवनातला पहिला पुरस्कार होता.
1: खरंच खूप छान. पुढील कार्यकाळामध्ये अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावर लिहिण्याची तुमची मनीषा आहे?
0: मला महाविद्यालयात असतानाच एक विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रकल्प मंजूर केलेला होता आणि त्याच्यामध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट जो आहे त्याच्यात मला अनुदान पण मिळालं होतं आणि तेव्हा मी महात्मा गांधींचे आध्यात्मिक विचार हा विषय घेतलेला होता आणि तेव्हा मी 25 खंड वाचून त्याच्यावरचा जो प्रकल्प होता तो विद्यापीठ अनुदानाकडे सादर केलेला होता. परंतु महात्मा गांधींचं वाङ्मय 100 खंडामध्ये विभागलेलं आहे आणि आज तागायत मी 55 खंड वाचून, म्हणजे 13 चॅप्टरची स्कीम माझी मी बनवली होती, त्यांचे प्रार्थनेविषयीचे विचार, धर्माविषयीचे विचार, एकादश व्रताविषयीचे विचार, गांधींची गुरु शिष्य परंपरा, गांधीचे ध्यानाविषयीचे विचार, शरीर आणि आत्म्याविषयीचे विचार, असे त्या स्कीममध्ये मी सगळं साहित्य त्यांचं डिव्हाइड करत जात आहे आणि हे काम भविष्यात पूर्ण करण्याची इच्छा आहे. माझे गुरु प्रियानंद जे आहेत त्यांचं चरित्र लिखाणाचं काम सध्या हाती घेतलेलं आहे. माझे जे वडील आहे ॲडव्होकेट शिवराम चौधरी ते समाजवादी विचारसरणीचे होते

0: त्या काळात त्यांनी संघर्ष करून अनेक कामगारांच्या संघटना ज्या आहेत त्या केल्या आणि कामगारांच्या शोषणापासून संघटनेच्या माध्यमातून त्यांना वाचविलं. तो त्यांच्या जीवनातला संघर्ष मी डोळ्यांनी पाहिला, त्यांचं चरित्र लिहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी माझ्याही जीवनात जो काही संघर्ष झाला माझं चरित्र सगळ्यात शेवटी लिहेल हे सगळं मनामध्ये योजून ठेवलेलं आहे. ललित लेख, कथासंग्रह आणि कविता संग्रह हे पण सोबत सोबत येतीलच असा एक मोठा टिकोण समोर ठेवून लिखाण करायचं ठरवलेलं आहे.
1: तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता आपल्या नवोदित प्रतिभावंतांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: प्रत्येक प्रकारचं साहित्य लिखाणाचं जे काही तंत्र आणि मंत्र आहे ते शिकून घ्यावं. उदाहरणार्थ कविता लिहिताना केवळ मुक्त छंदातल्या थोड्याशा कविता लिहिल्या, काही शब्दाला शब्द जुळवले आणि कविता लिहिली असं करण्याच्याऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये वृत्तातल्या कविता किंवा गझल लेखन ज्या पद्धतीने आपण करतो तसं हे सगळं शिकून जर तुम्ही हे कराल आणि जितकं जास्तीत जास्त वाचाल तितकं तुम्ही प्रगल्भ होऊन चांगलं साहित्य तुमच्या हातून तीच प्रकाशित होईल. तर की चांगला अभ्यास करा, लिखाणाचं तंत्र शिकून घ्या आणि चांगलं लिखाण करा.
1: तर डॉक्टर पुष्पा तायडे, आपण आमच्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान मनमोकळी अशी मुलाखत दिलीत त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
1: पण आता जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा.
0: आता नातू छोटा आहे आणि त्याला घेऊन मी बरेचदा गाणं म्हणत असते. दे

हितगुज या मालिकेमध्ये लेखिका डॉ पुष्पा तायडे यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली.

तर मैत्रिणींनो, यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये तिच्या शब्दातून या मालिकेमधून शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. चला तर

रोजचा गजबजलेला रस्ता आणि त्यातही आज आठवडी बाजार. ऑफिसमधून परत येताना उद्या टिफिनमध्ये काय भाजी असणार हा रोजचा प्रश्न. बाजारात दिसणाऱ्या हिरव्या भाज्या बघून मोह आवरला नाही आणि गाडी बाजूला लावून सगळ्या भाज्यांवर नजर फिरवत फिरवत पुढे जाऊ लागले. नेहमीचा रस्ता, दुकानं आणि भाजी विकणाऱ्या बायका, त्यामुळे चेहरे ओळखीचे. भाजी घेताना गर्दी नसली की 2-4 मिनिटं भाजी व्यतिरिक्त दुसऱ्या गप्पा पण व्हायच्या. काम त्याही करतात आणि मी पण. दिवसभर घराबाहेर राहून दोघींनाही घरी जायची घाई असते. ही जबाबदारी आटोपली तरी घरची जबाबदारी वाट बघत असते. त्यातही मुलं छोटी असतील तर त्यांच्या भूकेची काळजी आणि मोठी असतील तर वेळेत घरी पोहोचले असतील की नाही याची काळजी. याच विचारात असताना अचानक कानावर आरडाओरड पडली. बाजार म्हटलं की हा प्रकार नेहमीचाच, पण वातावरण जरा जास्तच तापलेलं दिसलं. खूप वादविवादानंतर शांत झालं. वाद घालणारा पुरुष निघून पण गेला, पण ती मात्र आतून धुमसत होती. मी नेहमी तिच्याकडून भाजी घेते, समजूतदार, आपल्या नेहमीच्या ग्राहकांशी प्रेमाने बोलणारी. सुधा आज अक्षरशः पेटून उठलेली बघितली. स्वतःशीच ती पुटपुटत होती. काय कमी करते मी या सगळ्यांसाठी? घरचं आवरते, सगळी कामं करून इकडे दिवसभर राबते आणि घरी जाऊन पुन्हा डोळ्यासमोर कामं पडलेली दिसतात. तरीही काहीही न बोलता सगळं करते. मदत कुणाचीच नाही, पण निदान आपल्या माणसावर कुणी चुकीचा आळ घेत असेल तर बोलण्याची हिंमत तर घरच्या माणसामध्ये असावी, पण नाही, तोंडाला कुलूप लागतं त्यांच्या. अग अग अग, शांत हो, गेला तो केव्हाच निघून. आणि तू का स्वतःला इतका त्रास करून घेते आहेस? तू कितीही आरडाओरड केलीस तरी त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही आहे. अग, त्याला सवय झाली आहे काम न करता आरामात तुझ्या भरोशावर पोट भरायचे. जो स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही तो तुझी काय काळजी घेणार आणि तुला कोणत्या संकटापासून वाचवणार? माझ्याकडे बघताच तिच्या टपोऱ्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. रात्रीचे 9 वाजले होते. भाज्या संपल्यामुळे सगळ्यांनी दुकानं आवरायला सुरुवात केली होती. ग्राहकांची वर्दळ पण कमी झाली होती. सुधाचा उदास आणि पडलेला चेहरा बघून मला मात्र तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. तिच्या बोलण्यातलं एक वाक्य मला वारंवार खटकत होतं. ते बोलल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं. मी सुरुवात केली. तुला एक विचारू सुधा? मला सांग, तुझ्या हातात मी नेहमी हिरवा चुडा बघते. तू भाजी मोजताना, निवडताना त्या चुड्याची खणखण मला नेहमी तुझ्याकडे आकर्षित करते. याच चुडा भरलेल्या हातांनी तू भांडी

भांडी धुणी स्वयंपाक सगळं करते, पण तुला त्याचा तिळ मात्रही त्रास होत नाही. घर सांभाळताना, दुकान सांभाळताना चुडा भरलेले हे मजबूत हात कधीच कमी पडत नाही, जे हात तुझ्या संसाराचा डोलारा मजबूत करतात. त्या बांगड्या भरलेल्या हातांना तू कमी कशी लेखू शकतेस? तुझ्या नवऱ्यापेक्षा या तुझ्या हातात जास्त सामर्थ्य आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे, असं बोलताना तू तुझ्या मेहनती हातांचा अपमान करते आहेस असं नाही का वाटत तुला? अगं, काही गोष्टी बोलताना आपण सहज बोलून जातो, पण त्याचा खरा अर्थ आपण विसरतो. बांगड्या भरलेले हात कमजोर नसतात ग. आपण असं बोलून स्वतःला कमजोर करून घेतो. घरातली सगळी जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घेतली आहेस, त्यासाठी तू इतकी मेहनत घेतेस. आज खचली तरी उद्या पुन्हा हे सगळं विसरून नव्या उमेदीनं कामाला लागतेस. तुझ्यात उमेद आहे, नवीन काहीतरी करण्याची शक्ती आहे, आत्मविश्वास आहे, जिद्द आहे. मग तू कमजोर कशी? तुझ्याच सारख्या अनेक स्त्रिया रोज त्यांच्या क्षेत्रात नवनवीन आव्हाने पेलतात, संकटांना सामोऱ्या जातात, आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करतात. कित्येकदा तर एकटी स्त्री घरची बाहेरची सगळी जबाबदारी एकटीच पार पाडत असते. तारेवरची कसरत करत असताना देखील तिचे मजबूत हात कधीच कमजोर पडत नाही. ज्या हातात बांगड्या शोभून दिसतात तेच हात बंदूक आणि विमानही चालवतात बरं का? मोठमोठ्या जबाबदाऱ्या पण समर्थपणे पार पाडतात, अनेक आघाड्यांवर त्या पुढे असतात. हे बघ, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. कारण त्याच्या तुटलेल्या शर्टच्या बटन पासून ते तुटलेला आत्मविश्वास पुन्हा जोडण्याचं काम एक स्त्रीच करत असते. ती सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक कामासाठी स्वतःला इतकी झोकून देते की घरच्या पुरुषाला त्याचा साधा अंदाजही येत नाही. दिवसभर सगळं सांभाळून थकलेली ती त्याच्या समोर मात्र चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊनच वावरते. कारण त्याला आनंदी वाटावं, तो प्रसन्न राहावा, त्याला कुठलीही काळजी वाटू नये, जेणेकरून तो आपल्या ध्येयाच्या दृष्टीने एक पाऊल आणखी पुढे टाकू शकेल. ती घर, मुलं, नातेवाईक हे सगळं एकटी सांभाळून घेते, त्यामुळे तो निश्चिंतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

पण बघताना मात्र बहरलेला हिरवागार उंच सुंदर वृक्षच आपल्याला दिसतो. त्याला बहर यावा म्हणून मुळं त्याला किती घट्ट पकडून ठेवतात हे मात्र आपण सर्रास विसरतो. रोपट्यापासून ते वृक्ष होत असतानाचा प्रवासही आपण विसरतो. त्यामागे मेहनत असते ती या बांगड्या भरलेल्या हातांचीच. तुझ्या हातावर उमटलेल्या या रेषा तुझं भविष्य सांगेल की नाही माहिती नाही, पण हे तुझे हात तुझ्या मेहनतीची साक्ष देतात ग. तुझा हिरवा चुडा केवळ तुझ्या हाताचं सौंदर्य वाढवत नाही, तर तुझ्या मनात तुझ्या जवळच्या नात्यांमध्ये पण हिरवळ पसरवतो, समृद्धी पसरवतो. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात करिअर करतायत.

यशस्वी होत आहेत. क्षेत्र कोणतंही असो, त्यांचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची सवय त्यांना पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. काम मोठं असो की छोटं, ते नीटनेटक आणि तितकंच जबाबदारीने करण्याचा त्यांचा गुण त्यांना त्यांच्या क्षेत्रात पुढे घेऊन जातो. एकावेळी अनेक कामं त्या लीलया सांभाळू शकतात. अगदी घर सजवण्यापासून तर मुलांचं करिअर निवडण्यापर्यंत, मुलांची बर्थडे पार्टी असो की ऑफिसच्या मोठमोठ्या कॉन्फरन्स, त्या कुठेच कमी पडत नाही. जबाबदारीने वागण्याचा आणि हातात आलेली कामं पार पाडण्याचा गुण त्यांनी आईकडून घेतलेला असतो. लहानपणापासून तिच्या वागण्या बोलण्याचं निरीक्षण त्यांनी केलेलं असतं. सुधा, तू सुद्धा मेहनतीसोबतच आई वडिलांचे चांगले संस्कार घेऊन आली आहेस. तू घर सांभाळते, तुझा हा भाजीचा व्यवसाय पण तू तितकाच व्यवस्थित सांभाळते. हे सगळं करताना देखील तुझं मुलांकडे, सासूसासऱ्यांकडे, घराकडे, सगळीकडे लक्ष असतं. घरात काय हवं काय नको, कुणाला काय आवडतं, घरातल्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यापासून तर मुलांच्या अभ्यासाच्या वेळा, भाजीच्या दुकानासाठी लागणाऱ्या वस्तू, इतकं सगळं एका वेळेला डोक्यात ठेवून ते सांभाळणं सोपं नसतं. पण सगळीकडे तुझी नजर फिरत असते, प्रत्येक गोष्टीवर तुझं लक्ष असतं. तू एकटी स्त्री सगळा भार न थकता न कोलमडता सांभाळत असते. मग तू कमजोर कशी असू शकते? अगं, तू जितकी कामं एकटी पार पाडते ना, त्यासाठी एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी वेगवेगळी माणसं ठेवली जातात आणि त्यांना त्या त्या कामासाठी वेगवेगळा पगार दिला जातो. आणि एवढं करूनही तुझी अपेक्षा काय? तर माझी मुलं सुखी होऊ दे, शिकून मोठी होऊ दे, माझ्यासारखे कष्ट आणि हलाखीचे दिवस त्यांच्या वाट्याला नको, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच तुझं समाधान, तुझा खरा मोबदला, हो ना? अगं, आई इतकं निस्वार्थ प्रेम जगात कुणीच कुणावर करू शकत नाही ग. मुलांसाठी अख्ख्या जगाशी लढणारी पण आईच असते आणि प्रेम करणारी पण आईच असते. मग इतकी धाडसी आई थकून स्वतःला कमजोर समजून कशी चालेल?

आतापर्यंत सुधा शांत झाली होती. माझ्या बोलण्यामुळे तिला समाधान पावलेलं बघून मलाही आतून गार गार वाटत होत. माझ्या शब्दांनी तिच्या दुखावलेल्या मनावर आणि आत्मविश्वासावर मायेची फुंकर घालण्याचं काम केलं होतं. आपले शब्द कुणासाठी नवी आशा, नवा जोश आणि उमेद वाढवणारे ठरणार असेल तर यापेक्षा मोठं ते काय असू शकतं. समाजात अशी कितीतरी उदाहरणं आपण बघतो जिथे स्त्री आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी कितीही कठीण परीक्षा द्यायला तयार असते. सगळ्या जबाबदाऱ्या एकटी खांद्यावर घेऊनही हसत हसत कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार असते. म्हणूनच ती कोणत्याही रूपात सन्माननीयच असते, आदरणीयच असते. म्हणून म्हणते सुधा, तू स्वतःचा आदर कर, म्हणजे सगळे तुझा आदर करतील. तुझ्या मुलांना तुझ्या मेहनतीची जाणीव आहे, ते तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. हिम्मत

ठेव, त्यातच तुझं यश आहे. आता तिच्यात नवा उत्साह संचारला होता. आत्मविश्वासाने तिचा चेहरा खुलला होता. सुधा म्हणाली, ताई आज घरी जाऊन ना मुलांसाठी काहीतरी चमचमीत खायला बनवते आणि सगळं विसरून उद्यापासून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागते. तुमचे चार शब्द ऐकून खरच माझा उत्साह वाढला. येत चला ताई भाजीच्या निमित्ताने पण मला भेटायला. हे चार आंबे आज माझ्याकडून घेऊन जा. ठेवा हो, मस्त आमरस करून खा. सुधाचा आग्रह मी नाकारू शकले नाही. खरं तर तिचा आनंदाने आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा मला आज जास्त आपलंस करून गेला आणि आजचा आमरस नेहमीपेक्षा गोड झाला.

तिच्या शब्दातून या मालिकेमध्ये शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेतलं. मैत्रिणींनो, गणरायाच्या विसर्जनाचे दिवस आलेत. गणरायाला पुढच्या वर्षी पुन्हा परत येण्यासाठी निरोप देऊया.

तर मैत्रिणींनो, स्वस्त रहा आणि मस्त रहा. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: ओ खई के पान बनारस वाला।
1: रश्मी वाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा। मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13 स्थानावर आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथे यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू। सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं। गुजरातमधल्या वडनगर ते वाराणसी या यात्रेचं भागी झालेल्यांशी त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते। राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही सेवाभाव हाच मार्गदर्शक सिद्धांत असला पाहिजे असं ते म्हणाले।

0: सेवा यही मुख्य हमारा काम होना चाहिए और हम सेवा कर कर के ही सेवा का संदेश देंगे, शब्दों में नहीं देंगे। हमारे अपने आचरण से लोगों को पता चले कि राजनीति में सत्ता कितनी ही क्यों न बड़ी हो जाए, लेकिन हमारा मार्ग सेवा का ही रहेगा। हम कभी भी सेवा के मार्ग से नहीं विचलित होंगे, कितने ही ऊंचे शिखर पर पहुंचेंगे, लेकिन सेवा परमो धर्म इस भाव को लेकर आगे बढ़ेंगे।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत।
2: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे। अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही। विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे। अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली। साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली। त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखरं पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे। चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले। या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 ने मिळवली। सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 ने पूर्ण केलं। 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला। एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशु शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला। गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे। सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश। खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल।
1: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली। या बैठकीत भारत अमेरिका संबंधांसह रशिया आणि इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांबाबत भारताच्या हितसंबंध आणि चिंतांवर चर्चा झाली। भारताच्या आर्थिक हितांचं संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील अशी भारताची भूमिका आहे। दरम्यान रुबिओ यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि प्रमुख प्रादेशिक प्राधान्यक्रमांवर दोन्ही देश समन्वय साधत असल्याचं सांगितलं। रशिया आणि युक्रेन दरम्यान ऊर्जा आणि धान्य क्षेत्रांपुरत्या मर्यादित युद्धविरामावर विचार करण्यास अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे। या दोन्ही देशांनी या व्यवस्थेबाबत स्वारस्य दाखवल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितलं। मात्र अद्याप याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा करार झालेला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं। मॉस्को आणि किएव या दोन्ही बाजूंशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। मर्यादित युद्धविरामामुळे युद्ध संपणार नसलं तरीही दोन्ही देशांमधला तणाव कमी होऊन चर्चेसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असंही ते म्हणाले। जम्मूमध्ये उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांड मुख्यालयाला आज हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी भेट देऊन सद्यस्थिती आणि सज्जतेचा आढावा घेतला। वेस्टर्न एअर कमांड आणि नॉर्दर्न कमांड या दोन विभागांमध्ये धोरणात्मक आणि सामरिक अशा सर्व स्तरांवर दिसलेला उत्कृष्ट समन्वय आणि संयुक्त कार्यपद्धती ही भविष्यातल्या मोहिमांसाठी एक आदर्श असल्याचं सिंग यावेळी म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर झाला आहे। भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल। 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। सिकल सेल या सार्वजनिक आरोग्य समस्या बनलेल्या आजाराचं 2047 पर्यंत पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी आज दिली।

0: त्या आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान 1SCD या सिकलसेल आजारावरच्या उपचारांविषयीच्या जागतिक भागीदारी कार्यक्रमात बोलत होत्या. सिकलसेल आजाराबाबत समान समन्वित आणि शाश्वत जागतिक उपाययोजनांसाठी भारताने आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे, असं त्या म्हणाल्या. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. आनंदजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
0: उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. काल रात्री ही दुर्घटना घडली. ही बस नोएडाकडून आग्र्याच्या दिशेनं जात होती आणि त्यात 35 प्रवासी होते. वाटे दयानाथपूर इथे अचानक बसने पेट घेतला. आगीतून वाचण्यासाठी चालकाने त्वरित बस थांबवली आणि प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या टाकून सुटका केली. मात्र 9 प्रवासी आतच अडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग नियंत्रणात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना लवकर बरं वाटावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: कुछ और खिलाएंगे, पोहा, जलेबी और समोसा खिलाएंगे और अपने घर का खाना भी बस आपको आना होगा और अंत में हमें पान भी खिला दीजिएगा ना. आपके ये हाथ का बना खाना तो हम जरूर खाएंगे. एक श्रोता लिखते हैं कि आज का सुरीला सफर में बजने वाले गीतों में देश के विभिन्न शहरों के नाम शामिल हैं. वैसे तो इस प्रोग्राम में प्रादेशिक फिल्मी गीत शामिल नहीं हुआ करते, फिर भी साल 1963 में आई गुजराती फिल्म अखंड सौभाग्यवती के एक कॉमेडी गीत का उल्लेख कर रहा हूँ जो आगा और अभिनेत्री शम्मी जी पर फिल्माया गया था और आवासी कमल बारोट और मन्ना डे जी की. इस गीत में गुजरात के कुछ शहर के नाम शामिल थे. गीत के शब्द में हीरोइन कहती है झट जाओ चंदन हार लावो घूंघट नहीं खोलू. हीरो कहते हैं नाना ना नखरा बदा नाना नासो नाद तू मांगवानू नहीं मुके सुमने मुकाविश अहमदाबाद. जवाब में हीरोइन कहती है वडोदरे लावो लऊ ने करूं सूरत मालेर हार चढ़ावी डाकमा. अरे वाह क्या बात है. और इसके जवाब में हीरो बोलता है कि भावनगर भागी जईश रखड़ीश हूँ राजकोट पण तारी साथे नहीं रहूं मने मंगाविश तू लोटरे. और इस तरह से आप बताते हैं कि इस गीत में

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. राज्याची मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ सदृश स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13 स्थानावर. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर आता 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट सरकार साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
1: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही

0: मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखर पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 ने मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 ने पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशू शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
1: पावसाच्या अभावाचा फटका बसलेल्या भागात उपाययोजना निश्चित करण्यासाठी नेमलेली 11 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज ते वार्ताहरांशी बोलत होते. दर मंगळवारी उपसमितीची बैठक होणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू, मात्र त्याकरता वाट न पाहता राज्य सरकार आपल्या पातळीवर उपाययोजना सुरू करेल, असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ अधिकाधिक मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची 11 पदं निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. SIR संदर्भात आरोप करण्याऐवजी सर्वच पक्षांनी मतदार याद्यांची पडताळणी करावी, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या थोंडवीरनगर इथं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अपुऱ्या पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. या अडचणीच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करावीत, असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आलेले असताना दुष्काळ जाहीर करण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहण्याचं कारण काय, कोणते निकष आणि कोणाची वाट सरकार पाहत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाची सुमारे 26% तूट नोंदवली गेल्यानं संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर 1 लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत पर्जन्यमान, खरीप पिकांची स्थिती आणि पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागानं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करावं, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे 3रं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं.

कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. चला तर प्रासंगिक या मालेत स्वच्छता ही सेवा या अंतर्गत सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सणासुदीच्या या दिवसात संपूर्ण परिसर हा एक वेगळ्याच उत्साहाने आणि मांगल्याने उजळून निघतो. गणपती बाप्पाचे आगमन, महालक्ष्मीचे पूजन आणि पाठोपाठ येणारी नवरात्र, या उत्सवांच्या काळात आपल्या घरोघरी आणि गल्ली बोळात आनंदी वातावरण असतं. पण या उत्साहाच्या आणि सोहळ्यांच्या गदारोहात आपण अनेकदा एक महत्वाची वस्तू विसरतो, ती म्हणजे स्वच्छता. मिरवणुका निघतात, महाप्रसादाचे कार्यक्रम होतात, देखावे पाहायला लोकांची गर्दी होते, पण कार्यक्रम संपल्यावर मागे काय उरतं? तर रस्त्यावर पसरलेल्या प्लास्टिकच्या वाट्या, चमचे, पाण्याचे पेले, कागदी द्रोण आणि निर्माल्य यांचा खच. ज्या देवतेची आपण मोठ्या श्रद्धेनं पूजा करतो, तिच्या उत्सवानंतर आपण सार्वजनिक जागांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरवतो, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. सणांच्या काळात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी साचणारा हा कचरा केवळ दिसायलाच वाईट दिसत नाही, तर तो आपल्या आरोग्यासाठीही तितकाच हानिकारक असतो. उघड्यावर टाकलेले उष्टे अन्न, प्लास्टिक आणि ओला कचरा यामुळे माशा, डास आणि इतर जंतूंची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. सणांच्या काळात डेंग्यू, मलेरिया, जुलाब आणि पोटाच्या विकारांचे आजारही वेगाने पसरतात. ज्या सणांचा उद्देश आपल्याला आनंद आणि आरोग्य देणे हा आहे, त्याच सणांच्या काळात आपण आपल्या निष्काळजीपणामुळे आजारांना निमंत्रण मिळेल असे काम करतो. आपण निर्माण केलेला हा कचरा शेवटी फिरून आपल्याच घरात, आपल्याच अन्नात, पाण्यात आणि हवेतही मिसळतो, हे आपण गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या उत्सवांच्या काळात स्वच्छता राखणे ही केवळ महापालिकेची किंवा सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून ती आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे किंवा जेवणाचे कार्यक्रम आयोजित करताना प्लास्टिकच्या ऐवजी पारंपरिक केळीचे पाने किंवा सहज विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा वापर केला पाहिजे. मंडळांनी सुद्धा आपल्या मंडप परिसरात कचरा कुंडीची योग्य व्यवस्था करून स्वच्छ उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला पाहिजे. घरच्या घरी सुद्धा आपण निर्माल्य कचऱ्यात न टाकता त्यापासून खत बनवू शकतो. उत्सव साजरा करताना जर आपण आपल्या परिसराची स्वच्छता राखू शकलो, तरच त्या पूजेला आणि भक्तीला खरा अर्थ प्राप्त होतो. तर मित्रांनो, स्वच्छतेमुळे पसरणारे हे आजार टाळायचे असतील तर बदलाची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. चला तर मग या गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या पावन पर्वात केवळ आपल्या घराचीच नाही तर आपल्या परिसराची आणि शहराचीही स्वच्छता राखण्याचा ठाम संकल्प करूया. आरोग्यासाठी निसर्गपूरक उत्सव साजरा करूया. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्यासोबत.

नमस्कार, मी अश्विनी युववाणीच्या सांजबळ या विशेष संहिता मालिकेत आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांचं आणि तरुण मित्रांचं सहर्ष स्वागत करते. संध्याकाळची ही सुंदर वेळ, मंद वाहणारा वारा आणि आपल्या मनातील नवनवीन स्वप्नांची भरारी, अशाच एका उत्साही वातावरणात आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि रंजक विषयावर गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, आजची ही सांजवेळ खूपच खास आहे, कारण आज 24 सप्टेंबर म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार, आणि दरवर्षी हा दिवस जगभरात जागतिक सागरी दिन म्हणजेच वर्ल्ड मॅरिटाईम डे म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, जेव्हा आपण समुद्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवतं? सुंदर किनारे, किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या उसळणाऱ्या उंचच उंच लाटा, अस्ताला जाणारा तो सुंदर सूर्य की निळाशार अथांग सागर. पण या समुद्राच्या पलीकडे एक असं जग आहे जे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आणि आपलं जीवन चालवतं, ते म्हणजे शिपिंग इंडस्ट्री अर्थात सागरी वाहतूक उद्योग. हा समुद्र फक्त पर्यटनासाठी सुंदर नाही, तर तो आपल्या संपूर्ण जगाचा श्वास आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातील 80% जास्त व्यापार हा याच अथांग सागरामधून जहाजांच्या माध्यमातून होतो. आपण रोज वापरत असलेल्या कित्येक वस्तू, आपले कपडे, जी गॅजेट्स वापरतो, अगदी आपल्या देशात येणारं इंधन, अन्नधान्य, औषधं आणि ऊर्जा साधने ही समुद्राच्या मार्गानेच एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात. जर समुद्राची वाहतूक एका दिवसासाठी थांबली तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प होईल. म्हणूनच या सागरी क्षेत्राचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी, सागरी वाहतुकीची सुरक्षा राखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMO कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो. मित्रांनो, यंदाच्या म्हणजेच 2026-2027 या वर्षाची थीम माहिती आहे का? IMO पहिल्यांदाच 2 वर्षासाठी एक अतिशय विचार करायला लावणारी संयुक्त संकल्पना ठेवली आहे, ती म्हणजे फ्रॉम पॉलिसी टू प्रॅक्टिस पॉवरिंग मॅरिटाईम एक्सलन्स, म्हणजेच धोरणाकडून प्रत्यक्ष कृतीकडे सागरी उत्कृष्टतेला चालना. याचा सरळ अर्थ असा की केवळ कागदावर नियम किंवा धोरणे बनवून चालणार नाही, तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी समुद्रावर आणि बंदरावर होणे गरजेचे आहे. आज मानवाने आपल्या फायद्यासाठी समुद्राला प्रदूषणाचे माहेरघर बनवून टाकले आहे. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा, जहाजांमधून होणारी तेलगळती आणि कारखान्यांचे विषारी पाणी समुद्रात सोडले जाते. यामुळे समुद्रातील जलचरांचे रक्षण करणे आणि जहाजांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे. या थीमच्या माध्यमातून आपल्यासारख्या तरुणांना आणि जागतिक समुदायाला केवळ नियम न बनवता प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भारताचा विचार केला तर भारताला तब्बल 7,500 किलोमीटरहून अधिक लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. आपल्या देशात दरवर्षी 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा होतो, पण जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींशी जोडले जाण्यासाठी आपण या जागतिक सागरी दिनाचे महत्वही ओळखले पाहिजे. युववाणीच्या माझ्या तरुण मित्रांनो, आजच्या तरुणांसाठी या क्षेत्रात करिअरच्या अथांग संधी उपलब्ध आहेत. केवळ जहाजावर कॅप्टन किंवा इंजिनियर होणे एवढेच मर्यादित न राहता आता मरीन बायोटेक, सागरी कायदा, पोर्ट मॅनेजमेंट आणि ओशनोग्राफी सारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये तरुण आपले भविष्य घडवू शकतात. या वर्षीचा जागतिक स्तरावरील मुख्य समांतर कार्यक्रम म्हणजे पॅरेलल इव्हेंट दक्षिण कोरियाच्या बुसान या सुंदर शहरात 2026 रोजी होणार आहे. तिथेही जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि धोरणांवर चर्चा होणार आहे. तरुण मित्रांनो, हा समुद्र आपल्याला फक्त अथांगता शिकवत नाही तर संकटाशी लढून पुढे जाण्याची जिद्दही देतो. आज या निमित्ताने आपणही एक संकल्प करूया, जेव्हा कधी आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाऊ तेव्हा तिथे प्लास्टिक किंवा कचरा टाकणार नाही, सागरी पर्यावरणाचा आदर करूया आणि या क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊया. शेवटी हा निसर्ग आपला आहे आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, नाही का? चला तर मग सांजवेळच्या आजच्या भागात जागतिक सागरी दिनाच्या या माहितीसह आणि समुद्राच्या अथांगतेचा मेळ घालणाऱ्या एका सुंदर गाण्यासह मी अश्विनी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया युववाणीच्या पुढच्या भागात अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्यासोबत ऐकलीत. आता वळूयात करिअर मंत्रा या मालिकेकडे. ऐकूयात शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथ्थक नृत्यांगणा संरचनाकार संशोधन अभ्यासक सौ अवंती काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आज आपण कथ्थक नृत्यांगना संरचनाकार संशोधन अभ्यासक आणि त्रिविधा कला निकेतन संस्थेच्या संचालक आणि अध्यक्षा सौ अवंती काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. अवंती काटे यांचं ललित कला केंद्र गुरुकुल पुणे विद्यापीठ येथून कथ्थक नृत्य मध्ये MA झालेलं आहे. तसंच भारत आणि भारताबाहेर विविध ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली असून 2011 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे सिनियर स्कॉलरशिप अवॉर्ड, तर 2023 मध्ये भारत सरकारतर्फे ज्युनियर रिसर्च फेलोशिप अवॉर्ड ही त्यांना गौरवण्यात आला आहे. मॅम, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: नमस्कार.
1: आज आपण करिअर मंत्र या मालिकेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर बातचीत करणार आहोत. तर आजच्या काळात शास्त्रीय नृत्याकडे केवळ एक कला म्हणून न बघता त्याला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून बघायचं असेल किंवा त्यात आपलं करिअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे?
2: पूर्वी कलेला करिअर म्हणून कधी बघितलं नव्हतं जात. म्हणजे त्याच्यात करिअर करायचंय अशा उद्देशाने नव्हती ती केली जात. ती एक साधना आहे आणि आपल्याला ती साधना करायची आहे या उद्देशाने बघितलं जायचं.
1: बरोबर.
2: त्यामुळे तेव्हाचा साधनेचा कल जो होता नर्तकांचा तो व्यवसायाशी निगडित नव्हता.
1: अगदी बरोबर.
2: त्यामुळे ते स्वतःसाठी होतं, त्या परमानंद प्राप्तीसाठी होतं आणि त्या दिव्य शक्तीसाठी ही उपासना केली जायची. त्यातलं एक म्हणजे शास्त्रीय नृत्य.
1: बरोबर.
2: आणि या नृत्याला एक उपासना म्हणून बघत असताना त्याचा हळूहळू हळूहळू पोटापाण्याची सोय करता करता तो एक व्यवसाय कसा बनला तो म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की नर्तकांची साधना हे पोट नाही भरू शकत.
1: बरोबर.
2: त्यामुळे कुठेतरी जेव्हा तुम्ही त्याला संपूर्ण आयुष्य वाहून टाकता एखाद्या कलेला तर तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मग आपण जर हेच फक्त करायचंय तर मग ह्यातून आपलं आर्थिक अर्जन पोटापाण्यासाठी आपण कसं त्याला उपयोगात आणणार, कारण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही करायचं नाहीये.
1: बरोबर. बरोबर.
2: तर मग अशा याच्यातून हळूहळू हळूहळू वेगवेगळे माध्यम सुरू झाले. म्हणजे नृत्य प्रस्तुती व्हायला लागल्या. त्या पहिले मंदिरात व्हायच्या, त्या देवासाठी असायच्या, त्यामुळे तिथे काही अपेक्षा नसायची काही मिळण्याची.
1: बरोबर.
2: मग दरबारात होती ती राजाला खुश करण्यासाठी, तो राजाश्रय मिळण्यासाठी होता. मग तिथे त्यांचं परिवाराचं पालन पोषण सगळं व्हायचं तर तिथेही त्यांना असं खूप गरज नव्हती. परंतु आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतोय की कलेमध्ये खूप कलाकार आहेत आणि प्रत्येकालाच सगळं सगळं नाही मिळत.
1: बरोबर.
2: मग अशा वेळी कमी शिकलेल्या कलाकाराला सुद्धा थोडंफार त्यातून आर्थिक अर्जन कसं मिळवता येईल या उद्देशाने हळूहळू हळूहळू शिक्षणाच्या कडे वळायला लागले सगळे कलाकार. की आपण जर शिक्षण दिलं तर आपल्याला काहीतरी आर्थिक अर्जन होईल.
1: बरोबर.
2: अशा अनुषंगाने हळूहळू ते जे आधी होतच म्हणजे गुरुकुल परंपरेमध्ये जेव्हा शिक्षण व्हायचं तेव्हा शास्त्रीय कला हे गुरुगृही राहून गुरुकुलात आश्रमात राहून शिक्षण व्हायचं तेव्हा गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून वेगळं काहीतरी दिलं जायचं.
1: बरोबर.
2: आता ते आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये मिळत आहे. मग याच्याकडे

0: शिक्षण देण्याकडे कल वाढला. आता हळूहळू करता करता काय झालं की स्वतः शिक्षण न घेता जितकं येईल तितक्यावर समाधान मानून शिक्षण देणं हे सुरू झालं. थोडं आत्ताच्या युवा पिढीनी हे समजून घेणं गरजेचं आहे की जोवर आपण पूर्णपणे शिक्षित होत नाही तोवर पुढे ती परंपरा सुरू ठेवू नये. पुण्याला पंडित भीमसेन जोशींनी स्थापित केलेली ललित कला केंद्र गुरुकुल आहे, माझं शिक्षण झालंय. आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठं कथक केंद्र आहे. असे अनेक मोठमोठे संस्था आपल्या भारतभर नृत्य क्षेत्रासाठी अगदी डेडिकेटेडली काम करतात, जिथे डिग्री कोर्स चालतो व्यवस्थित. तर याचं प्रमाण आणखीन वाढलंय, म्हणजे अक्षरशः मी नागपुरात सुद्धा आपल्या कथक विषयामध्ये किंवा या शास्त्रीय नृत्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे त्याचे सुद्धा महाविद्यालय आहे.
1: अच्छा.
0: तर बारावी नंतर तुम्ही कथक नृत्य या विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता.
1: मी आता ह्याकडे येणारच होती की या क्षेत्राकडे वळण्यासाठी जमसा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची असेल तर ती त्यांनी कशी घेतली पाहिजे ह्याबद्दल.
0: अगदी अगदी, म्हणजे नागपूरकरांना ऐकून अगदी आनंद होईल. पण मी म्हणजे सांगेल की पूर्ण महाराष्ट्रभरच सगळीकडे, म्हणजे मी नागपूरची आहे म्हणून नागपूरचं सांगतीये की इथे MFA डिपार्टमेंट आहे ललित कला विभाग, इथे मास्टर्स डिग्री आहे नृत्यामध्ये, तसंच धरमपेठ शिक्षण संस्थेचं नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर कॉलेज आहे, जिथे कालिदास युनिव्हर्सिटीचं ते महाविद्यालय आहे, जिथे बारावी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स आहे. तर बारावी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स या क्षेत्रामध्ये खूप कमी विद्यापीठात आहेत.
1: अच्छा.
0: अमरावतीला आहे, नुकतंच सुरू झालेलं, त्यानंतर मुंबईत आहे. पण हे सगळे नुकते सुरू झालेले आहेत, पण आहेत, म्हणजे आता तुम्हाला त्याच्याकरता खूप इकडे तिकडे जायची गरज नाही. नाशिक सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी, बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, नांदेड युनिव्हर्सिटी, बऱ्याच ठिकाणी आपल्याला नृत्य कलेमध्ये डिग्री असलेले कॉलेजेस आहेत
1: आणि चांगलं शिक्षण देणारे,
0: उत्तम शिक्षण देणारे आहेत. कारण की जे साधक आहेत
1: बरोबर,
0: ते साधक तिथे शिकवतात, तर तुम्हाला एक उत्तम दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे. शिवाय कोर्स जो डिझाईन केलाय तो शास्त्र आणि क्रियात्मक अशा दोन्ही दृष्टीने अगदी भक्कम आणि सक्षम असा तयार होणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा फक्त नृत्यामध्ये नाही तर त्याचं शास्त्रामध्ये सुद्धा तितकाच निपुण कसा होईल आणि त्याचबरोबरीने तो नृत्यात कसा पारंगत होईल, या दोन्हीवर तितकाच भर दिला गेलाय. आणि त्यामुळे ते परिपूर्ण करणाऱ्या अशा डिग्रीज आपल्याकडे आज अव्हेलेबल आहेत जागोजागी. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शास्त्रीय कलांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा आपल्याला शिक्षणाच्या दृष्टीने वाटचाल करता येईल, तर आपण नुसतंच प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये न शिक्षण घेता आपण डिग्री सुद्धा घेतली पाहिजे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगू इच्छिते आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य आहेत. आज आपण इथे शास्त्रीय नृत्याबद्दल बोलतो आहोत म्हणून सांगते आहे, संपूर्ण भारतात 8 शास्त्रीय नृत्य आहेत आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं एकही नाहीये. तर आपण जे शिक्षण घेतो आहोत शास्त्रीय नृत्याचं हे वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून आलेलं आहे.
1: ओके.
0: म्हणजे कथक नृत्य हे उत्तर प्रदेशातलं नृत्य आहे.
1: अच्छा.
0: आणि भरतनाट्यम जे अगदी प्रचलित आहे ते तमिळनाडू मधलं आहे.
1: बरोबर.
0: तर बाकी शास्त्रीय नृत्य जे आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये तर चांगलंच त्यांचं प्रस्थापित केलेलंच आहे अस्तित्व, परंतु कथक आणि भरतनाट्यम या दोन शैली अशा आहे ज्या संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की कथक नृत्य जास्त लोकांना आपलंसं वाटतं, याचं कारण की त्याची भाषा ब्रज भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा, या भाषेमध्ये त्यांच्या रचना असल्यामुळे त्या लोकांना कळतात आणि त्यामुळे कथक नृत्य लोकांना समजतं म्हणून ते बघावं असं वाटतं आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार जास्त प्रमाणात सगळीकडे दिसतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण कथक नृत्य आत्मसात केलंय.
1: अगदी अगदी.
0: तर एक म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे की ह्या नृत्यशैली सगळीकडे पसरली आहेत. तर आपल्याला महाराष्ट्राचं असं जरी स्वतःचं शास्त्रीय नृत्य जरी नसलं तरी या दोन शैलींना महाराष्ट्राने खूप आत्मसात केल्यामुळे इथे अनेक दिग्गज नर्तक

0: आपल्याला बघायला मिळतात, मोठे मोठे गुरु बघायला मिळतात. मुंबई पुण्यामध्ये विद्वान लोक आहेत जे या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत. आणि अगदी घराणेदार जे लोक आहेत, म्हणजे उत्तर प्रदेशातले 3 घराणे जे आहेत कथक नृत्यातले, लखनऊ, जयपूर आणि बनारस, या घराणेदार लोकांच्या अगदी बरोबरीने काम महाराष्ट्रातले कलाकार करतात आहेत. इतकं उत्तम दर्जाचं शिक्षण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कलांचं मिळत आहे. तर तुम्हाला प्रायव्हेट आणि डिग्री असं दोन्हीही सहज साधू शकता महाराष्ट्रात राहून सुद्धा.
1: अगदी. शिक्षण पूर्ण झालं मग त्यानंतर हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्थार्जनासाठी कुठले मार्ग निवडावेत?
0: याच्यामध्ये ना 2-3 वेगवेगळे मार्ग आपल्याला सापडतात. जसं जर तुम्ही एक नर्तक म्हणून तुम्हाला कलाकार म्हणून घडायचं असेल तर तुम्ही फक्त ऍज अ परफॉर्मर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता. मग हे परफॉर्मर म्हणून डेव्हलप झाले की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी परफॉर्मन्स करायची संधी मिळते आणि त्यातून आर्थिक अर्जन होतं.
1: बिलकुल.
0: पण त्याच्यासाठी अर्थात रियाज, साधना, मेहनत प्रचंड लागते. त्यानंतर तुम्हाला डिग्रीचा फायदा असा होतो की तुम्हाला, मी जसं मगाशी सांगितलं की शाळेमध्ये आजकाल शिक्षण
1: लागतं,
0: नृत्य शिक्षक आवश्यक झाले आहे, त्यामुळे तुम्हाला नृत्य शिक्षक म्हणून तिथे जॉईन करू शकता तुम्ही. शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून जॉईन करू शकता. जसं मी महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि असिस्टंट प्रोफेसर आहे आणि आता शिक्षण देते आहे. त्यानंतर तुम्ही ऍज अ कोरिओग्राफर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता.
1: अच्छा.
0: वेगवेगळे विषय हाताळून वेगवेगळ्या डान्सर्सला घेऊन तुम्ही वेगवेगळ्या संरचना कोरिओग्राफीज करू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही आर्थिक अर्जन करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जाऊ शकता, कारण की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा क्लासिकल डान्सर्सची गरज असते, कोरिओग्राफर्सची गरज असते. तर अशा वेगवेगळ्या मार्गांवरती तुम्ही जाऊ शकता आणि यातनं आर्थिक अर्जन सहजपणे करू शकता. आणि जर अर्थात हे सगळे मार्ग इतरांवरती अवलंबून असलेले आहे आणि जर कुठेही तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर उत्तम मार्ग आहे स्वतःचा स्वतंत्र असा नृत्य वर्ग सुरू करा आणि उत्तम शिक्षण द्या. त्यातून तुम्हाला चांगलाच आर्थिक अर्जन होईल आणि तुम्हाला ही कला कुठेच कमी पडू देणार नाही.
1: त्याचबरोबर स्वतःला समाधान मिळेल ते वेगळं.
0: नक्कीच.
1: आजच्या वेगात बदलणाऱ्या जगात शास्त्रीय नृत्याची परंपरा जपताना काय आव्हानं जाणवतात?
0: आव्हानं बरेच येतात.
1: जसे
0: जसं आत्ताच्या काळामध्ये जे आपण विचार करतो की सगळ्यांना माहितीये की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, तर मुलांना ना त्या सगळ्या टेक्नॉलॉजी सोबत ते इतके जास्त गुंतले गेले आहेत की त्यांना वास्तविक जगाशी जरा ते दूर झाले आहेत. वास्तव्याचं त्यांना जरा काय म्हणतात त्याला, त्यांना ते नको आहे. म्हणजे त्यांना आपल्या वेगळ्या विश्वात राहायला आवडतं, वास्तवाशी त्यांचा संबंध नसायला हवा असं त्यांना वाटतं. म्हणून ते गेम्स झोन मध्ये किंवा रील्स मध्ये किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला, आवश्यक नसलेल्या अशा गोष्टींमध्ये जास्ती रमतात. त्यामुळे काय झालंय की इथे कुठेतरी साधना करायला, रियाज करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. तर हा जो वेळ त्यांचा जो कमी झालाय, शिवाय त्यांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं, तर त्यांचं पेशन्स लेवल कमी झालंय. त्याच्यानंतर पेशन्स कमी झालाय, त्यांचा टाइम स्पॅन कमी झालाय. परफॉर्मन्स करायचा म्हटलं तर 2-4 मिनिटं त्याच्या वर नको. हे सगळे रील्सचे परिणाम इथे बघायला मिळतात. जिथे तासनतास रियाज आम्ही करायचो तिथे आता मुलगी आठवड्यातनं फक्त एकदा किंवा दोनदा येते आणि ती 1-2 तासा करता येते. एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला काय शिक्षण मिळणार?
1: बरोबर.
0: शिवाय त्यांना त्याच्यामुळे आपण पाहिजे तसे संस्कार पण नाही देऊ शकत. तर जितकं तुम्ही गुरुच्या सानिध्यात राहाल तितके तुम्ही परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणूनही घडाल. तर ते जे गुरुच्या सानिध्यात राहून जे संस्कार मिळतात ना ते कुठेतरी लुप्त पावले आहेत, कारण की गुरुचं सानिध्यच नाहीये. कोर्स ओरिएंटेड टीचिंग आलेलं आहे, त्यामुळे फक्त कोर्स पूर्ण करण्यापुरतं विद्यार्थी जातो. कोर्स पूर्ण झाला, परीक्षा दिली, डिग्री मिळाली की विषय संपला. हे जे आता सुरू आहे हे कलेच्या क्षेत्राला खूप हानी पोहोचवत आहे.
1: प्रोफेशनलिझम जे आलेलं आहे
0: आणि मग डिग्री मिळाली की तुम्ही प्रोफेशनल म्हणवता स्वतःला, मात्र ते प्रोफेशनलिझम जे आहे ते साधना करण्यात आहे, नक्की डिग्री.

0: स्त्री दाखवण्यात आहे हे कळणं खूप गरजेचं आहे.
1: करेक्ट करेक्ट.
0: तर असं मला वाटतं की खूप ते एक ड्रॉबॅक आहे त्याच्या पिढीचा. पण कुठेतरी एक पॉझिटिव्ह आशा आपण अशी पण म्हणू शकतो की ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा मी म्हणेन की आपण आज ही जी संस्कृती परंपरा जी आहे ही कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जपून ठेवतो आहे.
1: बरोबर.
0: पूर्णपणे बंद न पडता निदान काही तर सुरू आहे
1: आणि ती पास ऑन होते आहे.
0: एक्झॅक्टली. आणि ती मर्यादित जागेपुरती न राहता ती आता स्प्रेड झाली आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकाराला इथे फक्त मंचावरती प्रस्तुती नाही होत. आता मी व्हिडिओ करून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी मी माझी कला पोहोचवू शकते, लोकांपर्यंत पोहोचू शकते, माझं मार्गदर्शन अनेकांपर्यंत पोहोचवू शकते.
1: अगदी.
0: तर ही एक चांगली पण गोष्ट आहे.
1: या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन पिढीला आणि त्यांच्या पालकांना जाता जाता काय संदेश द्याल?
0: मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट की पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये जी एक ही धारणा बसलेली आहे की कलाकाराला काही फ्युचर, ब्राईट फ्युचर नाहीये, त्यामुळे ते करिअर म्हणून त्याला घेत नाही, ऑलवेज सेकंडरी बेसिसवरती ठेवतात. तर सगळ्यात पहिले त्यांनी हा गैरसमज दूर करावा स्वतःच्या मनातला आणि कलेवर सच्ची श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास ठेवावा. ही कला तुम्हाला भरभरून देईल, तुम्ही फक्त विश्वास करा. जर स्वतःवर विश्वास असेल, कलेवर विश्वास असेल, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे तुम्ही याला करिअर म्हणून घेतलं तर आपलं पुढे कसं होईल हा विचारच सोडून द्या. कारण शेवटी कला म्हणजे उपासना आणि जो उपासना करतो तो कधी उपाशी राहत नाही.
1: क्या बात आहे.
0: त्यामुळे याच्या सोबतच आज मला असं वाटतं की नव्या पिढीनी आणि पालकांनी याचा जरूर विचार करावा आणि फक्त डिग्री मिळत नाही, नाव, नेम अँड फेम हे सुद्धा मिळतं.
1: बरोबर.
0: तर ह्या सगळ्या आणि नक्कीच मला असं सांगायला आवडेल की कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व उभं करून रोज पेपर मध्ये झळकायला नक्कीच विद्यार्थ्यांना आवडेल.
1: बरोबर. खर तर हा करिअर मंत्र असून कानमंत्रच झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. हो, तुम्ही आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या, करिअर विषयी इतकी डिटेल माहिती तुम्ही आपल्या सगळ्या युवा मित्र मैत्रिणींना दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते आणि आपल्याही सगळ्या पुढच्या कार्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू. धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: तर मित्रांनो, आपण ऐकत होतात करिअर मंत्रा या मालेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथक नृत्यांगणा संरचनाकार संशोधन अभ्यासक सौ अवंती काटे यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. चला तर मित्रांनो, सणासुदीच्या या काळात एक संकल्प करूया आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये स्वच्छताही पाळूया. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: कामगार सभा।
2: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
1: अपघातांबाबत, योजना आणि कायदे
2: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
1: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: कामगार सभा।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्जवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: कामगार सभा।
1: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
0: अपघातांबाबत योजना आणि कायदे
1: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
0: आशीष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: कामगार सभा।

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आज आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना आणि कामगार बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार। श्रोते हो कामगार आपण म्हटला तर त्यात महिला कामगार आणि पुरुष कामगार हे दोन्ही पण आले। याशिवाय कामगार असे म्हटले तर काही कामगार संघटित कामगार असतात आणि काही कामगार असंघटित असतात। आता हे कामगार वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात, जसे मायनिंग कामगार असतात म्हणजे खाणीत काम करणारे। आता खाण म्हटली तर कोळशाची खाण, मॅंगनीज खाण, कच्च्या लोखंडाची खाण, सोन्याची खाण वगैरे वगैरे। त्यानंतर मग दुसरं क्षेत्र आलं फॅक्टरीमध्ये कार्य करणारे कामगार। तर अशाच या कामगार क्षेत्रांमधनं आपण आज विशिष्ट कामगारांविषयी बोलणार आहोत। ते कामगार म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगार। आणि आता बांधकाम क्षेत्रातील विषय आपला असा आहे, बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना म्हणजे अर्थात त्यांचा विमा आणि त्याच्यामध्ये सरकारी काही योजना काही आहेत का याबाबत आज जाणून घेऊया। त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये खास प्रोफेसर आलेले आहेत आणि त्या प्रोफेसर डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत। तर मॅडम आपले आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार, आकाशवाणीच्या माध्यमातून मी जे श्रोते बंधू भगिनी आहे त्यांना धन्यवाद।

0: सर, मी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोते बंधू भगिनी आणि कामगार यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांना जी काही माहिती किंवा जी काही योजनेबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल त्यासाठी पण मी त्यांना असा प्रयत्न करेल मी की त्यांना त्या सगळ्या योजनेबद्दल सगळी माहिती आणि इत्यंभूत बाबी त्यांना लक्षात घेऊन त्याबद्दल काम करता येईल.
1: आज आपला विषय थोडासा एका विशिष्ट बांधकाम क्षेत्रामध्ये करणाऱ्या काम कार्य जे करतात मग त्यामध्ये पुरुष पण आले आणि स्त्रिया पण आल्यात. तर आपण आपल्या श्रोत्यांना तसेच कामगार बंधू भगिनींना पहिले सांगूया की बांधकाम क्षेत्रातले जे कामगार आहेत ते संघटित मध्ये येतात की असंघटित मध्ये येतात त्याबद्दलची माहिती थोडी सांगाल.
0: निश्चितच सर, जो तुम्ही प्रश्न विचारला आहे हे जे कामगार तुम्ही सत्ता नमूद केलेले आहेत ते कामगार सगळे असंघटित येतात. असंघटित कामगार या प्रकारात ते मोडले जातात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध कार्यांमध्ये ह्या सगळ्या बांधकामाकरिता किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याकरिता या असंघटित कामगारांचा बराचसा आपण म्हणू शकतो समावेश होतो, विकास कार्यामध्ये समावेश होतो. जे स्वतःच्या घरापासून दूर राहून येतात, सरकारी रस्ते म्हणू नका, पूल बांधणीचे काम म्हणू नका, किंवा तुम्ही सगळे जी काय आता मेट्रोची बांधकाम सुरू आहेत त्याच्याबद्दल ह्या प्रकल्पावर जी काम करतात ही असंघटित कामगार आहेत. त्यामध्ये मी सांगू इच्छिते सर की बांधकाम कामगार म्हणजे कोण. तर बांधकाम कामगार म्हणजे इमारत बांधण्यासाठी रस्ते, पूल, धरणे आणि अशा बऱ्याचशा बांधकामाशी जे संबंधित कामं करणारी मजूर असतात त्यांना आपण बांधकाम कामगार म्हणू शकतो.
1: बरोबर आहे, कारण आपण विशिष्ट कामगारांविषयी बोलतो आहे. कारण कामगार सभा म्हटला तर विषय खूप मोठा आहे आणि कामगारांवर बोलायचं झालं तर इतके क्षेत्र आहेत, तर आपला विषय फक्त बांधकाम कामगारांविषयीच आहे.
0: बरोबर. आणि त्यात प्रामुख्याने सर गवंडी, सुतार, रंगारी, लोहार, पीठ भट्टीवर काम करणारे कामगार आणि मजूर, प्लंबर यासारख्या विविध मजुरांचा आपण समावेश करू शकतो.
1: आणि महाराष्ट्रामध्ये असे कुठले कामगार जास्त करून कार्यस्थ आहेत.
0: आपल्या महाराष्ट्रात जर आपण बघितलं सर तर आता सध्या मेट्रोची कामं सुरू आहे, रस्त्याची कामं सुरू आहे, पूल बांधणीसाठी पण भरपूर कामं सुरू आहेत. कुठे ना कुठे ह्या सगळ्याच कामगारांचा उपयोग होतो आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर. आणि प्रामुख्याने मी म्हणेल की गवंडी जी लोक आहेत त्यांचा जास्त इथे कन्स्ट्रक्शन साईटवर प्रामुख्याने समावेश केला जातो.
1: बरं मॅडम, आता आपण थोडं याच्याबद्दल जाणून घेऊया की आता आपला जो विषय आहे जे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात जे काही योजना आहेत त्याबद्दलची माहिती थोडी आपण विस्तृत थोडे सांगाल की असा कोणता महाराष्ट्र शासनाचा वगैरे असा कुठला नियम आहे म्हणा किंवा अशा कोणत्या योजना आहेत कामगारांना त्या योजनांचा लाभ घेता येईल.
0: नक्कीच सर, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे बांधकाम कामगार बद्दल बोलतो आहे त्यांचे काम खूप कठीण आणि जोखमीचे आहे. कारण की बऱ्याच क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात ते जेव्हा काम करतात तर आपल्या सरकारने महाराष्ट्र शासनाने ना त्यांच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्यांचा विचार केलेला आहे. आता त्याच्यासाठी त्यांनी कल्याणकारी मंडळाची पण स्थापना केलेली आहे. आता ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत अशा कामगारांची सगळ्यात आधी तर नोंद केली जाते आणि त्यांना मग त्यांच्या नोंदणीनंतर शासन विविध कल्याणकारी अधिकार देतो, योजना देतो, त्याचा लाभ देतो. तर मला प्रामुख्याने इथे असं सांगावंसं वाटेल सर की इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 आहे. एक दुसरा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती नियम 2007 मध्ये आणण्यात आलेला आहे. त्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशे 2011 मध्ये जसं आपण 1 मेला महाराष्ट्र दिन असतो त्या दिवशी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. ह्या सगळ्या मंडळाला ना सर त्रिपक्षीय मंडळ असं म्हणतात आणि ह्या मंडळाच्याच द्वारे सर्व कामगारांचे जे आपण म्हणतो अधिक कार आहे, त्यांचा काही अपघात झाला किंवा त्यांना काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे या मंडळातर्फे त्यांना ते लाभ देणार.
1: म्हणजे या कायद्यानुसार जे काही बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना या योजनेचा आणि या नियमांवर त्यांना लाभ नक्कीच मिळू शकतो.
0: नक्कीच.
1: पुढचा प्रश्न असं विचारायचं वाटतं मॅडम की आता बघा बांधकाम कामगार हे जरी वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत आपल्याकडे पण त्याच्यामध्ये अशी काही पात्रता आहे का किंवा अशी काही नोंदणी त्यांना करावी लागते का की आपण त्याला म्हणतो ना अशी आपण पात्रता अशा कुठल्या योजनेसाठी वगैरे अशी पात्रता म्हणतो तर त्याबद्दलचं असं काय विश्लेषण कायदा सांगतो.
0: अगदीच सर, जसं आपण म्हणतोय की आता ही योजना झालेली आहे, योजनेसाठी रजिस्ट्रेशन जे आता प्रचलित शब्द आहे रजिस्ट्रेशन फार महत्वाचं आहे, त्याला आपण मराठीमध्ये म्हणू नोंदणी. आता

0: आपल्याला हे माहिती पाहिजे की जे कामगार आहे त्यांच्यासाठी आपण सेवा त्यांच्यासाठी आपण त्यांचे जे अधिकार प्राप्त करून देत आहे त्यांचं वयोगट एक तर सगळ्यात आधी बघितलं जातं. त्या कामगारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला लागतात. त्यांना खरं तर कामाचा अनुभव असायला लागतो. बांधकाम कामगार म्हणून त्यांनी किती दिवस काम केलेलं आहे. तर ह्या पात्रतेसाठी जर 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून त्यांनी काम केलेले असावे. त्याच्यानंतर त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होते. त्या प्रक्रियेसाठी त्यांना आधार कार्ड लागतं, त्यांना वयाचा पुरावा लागतो आणि मागील वर्षात त्यांनी जे 90 दिवस काम केलेले आहे त्याचं पण प्रमाणपत्र त्यांना तिथे पुरवावं लागतं. त्याच्यामुळे नोंदणी प्रक्रियेसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण म्हणू कागदपत्र जे आहे ते त्यांचं बांधकाम कामगार म्हणून केलेले 90 दिवसाचे काम. नंतर आपण रहिवासी पुरावा आहे, त्यांचा फोटो आयडी आपल्याला लागतो, त्यांना पासपोर्ट आकारातील काही फोटो तिथे नोंदणीसाठी द्यावे लागतात आणि त्याचबरोबर त्यांना बँक पासबुकची एक झेरॉक्स द्यावी लागते. तर बांधकाम कामगारांसाठी सर अशा प्रकारची पात्रता आणि नोंदणी ही ह्या कायद्यांतर्गत आणि ह्या मंडळा अंतर्गत करावी लागते.
1: म्हणजे ही पात्रता सुद्धा नियमानुसार कामगारांना करणे हे गरजेचं ठरतं,
0: अनिवार्य आहे.
1: बरे मॅडम, आता पुढचा प्रश्न असा माझ्या डोक्यात आला आणि तो विचारास वाटतो, तो म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा बघा काही अपघात वगैरे होत असतात. आता कन्स्ट्रक्शन साईट म्हटलं तर उंच उंच इमारती होतात, पण जनरली इमारतीमध्ये असं बघण्यात आलं की पेपरमध्ये पण अशा बातम्या येतात की कामगार कार्य करता करता वरून चौथ्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावरून जमिनीवर पडला, घसरून पडला म्हणा किंवा कुठल्या असावधानतेने पडला, अशा अपघात जे होतात यावर काही अशा योजना काही शासनाच्या आहेत काय?
0: आहेत, बिलकुल आहेत सर. जसं आपण नमूद केलेलं इथे की एखादा बांधकाम कामगार कधी कामाच्या वर्किंग साईट ज्याला म्हणतो आपण किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर काम करता करता पडला किंवा सेंटरिंग बांधता बांधता ते मजूर पडले किंवा काही पुलाचं काम करता करता एखादं माल वाहून नेणारी जी गाडी असते त्याच्याच बरोबर त्यांचा ऍक्सिडेंट झाला, असे जे काही घटना घडतात तर त्यासाठी नक्कीच आपल्याला बांधकाम कामगारांना आपण त्या योजनांद्वारे त्यांना एक त्यांचं अधिकार प्राप्त करून देऊ शकतो. त्यासाठी सर अजून मला एक नमूद करावं असं वाटेल की महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड ज्याला मराठीत आपण म्हणतो, महाराष्ट्र शासन च्या वतीने निर्माण केलेलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, त्यांनी अनुदानाच्या बऱ्याचशा कल्याणकारी योजना राबवल्या आहेत आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की एखादा अपघात झाला तर कधी अपंगत्व येतं, कधी कोणी मृत्यू पावतं, मग अशा वेळेस काय होतं ना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे आणि ह्या कल्याणकारी मंडळाचं पहिलं जे कार्य आहे ते त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पुरवणे.
1: फार छान. म्हणजे या योजना ऍक्सिडेंट झाला किंवा कामगारांचा मृत्यू झाला म्हणा किंवा त्याला अपंगत्व आलं अशा वेळेस मला वाटतं या योजनांचा फायदा कामगारांच्या कुटुंबाला आणि त्या कामगाराला नक्कीच होईल.
0: नक्कीच होईल. पण ह्यांना अपघात विमा योजनाच देत नाही, पण हे जे नोंदणीकृत कामगार असतात ना त्यांना आपण विवाह अनुदान योजना पण देतो. त्यांच्या लग्नानंतरचं ज्या महिलेसाठी प्रसूती सहाय्यता योजना असते, त्यांना घरासाठी घरकुल योजना आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती योजना मिळते. म्हणजे एखादा कामगाराचा अपघात झाला त्याला नुसतं आर्थिक सहाय्य न देता त्याच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्या वेगवेगळ्या योजनांचा सरकारने आपल्याला राबवलेला आहे आणि त्याचा लाभ करून देण्याचा प्रयत्न करते सरकार.
1: नाही बरोबर आहे, कारण सरकारचं पण आपल्या जनतेपोटी काही कर्तव्य ठरतं आणि त्या कर्तव्यानुसार कामगारांसाठी हे जे योजना आहेत या नक्कीच त्यांना फायद्याच्या ठरतील. बरं मॅडम, आपण आता थोडासा विरंगुळा घेऊया.
0: चालेल सर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपला विषय आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना. त्यासाठी तज्ज्ञ मॅडम ज्या आलेल्या आहेत डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर या ठिकाणी प्रोफेसर या पदावर आहेत. तर या विरंगुळामध्ये मॅडम आपण आता आपल्या कामगार मंडळींना तसेच आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तर ते गीत कोणतं पण चालेल, पण ते तुमच्या आवडीचं आणि तुम्ही पण जर थोडस म्हणून दाखवलं एखाद कडव त्यानंतर आपण ओरिजिनल गीत आपल्या कामगारच मंडळींना ऐकू.
0: आवडेल सर मला. माझ्या आवडीचं गीत आहे मिस्टर इंडिया या चित्रपटातलं. मी थोडं गुणगुणते त्या गाण्याला.
1: बरोबर.

0: वा वा वा मॅडम, खूपच छान. तुमचा आवाज पण मॅडम अगदी छान सुरेल असा आवाज आहे. आणि तुम्ही हे गीत पण जे गायलं ते अगदी मला वाटते कामगार मंडळींना समर्पित असं गीत आहे.
1: हो, मला असं वाटतं की कामगारांच्या आयुष्यात बरेचसे चढउतार असतात, त्याला समर्पक असंच हे गीत आहे.
0: नाही खरंच छान.

0: तर श्रोते हो आणि कामगार बंधू भगिनींनो, आपल्या सुद्धा हे गीत डॉक्टर प्रतिमा मॅडम यांचं नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, मुलाखतीमध्ये आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न मॅडम असा विचार असं वाटतो की बांधकाम कामगारांच्या अपघातावर ज्या योजना राबविल्या जातात, तर त्या अशा कोणत्या योजना शासनामार्फत एखाद्या कामगाराचा अपघात झाला, त्याला काही अपंगत्व आलं म्हणा किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलं किंवा मृत्यू वगैरे झाला, तर अशा अपघातानंतर त्यांना त्याचा आर्थिक फायदा होईल?
1: आहेत अशा भरपूर योजना ज्यामध्ये आपण विस्तृतपणे चर्चा करू शकतो सर. जसं एखाद्या कामगाराला अपघात झाला आणि त्या अपघातात जर त्याला 75% जर अपंगत्व आलं किंवा कधी कधी त्यांना कायमस्वरूपी पण अपंगत्व येऊ शकतं, तर त्याला आर्थिक सहाय्य योजना म्हणजे काय, तर त्याला 75% किंवा 75% आपण कायमस्वरूपाचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळतं. त्यानंतर एक जननी सुरक्षा योजना म्हणून पण आहे, त्यामध्ये सुद्धा एखाद्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसास 75,000 रुपये देण्यात येतात आणि जर त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला 75,000 रुपये त्याला स्वतःला देण्यात येतील. जर त्याला अंशतः अपंगत्व आलं तर त्याला 37,500 रुपये देण्यात येतील. अशी जननी सुरक्षा योजनामध्ये तरतूद केलेली आहे एखाद्या कामगाराचा जेव्हा अपघात झाला तेव्हा. जर आता आपण बघितलं की कामगाराचा जर मृत्यू झाला अशा अपघातात, तर त्याच्या विधवा पत्नीस असं आर्थिक सहाय्य मिळतं, किंवा एखाद्या स्त्री कामगाराचा जर मृत्यू झाला तिच्या विधूर पतीस आपल्याला आर्थिक सहाय्य देण्यात येतं. आता इथे आणखीन एक गोष्ट आपण प्रामुख्याने घेऊ शकतो, ती म्हणजे की या योजनेअंतर्गत कामावरून येताना आणि कामावरून जाताना जरी अपघाती मृत्यू झाला तरी त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला अशा प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळेल आणि त्यासाठी त्या पतीसनं 5 वर्षाकरिता 24,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्याची ती ही लाभाची जी राशी आहे ती त्याच्या बँक खात्यात महिन्याला जमा केली जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या स्त्रीच्या कामगाराच्या विधूरपतीस 5 वर्षाकरिता 24,000 रुपये मिळतील किंवा एखाद्या पुरुषाच्या पत्नीस 24,000 रुपये मिळतील आणि त्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जरी घरच्या लोकांच्या कुटुंबियांकडे जर काही आर्थिक हे नसेल, राशी नसेल, तर कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा 15,000 रुपयाची मदत केली जाते. त्यानंतर मुलांकडे आपण वळूया की मृत कामगारांची अल्पवयीन मुलं असतात किंवा कधी कधी त्यांचं शिक्षण सुरू असतं, तर त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि हे प्रत्येक मुलाघाठी म्हणजे मृत्यू झालेल्या कामगाराला जितके अल्पवयीन मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि जर त्यांच्या मुलं लग्नाची असतील तर त्यांना विवाह खर्चासाठी 25,000 रुपयाची रक्कम दिली जाते. तर असे काही टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी अपंगत्व आलं किंवा 75% किंवा 1% अपंगत्व आलं किंवा मृत्यू झालं तर अशा योजना कामगारांसाठी राबवल्या जातात.
0: बरं मॅडम, पुढचा प्रश्न पुन्हा असा विचारू असं वाटतो की आता बघा, एखाद्या कामगाराचा कार्य करताना किंवा जाता येता मृत्यू झाला आणि अशा वेळेस त्या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी सुद्धा करावा लागतो आणि अंत्यविधीसाठी सुद्धा खर्च होणारच अशा कुटुंबाला.
1: बरोबर.
0: तर मग अशा वेळेस काही आर्थिक सहाय्य देण्याची पण काही योजना आहे का?
1: आहे सर, नक्कीच आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला कामाच्या वेळेस, काम करताना किंवा कामावर निघताना, तर आपण बघितलं इथे वयोगट एक नमूद केलेला आहे. जर बांधकाम क्षेत्रात काम करणारा जो कामगार

0: असेल, त्याचं जर 50 ते 60 वयोगटातील कामगार असेल आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला आर्थिक सहाय्य त्याच्या अंत्यविधीकरिता 10,000 मिळतो. पण जर त्याचं वयोगट 50 ते 60 नसेल ना, तर त्याला तशी 15,000 आपल्याला मदत केली जाते. तर ते थोडं तफावत आहे. 50-60 वयोगटातील कामगारांना 10,000 आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि बाकी जे कामगार आहे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 15,000 मदत केलेली जाते. असं एक वयोगटानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.
1: पण अजूनही हे वर्गीकरण आणि हे जे अर्थसहाय्य आहे हे सुरू आहे.
0: हो सर, हे सुरू आहे.
1: आता सुरू,
0: हे अजूनही सुरू आहे.
1: पण पुढे जाऊन मला ते वाढण्याची पण शक्यता,
0: वाढण्याची शक्यता आहे.
1: पण मॅडम, आता पुन्हा एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये असा आला आणि तो विचार असा वाटतो की कामगार हा रजिस्टर्ड असला पाहिजे, म्हणजे त्याची नोंद असली पाहिजे. पण आता असेही काही कामगार असतात की ज्यांची नोंदच होत नाही, नोंदणी होत नाही, रजिस्ट्रेशन होत नाही, पण तो मात्र बांधकाम क्षेत्रात कार्य करायला येतो. आणि अशा वेळेस काही घटना घडली, दुर्घटना घडली आणि त्याचा मृत्यू झाला, तर अशा वेळेस पण या कामगाराला हा आर्थिक लाभ होणं देण्याचं योजना आहे का?
0: अगदी समर्पक क्वेश्चन और प्रश्न विचारलाय सर तुम्ही. म्हणजे आपण आतापर्यंत नोंदणी, पात्रता या विषयावर बोललो, तर आपल्याला रजिस्टर्ड, ज्याला आपण म्हणतो वर्ड इंग्लिश मध्ये, नोंदणी ज्याचं झालेलं आहे त्या बांधकाम कामगारासाठी या योजना आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य आहे. पण असे पण खूप कामगार आहेत ज्यांनी नोंदणी केली नाही पण ते बांधकामाच्या कामात आहेत, बांधकाम करत आहेत, किंवा अशा वेळी जर त्यांचा मृत्यू झाला तर नक्कीच त्यांना आपण अर्थसहाय्याचा लाभ देतो. म्हणून एक अशी प्रावधान आहे ज्याला आपण म्हणतो अनोंदित बांधकाम कामगार. अशा कामगाराचा जर बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाला तर ह्याच योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला 2.5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्याचा इथे नमूद केलेले आहे आणि त्याला तसा अधिकार प्राप्त होतो.
1: म्हणजे अनोंदित बांधकाम क्षेत्रातील कामगाराला सुद्धा अर्थसहाय्य मिळतं, अर्थात त्याचा मृत्यू झाला तर. पण आता मॅडम बघा, आता मृत्यू आपण म्हणतो अपघाताने झाला, पण कधी कधी असं असतं की कुठल्या नैसर्गिक मृत्यू सुद्धा कामगारांचा होतो, म्हणजे कुठल्या आजारपणामुळे म्हणा किंवा हार्ट अटॅकने वगैरे म्हणा, असा तो नैसर्गिक मृत्यू कोणाकोणाला येण्याची शक्यता ना करता येत नाही. तर अशा वेळेस कायदेशीररित्या त्यांच्या वारसास कोणत्या प्रकारचं आर्थिक सहाय्य प्राप्त होतं?
0: बरोबर आहे. कधी कधी काय होतं, काम करताना कधी हार्ट अटॅक जसं तुम्ही म्हटलं, किंवा कधी कोणाला काही असं प्रोलॉंग्ड आपण जी डिसीज म्हणतो ते असतात, त्यामुळे अचानक नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू होतो. अशा वेळेस त्या योजनेचा लाभ त्यांनाही भेटायला पाहिजे. म्हणून या आपले वेलफेअर जे बोर्ड आहे त्या बोर्डाने ह्या कामगारासाठी पण तरतूद केलेली आहे. जर अशा कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झालाच किंवा त्याला अपंगत्व आलंच, तर अशा योजनेअंतर्गत त्याच्या पत्नीला आणि जर एखादी स्त्री असेल तर तिच्या पतीला, किंवा त्यांचा कोणी वारसदार असेल तर त्याला कायदेशीर वारसदार जे आपण म्हणतो, त्या कायदेशीर वारसाला 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
1: अच्छा, म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाला तरी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचं नियमांप्रमाणे ठेवलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि तो त्या योजनेचा फायदा सुद्धा कामगारांना होतो.
0: प्रत्येक कामगाराच्या हाताला जसं आपण काम दिलं आहे सर, तसंच प्रत्येक कामगाराचा सामाजिक आणि आर्थिक विकास आणि त्याचा अधिकार प्राप्त करून देण्याचं हे जे मंडळ आहे त्यांनी नेहमीच अशा प्रकारचे त्यांच्यासाठी कायद्यांतर्गत किंवा योजनेअंतर्गत आपण म्हणू शकतो त्यांना लाभ दिलेले आहे. त्यांचं जे दुर्दैवी मृत्यू किंवा त्यांचं अपंगत्व ह्या ज्या काही बाबी आहे त्यासाठी त्यांना काहीतरी सहाय्य मिळायलाच पाहिजे याची इथे प्रामुख्याने नोंद घेतली गेलेली आहे.
1: नाही, फार चांगली गोष्ट आहे कामगारांच्या दृष्टिकोनात ना. पण आता पुन्हा एक असा प्रश्न असा विचारावासा वाटतो, तो म्हणजे आता एखादी कामगार आहे, कामावर असताना त्याचा जर मृत्यू झालाच, समजा आता एखादी कामगार 10 ते 6, 10 ते 5 जो काही कामाचा वेळ आहे म्हणा, अशा वेळेस मृत्यू पावल्यास त्याला कायदेशीर त्यांच्या वारसास कुठल्या प्रकारचं आर्थिक सहाय्य किंवा अशी कोणती योजना आहे त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य मिळू शकेल?
0: आपण बघतोय की जे कामगार कामावर असतात ना त्याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर कामावर असताना तुम्ही नैसर्गिकरित्या मृत्यू झाला, किंवा मग तो काम करताना मृत्यू झाला, किंवा ऍक्सिडेंट जे आपण अपघात म्हणतो त्याच्यानुसार त्याच्यामुळे तुम्हाला अपंगत्व आलं, तर अशा प्रत्येक बाबींसाठी एक आपण म्हणू शकतो एक सहाय्य देण्यात आलेलं आहे. जर आपण हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला सर की कामगार जर कामावर आहे आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाला त्याचं सहाय्य मिळालं पाहिजे, तर आपण इथे आपण ज्याला इंग्लिशमध्ये लीगल हेअर्स म्हणतो तशा त्या लीगल हेअर्सला या कायद्या

0: योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात येत आणि हे जे देण्यात येतं ते कायदेशीर वारसाला देण्यात येतं असं आपण म्हणू शकतो.
1: आपला वेळ पण संपत आला आहे मॅडम, पण आता शेवटी कामगार म्हटला तर त्याचा विमा सुद्धा काढणं हे गरजेचं ठरतं, तर बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना असे कोणत्या प्रकारची विमा योजना सरकारद्वारे लागू आहे?
0: ह्यामध्ये एक बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना आहे, ती आर्थिक सहाय्य देते एक प्रत्येक कामगाराला आणि आपण त्यामध्ये कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यासाठीच ही योजना आहे, त्याला जीवन ज्योती विमा योजना म्हणतात. तर जर आपण इथे म्हटलं की एखाद्या कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झालाच तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला 2 लाखाचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल असं आहे. याबरोबरच सर हे जे योजना आहेत त्यात काही महत्वाची याचे फायदे असे आहेत की आता आपण बघितलं असेल की भांडी व संच व सुरक्षा किट हे आज वाटपही करण्यात येतं आणि मग आरोग्य व प्रसूती सहाय्य पण देणार येतं, गंभीर आजारांवर आर्थिक मदत मिळते आणि खरं तर शैक्षणिक शिष्यवृत्ती पण मिळते. म्हणजे हे ज्या योजना आहेत जर तुम्ही पात्रता निकषांप्रमाणे नोंदणी केली तर विमा अपघात किंवा अपघात विमा योजना किंवा हे जे आर्थिक सहाय्य ह्याच्या बरोबरीने शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरोग्य व प्रसूती सहाय्य, अपघात व मृत्यू सहाय्य अशा बरेचसे तुम्हाला सहाय्य या योजनेमार्फत मिळतात.
1: खरंच तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी तुम्ही ज्या शासनाच्या योजना आहे त्याबाबतची बरीच काही माहिती आमच्या बांधकाम क्षेत्रातील कामगार बंधू आणि भगिनींना पण दिल्यात. याशिवाय ऐकणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा त्या योजनांची माहिती मिळाली. तर मॅडम तुम्ही आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच कामगार बंधू भगिनींतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: चे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश तिसऱ्या ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेची असलेले तलाव शोधून दुरुस्त करणं ही कामंही केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे. राज्यातला दुष्काळ पाणी टंचाई आणि चारा टंचाईवर लक्ष ठेवून योग्य तो निर्णय घ्यायचे संपूर्ण अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, मकरंद पाटील आणि बाबासाहेब पाटील अशा एकंदर 9 मंत्र्यांचा या उपसमितीत समावेश असेल. दर आठवड्याला आढावा बैठक, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, पाण्याचं नियोजन, जनावरांच्या चाऱ्याची सोय आणि तातडीचे निर्णय घेणं या प्रमुख जबाबदाऱ्या या उपसमितीला देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क असेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या शासकीय जमिनींवर 2011 पर्यंत झालेली निवासी अतिक्रमणं नियमानुकूल करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरवण्याकरता राज्य शासनानं एक विशेष समिती स्थापन केली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची ही समिती 3 महिन्यात स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करेल. ही समिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणाच्या धोरणांचा अभ्यास करून सर्वंकष धोरण सुचवेल. धार्मिक मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारनं त्वरित स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केली आहे. संभ्रम टाळण्यासाठी स्पष्ट

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1250 अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये 450+ अधिक अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 वर बंद झाला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. भारत या स्पर्धेत 16 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत 78 सुवर्ण पदकांसह एकंदर 127 पदकं जिंकून चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्ण पदकांसह एकंदर 89 पदकं जिंकून जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्ण पदकांसह एकंदर 50 पदकांची कमाई करत तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं 3रं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्ष स्थान मिळवलं.
0: गडचिरोली तालुक्यातल्या वसा गावालगतच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका 45 वर्षाच्या मजुराचा मृत्यू झाला. आळंब्या आणण्यासाठी गेलेला हा इसम घरी न परतल्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याला शोधायला सुरुवात केली. आज सकाळी जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एका 3 वर्षांच्या मुलीवर दुभंगलेले ओठ आणि टाळू जुळवणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित मुलीला जन्मजात दोष असल्याचं तपासणीत आढळून आल्यानंतर तिच्यावर मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स 1250+ अधिक अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. गेल्या 25 वर्षात या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यातलं महत्वाचं क्षेत्र म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान. याआधी केवळ अंतराळ क्षेत्रातील साधनसामुग्रीच्या निर्मितीत वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान आता अनेक क्षेत्रात वापरलं जात आहे. आज देशातील रस्तेही याच तंत्राने तयार होत असल्याचं आपण पाहतो. या अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास, त्याची प्रगती, स्वरूप, विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेली सरकारी धोरणं याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, अंतराळ क्षेत्रासाठी लागणारी साधनसामुग्री किंवा अंतराळ यानाची आणि इतर बाबींची निर्मिती ही 100% निर्दोष असावी लागते. त्यामध्ये उपलब्ध असलेलं उच्चतम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तर होतोच, त्याचबरोबर निर्मितीही एका वेगळ्याच वैज्ञानिक प्रणालीद्वारे होते. हे क्षेत्र आता खासगी उद्योजकांसाठीही खुलं केल्यामुळे त्यात नवोन्मेषात मोठी वाढ झाली आहे. याच विषयावर आज आपल्याला माहिती देत आहेत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे. गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रात साधलेल्या विकासाबाबत ते म्हणाले.
1: गेल्या काही वर्षात भारताच्या अंतराळ क्षेत्राने संशोधन आणि प्रक्षेपणाच्या पलीकडे जाऊन अंतराळ तंत्रज्ञानाचा देशाच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि सामाजिक विकासासाठी अधिक व्यापक मेळ घालवण्याचा प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर या क्षेत्राला धोरणात्मक प्राधान्य मिळालेलं आहे आणि हे असं आपण सरकारी आणि ISRO दस्तावेजात ते नमूदही केलेलं आहे. आता ह्याच्यातले काही जर महत्वपूर्ण टप्पे बघितले तर चंद्रयान 3, ज्याचं 23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण ध्रुवावरती यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं होतं आणि त्यामुळे भारताच्या चंद्रावरील उतरण्याची आणि त्याच्यावरती फिरण्याची क्षमता याचे प्रात्यक्षिक झाले. दुसरं म्हणजे की आदित्य L1, ज्याचा सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेली ही भारताची अंतराळात आधारित असलेली वेधशाळा जी 2023 मध्ये प्रक्षेपित झाली आणि ती आता पृथ्वी आणि सूर्य यांच्यातल्या L1 बिंदूच्या दिशेने तिथे कार्यरत आहे. मग येतो गगनयान की मानवी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे आणि मानवांची क्रू एस्केप सिस्टम म्हणजे अंतराळात गेल्यावरती जर समजा एखाद्या अंतराळ यानातल्या वीरांना जर त्याच्यातनं बाहेर पडायची गरज आली तर ते कसं बाहेर पडता येईल तर ती ही एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी पण झाली आहे. मग आपण असंही बघतो की खासगी क्षेत्रातली द्वारं पण ह्यांनी खुली केली.

0: आहेत, म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की साधारण 2020 मध्ये की अंतराळ क्षेत्रातील सुधारणानंतर खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्सना सुद्धा उपग्रह प्रक्षेपण वाहने तसंच अंतराळ आधारित सेवांच्या विविध टप्प्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक संधी मिळालेली आहे. इन स्पेस सारख्या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. आणि मग जे इंडियन स्पेस पॉलिसी आहे या धोरणाने अंतराळात अर्थव्यवस्थेसाठी सरकारी संस्थांबरोबर खासगी क्षेत्रातही सहभाग व्यापकपणे करता येईल अशी चौकटी निर्माण करण्यात आली आहे.
1: श्रोते हो, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं रस्ते आणि पूल बांधणी, संरक्षण, शेती उद्योग, संरक्षण उद्योग आदी क्षेत्रात होत असलेल्या फायद्याविषयी अरविंद परांजपे म्हणाले.
0: उपग्रह तंत्रज्ञानाचा जमिनीवरील उपयोग म्हणजे शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन किंवा दूरसंचार असेल, नॅव्हिगेशन आहे, पर्यावरण आहे आणि संसाधन व्यवस्थापन जर आपण म्हटलं तर अशा क्षेत्रात मध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरती भर आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यातली एक जर विशेष बाब म्हणजे की हा प्रवास केवळ अंतराळात जाण्याचा नसून अंतराळातून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा भारताच्या विकासासाठी कसा उपयोग करण्यात येऊ शकेल ह्याच्यावरती पण आपण भर दिलेला आहे. आणि सरकारी तसंच खासगी क्षेत्रातून संस्थाचे संबंधित मिळून जवळजवळ 135 सुमारास भारतीय अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित झालेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर हा प्रवास जो आहे तो 3 प्रमुख दिशांनी दिसतो आपल्याला. मोठ्या वैज्ञानिक मोहिमा, अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी स्वदेशी क्षमता आणि खासगी उद्योग किंवा स्टार्टअप साठी वाढलेली भूमिका. त्यामुळे भारताचे अंतराळ क्षेत्र संशोधनापुरते मर्यादित न राहता अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि दैनंदिन जीवनाशी जोडले जात आहे.
1: श्रोते हो, एकेकाळी केवळ अंतराळाशी संबंधित घटकांसाठी वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान वापरून आपण अधिक सटीक उत्पादनांच्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. कोणकोणत्या उत्पादनांच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानानं काय प्रगती केली आहे, त्याचा त्यांना किती फायदा होतोय याविषयी अरविंद परांजपे यांनी सांगितलं.
0: आता आपण असंही बघूया की अंतराळ क्षेत्रात जे विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर फक्तच अंतराळात होतो अशातला भाग नाही, तर अचूक अंदाज घेणं म्हणजे प्रिसिजन उत्पादने करणं आणि अभियांत्रिकीचा म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्याचा उपयोग होत आहे. आता ह्याला अनेकदा असं स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी पण म्हटलं जातं. म्हणजे असं की जे अंतराळ संशोधनासाठी विकसित केलेली यंत्र जी आहेत तर त्याचा पृथ्वीवरील इतर उद्योगांमध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातो. तर काही जर आपण उदाहरणं बघितली तर अचूक सेन्सॉर्स आहेत, उच्च कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक्स आहेत, नॅव्हिगेशनची जी प्रणाली आहे किंवा रोबोटिक्स आहे म्हणजे कृत्रिम मानव आहे, प्रगत साहित्य निर्माण करणं म्हणजे मटेरियल आहे, ऍडव्हान्स मटेरियल ज्याला म्हणतो, किंवा अगदी 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पण आहे, ह्यांचं किंवा संगणकाचा वापर करून मॉडेलिंग तयार करणं यांच्यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग आता एरोस्पेस बरोबरच आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, वैद्यकीय उपकरणे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहेत, संरक्षण उत्पादनं आहेत आणि औद्योगिक यंत्रांमध्ये ह्याचा उपयोग करता येतो. आता ह्याचं एक जुन्या काळातलं उदाहरण देण्याचं झालं स्पेस टेक्नॉलॉजीचा कसा आपल्या सामान्य जीवनात वापर होतो तर ह्याच्यातली काही उदाहरणं जर आपण बघितले तर एक फार मोठं उदाहरण आपल्याला सापडतं की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला स्पेसमध्ये जे वातावरण आहे ते खूप अवघड आणि कठीण वातावरण असतं, हार्मफुल वातावरण असतं आणि खूप रेडिएशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर त्याच्यासाठी लागणारे विशेष प्रकारचे कपडे किंवा चादर तयार करण्यात आली आहे. आणि आता ह्या मटेरियलचा उपयोग आपल्या फायर ब्रिगेडच्या लोकांना सुद्धा करता येतो. म्हणजे असंच काही नाही की जे अंतराळासाठी जे टेक्नॉलॉजी तयार होते त्याचा उपयोग दुसरीकडे कुठे करता येत नाही. खरं म्हटलं तर स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याचा उपयोग आपल्याला इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि काही भारताच्या संदर्भात जर काही महत्वाचे पैलू सांगायचे झाले तर अंतराळ यान आणि उपग्रहांसाठी अतिशय कमी त्रुटीच्या मर्यादेत घटक तयार करावे लागतात, म्हणजे अत्यंत अचूक असतं. कारण आपण स्पेसमध्ये जाऊन एखादं यंत्र बिघडलं तर ते आपल्याला रिपेअर करता येत नाही, त्यामुळे जे यंत्र किंवा उपकरण आपण पाठवतो ते अचूकच असलं पाहिजे, शिवाय त्याला मोजमाप बरोबर करता आली पाहिजे. तर ह्याच्या गोष्टी आहेत ज्याला इंग्रजीमध्ये प्रिसिजन मशीनिंग म्हणतो किंवा ज्याला आपण गुणवत्ता नियंत्रण आणि मोजमाप यंत्रणा जी आहे तर ह्या सगळ्यांना खूप मोठी चालना मिळते. मग आपण बघूया की ऍडव्हान्स मटेरियल म्हणजे सामान तर कमी वजनाचं आणि अधिक मजबूत आणि उष्णता सहन करणारी सामग्रीचा विकास करण्याचं संशोधन जे आहे ते तयार होतं, ते तयार झालं आहे आणि ज्याचा उपयोग आपल्याला विमान, संरक्षण आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग झाला आहे. आता हे तर तुमच्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन मध्ये तर तुम्हाला कल्पनाच असेल, आज कॉलेजमधले अनेक विद्यार्थी रोबोटिक्स तयार करतायत. तर अंतराळ

मोहिमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या स्वयंचलित प्रणाली आहेत तर त्यांचा उपयोग कारखान्यांमध्ये अचूक असेंबली निर्माण करणं, तपासणी करणं आणि उत्पादन प्रक्रियेत त्यांना आपल्याला करता येतो. आता याच्यातलं एक वेगळं उदाहरण म्हणजे की अशा ठिकाणी की जिथे मानवाला जाणं शक्य नाही आहे किंवा त्याच्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो तर अशा ठिकाणी रोबोटिक्स रोबोट्स तयार करून मग त्याचा तिथे ते उपयोग करू शकतात आणि तिथे मग मानवी जीवनाला धोका न होता आपण तो उपयोग करू शकतो. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सॉर जर आपण बघितले तर उपग्रहांसाठी आवश्यक असलेले उच्च आणि विश्वसनीयता असलेले सेन्सॉर आपल्याला तयार जे अंतराळात तयार करण्यात आले आहेत तर त्यांचा सगळा उपयोग जो आहे तो आपल्याला परत एकदा तेच आलं की वैद्यकीय उपकरणे आहेत, वाहतूक आहे, औद्योगिक नियंत्रण करण्याची प्रणाली आहे तर त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि एक छान म्हणजे की जे 3D प्रिंटिंग आहे म्हणजे आता आपण 2D प्रिंटिंग म्हणजे आपण कागदावरती प्रिंट करतो तर 3D प्रिंटिंग मध्ये आपण अख्खाच्या अख्खा मॉडेल तयार करू शकतो. तर ह्या अशा प्रकारचं जे मॉडेलिंग आहे ते गुंतागुंतीचं असतं पण ह्या प्रणालीमुळे जी आपल्याला अंतराळात मिळालेली आहे तर त्या प्रणालीमुळे आपण वजनाचे हलके घटक कमी सामग्रीमध्ये तयार करू शकतो आणि भयंकर अचूकरित्या आपण तयार करू शकतो. तसंच ह्याच्याबरोबर आणखीन म्हणजे की एखादी यंत्रणा किंवा उत्पादन डिजिटल प्रतिकृती तयार करू शकतो की जिची कार्यक्षमता अधिक तपासणं किंवा संभाव्य बिघाड त्यांचा ओळखून घेणं आणि मग उत्पादन प्रक्रिया सुधारण्यात त्याची मदत होते. तर ह्या सगळ्याचा आपण जर व्यापक परिणाम बघितला तर तो असा येतो की अंतराळ क्षेत्र हे केवळ स्वतःसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारं क्षेत्र न राहता उच्च तंत्रज्ञान उद्योगक्षम क्षमता असलेले तंत्रज्ञान बनत आहे. त्यामुळे स्पेस टेक्नॉलॉजी, AI, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स यांचा संगम भारतातल्या ज्या आहेत हाय प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेला पुढे नेण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो किंवा तो ठरतही आहे. तर आपण एक महत्वाची

0: विद्यार्थ्यांकडून विकसित केलेल्या अंतराळ यानांचाही याच्यात सहभाग आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जसं चंद्रयान 3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं किंवा आदित्य L1 जो एक फार मोठा खगोल शास्त्रज्ञ आणि विशेषतः सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेला सॅटेलाइट आहे तो यशस्वीपणे काम करत आहे. तर आदित्यच्या पूर्वी भारताचा ॲस्ट्रोसॅट जो आहे तो कितीतरी म्हणजे 10 वर्षापेक्षाही जुना अंतराळात पाठवलेला होता, त्याच्याकडनं आपल्याला डेटा अजून मिळत आहे. आपल्याला असं बघता येईल की भारताचा जो अंतराळ कार्यक्रम आहे तो आता केवळ उपग्रह क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता वैज्ञानिक संशोधन किंवा मानवी अंतराळ प्रवास जो आपण बघितला की गेल्या वर्षी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी XIM-4 मोहिमेत भाग घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती जाऊन सूक्ष्म गुरुत्व प्रयोग केले ज्याचा आता त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे गगनयानासाठी की जे आता पुढची इस्रोची एक महत्वाकांक्षा दुसरा प्रकल्प जो आहे. आणि ह्या दिशेने अभ्यास करताना आणि तंत्रज्ञान विकसित करताना किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की मानवी अंतराळ प्रवाशाची तयार करताना स्पेस DX आहे किंवा डॉकिंग तंत्रज्ञान आहे, तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि ह्या सगळ्याबद्दल आपल्या सर्व भारतीयांना अभिमानच वाटला पाहिजे. आणि याच्यात एक आपण जर महत्वाची बाब बघितली तर आपण असं बघतो की जे इतर देशातले अंतराळ संस्था आहेत जसं NASA वगैरे आहे तर त्यांच्या तुलनेने भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर जे आहे त्यांचं बजेट खूप कमी असतं पण तरी सुद्धा ते मन लावून आपल्या देशासाठी काम करतात आणि म्हणून त्यांचं आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे.
1: श्रोते हो, आपला भारत देश आणि त्याच्या अंतराळ मोहिमांविषयी साऱ्या जगात आदराचं स्थान आहे. स्वतःचा उपग्रह स्वतःच सोडू शकणाऱ्या देशाच्या यादीत भारत आहे. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाला अनेक वर्ष झाल्यानंतरही अंतराळ क्षेत्रातली ही प्रगती निरंतर सुरूच आहे, ती अशीच सुरू राहणार यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन

0: आजच्या कार्यक्रमात आपण हॅलो किसान ऐकणार आहोत आणि आजच्या हॅलो किसान मध्ये डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस प्रकल्प, प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर हे शेतकरी बांधवांशी फोनवरनं संवाद साधणार आहेत, त्यांच्या शंकांना प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. पण या कार्यक्रमाकडे वळण्याआधीच जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाट भागामध्ये 24 सप्टेंबर दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 67 ते 77 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 24, 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 93 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 56 ते 70 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 24, 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 24 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागामध्ये 23 व 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 27 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 85 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 75 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: पक्व झालेल्या मूग, उडीद व घेवडा या पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. चाऱ्यासाठी मका उपलब्ध असल्यास मुरघास तयार करावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
2: अरे सुनतो,
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है?
3: हाँ, क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
0: किसानवाणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. वळूया आजच्या हॅलो किसान या कार्यक्रमाकडे. आजच्या हॅलो किसान मध्ये ऊस पिकाचं खोडवा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस प्रकल्प, प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकणार आहोत. हॅलो किसान कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनी

0: नो आजच्या या कार्यक्रमात ऊस पिकाचं खोडवा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर चंद्रकांत कांबळे या फोनवरून आपल्याशी संवाद साधतायत. तर सर, हॅलो किसान या कार्यक्रमात तुमचं स्वागत. थोडंसं मागच्या आठवड्यात आपण शेतकऱ्यांना जे काही महत्वाचे पॉईंट सांगितले होते ते पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना सांगूया आणि मग आपल्या फोनकडे वळूया.
1: तर खोडवा पीक व्यवस्थापन करताना आपण माती परीक्षण करणं हे फार गरजेचं आहे. माती परीक्षणाशिवाय ज्याप्रमाणे मनुष्याचं आरोग्य जे आहे ते तपासलं जातं त्याप्रमाणे माती परीक्षण केल्यामुळे.
0: किसानवाणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. वळूया आजच्या हॅलो किसान या कार्यक्रमाकडे. आजच्या हॅलो किसान मध्ये ऊस पिकाचं खोडवा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस प्रकल्प, प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकणार आहोत. हॅलो किसान कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमात ऊस पिकाचं खोडवा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर चंद्रकांत कांबळे या फोनवरून आपल्याशी संवाद साधतायत. तर सर, हॅलो किसान या कार्यक्रमात तुमचं स्वागत. थोडंसं मागच्या आठवड्यात आपण शेतकऱ्यांना जे काही महत्वाचे पॉईंट सांगितले होते ते पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना सांगूया आणि मग आपल्या फोनकडे वळूया.
1: तर खोडवा पीक व्यवस्थापन करताना आपण माती परीक्षण करणं हे फार गरजेचं आहे. माती परीक्षणाशिवाय ज्याप्रमाणे मनुष्याचं आरोग्य जे आहे ते तपासलं जातं त्याप्रमाणे माती परीक्षण केल्यामुळे.

0: जवळजवळ 1 ते 1.5 लाख हे प्लांट पॉप्युलेशन ठेवणं हे गरजेचं आहे, तरच आपला उत्पादन भरपूर आपल्याला मिळतं. त्यानंतर खोडवा व्यवस्थापनामध्ये नांग्या भरल्यानंतर दुसरीकडे बगला फोडणे, त्यानंतर पाबरीच्या सहाय्यानं खतं देणं हे महत्वाचं ठरतं, त्यानंतर संतुलित खतमात्रा देणं, पाणी व्यवस्थापन करणं, या सर्व गोष्टींचा आपण यथोपित वापर करणं, त्यानंतर पीक संरक्षण करणं, पिकावर पडणारे रोग, काने असतील, मुळकोच असतील, हे इत्यादी जे रोग आहेत, इत्यादी रोगांचा आपण प्रादुर्भाव हा रोखला पाहिजे, तर आपल्याला उत्पादनात ही वाढ होती. त्यानंतर पाचट व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. पाचट व्यवस्थापन केल्यामुळं जमिनीचा पोत सुधारतो. सेंद्रिय कर्ब जे आहे हे सेंद्रिय कर्ब व्यवस्थित पिकांना उपलब्ध होतं, त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट्स देखील पिकांना उपलब्ध होतात आणि त्यामुळे उत्पादनात भरीव अशी वाढ आपल्याला होताना दिसते. म्हणून व्यवस्थित खत व्यवस्थापन करणं हे देखील गरजेचं आहे. त्यानंतर ध्यांच्या हिरवळीची खतं, बायोफर्टिलायझर्स, जैविक खतं यांचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास आपल्या उत्पादनात भरीव वाढ ही होताना दिसते. त्यानंतर पाचट व्यवस्थापनामध्ये आपण कंपोस्टिंग कल्चरचा वापर केल्यास आपलं जे सेंद्रिय कर्ब जे आहे हे सेंद्रिय कर्ब व्यवस्थित पिकांना मिळतं आणि त्यामुळं उत्पादनात ही वाढ होताना दिसते. त्यानंतर आपलं खोडव्याची छाटणी करायला पाहिजे आणि खोडव्याच्या छाटणीनंतर जे बुंदी आहे ते छाटायला पाहिजेत, त्यामुळे आपल्याला जोमदार असे टिलर्स किंवा आपण फुटवे जे आहेत हे फुटवे मिळतो आणि फुटव्यांची संख्या ही मेंटेन करायला पाहिजे. त्यासाठी नांग्या भरणं हे महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं नांग्या भरून झाल्यानंतर पाबरीच्या सहाय्यानं खतं देणं हे पण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर सुपर केन नर्सरीतली रोपं जी आहेत 30 ते 35 दिवसाची रोपं आपण नांग्या भरण्यासाठी वापरू शकतो आणि त्यामुळे उत्पादनात ही वाढ होताना दिसते.
1: सर, आपण गेल्या आठवड्यात सुद्धा या काही महत्वाच्या गोष्टी ऊस खोडवा व्यवस्थापनाबाबत आपल्या शेतकरी बंधूंना सांगितल्या होत्या. तर एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊया.
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
3: आकाशवाणी कोल्हापूरला फोन लागलाय का?
1: हो हो, हॅलो किसान कार्यक्रम सुरू आहे. आपलं नाव सांगा. अच्छा, आपला प्रश्न काय?
3: मला असं विचारायचं आहे, खोडवा ऊसासाठी जाती कोणत्या वापराव्यात?
0: जातीमध्ये आता 13007 COM 13007 ही जात चांगली आहे. ही फुटवे व्यवस्थित देते आणि फुटव्याचं व्यवस्थापन ही चांगल्या पद्धतीने या जातीमध्ये होतं आणि उत्पादनात ही भरीव अशी वाढ आपल्याला मिळते. जुन्या जाती बघितल्या तर 740 ही पण जात चांगली होती आणि फुटव्यासाठी, ती आता मागं पडली थोडी. त्यानंतर 80-14 आहे, त्यानंतर COM 265 आहे, इत्यादी वेगवेगळ्या जाती आपण व्यवस्थापन करून फुटव्यांची संख्या मेंटेन करू शकतो आणि फुटवे जेवढे जास्त आणि भरीव जेवढे कोंब असतात, रसरशीत जेवढे जोमदार फुटवे असतात, त्यांना ऊसाचं प्लांट पॉप्युलेशन हे चांगलं येतं आणि उत्पादन देखील चांगलं येताना दिसतं.
1: हॅलो नमस्कार. हॅलो किसान. हा, आपलं नाव सांगा.
4: माझं नाव आहे सुरेश पाटील, मुक्काम पोस्ट पुस्तकाम, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.
1: आता आपला प्रश्न विचारा.
4: खोडवा ऊसाला ठिबक सिंचनाचा वापर करावा का?
1: आपल्या या प्रश्नाला डॉक्टर चंद्रकांत कांबळे सर उत्तर देत आहेत.
0: ठिबक सिंचन जे आहे ते पाण्याचा कार्यक्षम वापर केला जातो. 60 ते 65% आपण पाण्याचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि जवळजवळ 25 ते 50% आपण उत्पादनात वाढ घेऊ शकतो. तर कार्यक्षम तंतोतंत किंवा थेंबाथेंबानं पाण्याचा वापर होत असल्यामुळं पाण्याचा अपव्यय हा टाळा जातो, बाष्पीभवन देखील कमी होतं आणि त्यामुळं आपल्या उत्पादनात वाढ होते.
5: हा किसान, हॅलो, आकाशवाणी ना. मला असा विचार आहे, खोडवा ऊसासाठी खत कोणती वापरायची?
0: खत आता मार्केटमध्ये भरपूर खत आहेत तशी, परंतु आपण जे आहेत ते युरिया, त्यानंतर पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट ही खतं जी आहेत, ही खतं आपण स्टेट फर्टिलायझर म्हणतो. आणि हे स्टेट फर्टिलायझर जर आपण वापर केला तर आपल्याला पीक व्यवस्थापनामध्ये फायद्यामध्ये पिकं येतात आणि फायद्यामध्ये पिक आल्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होताना आपल्याला दिसते. म्हणजे इकॉनॉमिकली दृष्ट्या हे स्टेट फर्टिलायझर महत्वाचे आहे.

0: सेंद्रिय खतांचा करायलाच पाहिजे. त्यासाठी आपण ताग आहे, ढ्यांचे आहे किंवा द्विदल धान्य आहेत, या द्विदल धान्यांचा आपण हिरवळीची खतं म्हणून वापर करू शकतो.
1: कार्यक्रम सुरू आहे हॅलो किसान आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सर, आपण गेल्या मागच्या काही वर्षामध्ये बघतोय की पूरबाधित क्षेत्र जे आहे पिकांचं ते वाढतं आहे किंवा पूर बऱ्याच वेळेला जास्त प्रमाणात येत आहेत, तर यासाठी काही ऊसाच्या विशेष जाती आहेत का?
0: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस हा भरपूर प्रमाणात पडतो आणि त्यामुळे पूर हे पूर परिस्थिती निर्माण होते आणि पूर परिस्थिती झाल्यामुळे ऊसामध्ये पिवळा पडणे किंवा ऊसाच्या पानछ्या फुटणे हे निर्माण होत असतं. त्याचं पूरबाधित क्षेत्र हे निर्माण होतं आणि पूरबाधित क्षेत्र निर्माण झाल्यामुळं आपल्या उत्पादनात घट होते. तर त्यासाठी आपण पूरबुडित क्षेत्र जे आहेत त्यासाठी काही जाती डेव्हलप केलेल्या आहेत. त्यामध्ये 86-32 ही जात जी आहे ही 86-32 जात पूरबुडित क्षेत्रासाठी चांगली चालते. त्याचप्रमाणे आमच्या संशोधन केंद्रानं आता काही पूरबुडित क्षेत्रासाठी काही कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फ्लप डेव्हलपमेंट प्रोग्राम आम्ही घेतलेला आहे. त्यामधून काही नवीन जाती निर्माण होतात का हे आम्ही बघत आहे.
2: हॅलो आकाशवाणी कोल्हापूर.
1: हॅलो नमस्कार.
2: खोडवा ऊसावरती रोग आणि किडी कोणत्या येऊ शकतात?
0: रोग किडी जे आहेत या रोग किडीमध्ये लालकूज आहे, त्यानंतर रस्ट तांबेर आहे, त्यानंतर हुमणी आहे, किड हुमणी आहे, तर या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे स्टेम बोरर आहेत, स्टेम बोररचाही प्रादुर्भाव होतो. त्यासाठी ही केमिकल पेस्टिसाइड्स यांचा वापर करणं गरजेचं आहे. रासायनिक पेस्टिसाइडचा वापर केला तर आपल्याला स्टेम बोररचा वगैरे हे जे आहे यांचा प्रादुर्भाव हा रोखता येतो. त्याचपर्यंत रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड COC म्हणतो किंवा थायरम यांची सी ट्रीटमेंट आपण करणे गरजेचं आहे.
3: अमोल कदम बोलतोय कागल तालुका मुंगुरवाडीतून. माझा प्रश्न होता की खोडवा ऊस लावताना ऊस कसे असले पाहिजेत?
0: खोडवा पीक घेताना आपण रसरसीत जोमदार ऊस हे असले पाहिजेत आणि त्याचा खोडवा जर घेतला तर आपलं उत्पादन हे वाढताना दिसतं. कारण फुटवे जे आहे ते फुटवे जोमदार येतात, ठोसर येतात आणि त्यापासून पैदास जी आहे ऊसाची ही जास्त चांगली होते आणि वजन जे आहे हे वजन सुद्धा वाढताना आपल्याला दिसतं. आता स्वच्छतामध्ये आपण ट्रॅश मॅनेजमेंट करतो म्हणजेच पाचटकुट्टी हे करतो, तर पाचटकुट्टीमध्ये थोडाफार हा प्रॉब्लेम येतो की स्टेम बोररचा वगैरे त्याच्यामध्ये येतो. तर त्यासाठी आपण पेस्टिसाइडचा वापर करून त्यांचा प्रादुर्भाव हा रोखू शकतो. त्याचप्रमाणे उंदीर वगैरे आहेत, उंदीर वगैरे लागतात ऊसाला, तर उंदरांचा नायनाट करण्यासाठी आपण रोडोमिल हे भूषकनाशक किंवा उंदीरनाशक म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो.
1: ऊस पिकातला खोडवा व्यवस्थापन याविषयी सर आपण शेतकरी बांधवांशी बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत, पण तुम्ही या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल?
0: शेतकऱ्यांनी खोडवा व्यवस्थापन करताना सेंद्रिय खतांचा व्यवस्थित वापर करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आलटून पालटून ही पिकं घेतली पाहिजेत, माती परीक्षण करायला पाहिजे, त्यानंतर जैविक कीडनाशकं किंवा पेस्टिसाइड्स आणि रोगनाशक आहेत यांचा वापर करायला पाहिजे आणि आपलं उत्पादन जे आहे ते उत्पादन किफायतशीर कसं होईल आणि कमी खर्चामध्ये कसं करता येईल याचा साकल्याने विचार करून शेतकऱ्यांनी खोडवा व्यवस्थापन करायला पाहिजे. जेवढं तुम्ही फुटवे जास्त ठेवणार त्यानंतर सगळी व्यवस्थापन व्यवस्थित करणार तर आपलं उत्पादन हे वाढताना दिसतंय.
4: हॅलो.
1: हा हॅलो.
4: आकाशवाणी का कोल्हापूर?
1: हो हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. हॅलो किसान कार्यक्रम सुरू आहे.
4: मी चांगल्या गुळासाठी जाती कोणत्या वापराव्यात या संबंधित विचारतोय.
1: आपलं नाव सांगाल?
4: माझं नाव आहे प्रकाश घोरपडे, सांगली.
1: डॉक्टर चंद्रकांत कांबळे सर आपल्याला या प्रश्नावरती उत्तर देतील.
0: आता ऊसाचा जर गुळ करायचा असेल तर दर्जेदार क्वालिटी डेव्हलप करायची असेल तर 92005 हा ऊस सर्वात चांगला आहे. त्याचप्रमाणे 671.
1: तर सर आज तुम्ही इथे आलात आणि शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधलात, त्यांच्या प्रश्नांना शंकांना उत्तर दिले, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने

आपले मनपूर्वक धन्यवाद. हॅलो किसान हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. ऊस पिकाचं खोडवा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस प्रकल्प, प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकला. हा या कार्यक्रमाचा दुसरा आणि शेवटचा भाग होता.

0: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड कर मेघदूत ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: किसान वाणी कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये जमीन सुपीकतेसाठी जीवाणू खतं या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद आपण ऐकू शकाल. उद्याच्या गीतसंवादचा विषय आहे उसाला तुरा येण्याची कारणं. आकाशवाणीचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत राहा. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला पत्र लिहून नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्राची दखल आमच्या रामराम पाहुणे या कार्यक्रमात घेत असतो हे आपल्याला माहितीच आहे.
2: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात तेव्हा जरूर ऐका. रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा माधुरी केस्तीकरचा
3: आणि रश्मी कुंभारचा
1: नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: निवेदन माधुरी केस्तीकर आणि रश्मी कुंभार, सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं सादर केला. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगानं चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगास जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफएम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250+ अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश तिसऱ्या ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं

नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेचे असलेले तलाव शोधून दुरुस्ती करणं ही कामंही केली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. खाद्यतेल उत्पादकांच्या संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं असून सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा दिला जाईल असं संघटनेनं म्हटलं आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पीजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एमबीएमएस, डीएनबी आणि डीआरएनबी या अभ्यासक्रमांसाठी 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा झाली होती. 2,65,960 उमेदवार परीक्षेला बसले होते. उमेदवारांना एमबीएमएसच्या अधिकृत संकेतस्थळावरून गुणपत्रिका डाउनलोड करून घेता येईल. परीक्षेची उत्तर तालिका येत्या 1 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. देशातले स्टार्टअप्स, विद्यापीठं, अभियंते, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान कंपन्या देशाच्या आत्मनिर्भरता आणि संरक्षण उत्पादनाच्या ध्येयासाठी योगदान देऊ शकतात असं प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी यांनी केलं. नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेला ते संबोधित करत होते. संरक्षण परिसंस्था मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान, डेटा आणि उद्योग यांच्या एकात्मतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. त्यांनी युद्धभूमीवर शस्त्र टिकवून ठेवण्याची, त्यांची पुनर्भर करण्याची आणि दुरुस्ती करण्याची साधनं असण्याच्या गरजेवरही भर दिला. नवीन राष्ट्रीय वीज धोरण लवकरच जाहीर होईल असं केंद्रीय वीज विभागाचे सचिव पंकज अगरवाल यांनी आज सांगितलं. फिक्की या उद्योजक संघटनेनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या देशातल्या वीज उद्योगांच्या दुसऱ्या परिषदेत ते आज बोलत होते. वीज विषयक नवीन राष्ट्रीय धोरणाचा मसुदा वीज मंत्रालयानं गेल्या जानेवारीत जारी केला होता. त्यावर सर्व संबंधितांकडून आलेल्या सूचना समाविष्ट करून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर तो मांडण्यात येईल असंही अगरवाल यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कृत्य ही देशविरोधी असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार यांनी देशाच्या राज्यघटनेवर आणि न्यायव्यवस्थेवर हल्ला केला आहे असा आरोपही त्यांनी केला. मतदान प्रक्रियेचं रक्षण करण्याची घटनादत्त जबाबदारी ही निवडणूक आयोगावर आहे. ही प्रक्रिया जर उद्ध्वस्त झाली तर कायदा आणि राज्यघटनेचं अस्तित्व धोक्यात येतं, या संस्था निरर्थक ठरतात असंही ते म्हणाले. विविध राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांमध्ये गोंधळ झाल्याची खात्री असल्याचा दावाही त्यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1,250 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 450+ अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1,248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 वर बंद झाला. UPI द्वारे होणाऱ्या एकंदर व्यवहारांपैकी केवळ 10% रकमेच्या व्यवहारांवर शुल्क लागण्याची शक्यता आहे असा अंदाज NPCIचे अध्यक्ष दिलीप आसवे यांनी आज मुंबईत व्यक्त केला. हे शुल्क ग्राहकांकडून वसूल केलं जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. वर्षाला 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांकडून एकूण शुल्कापैकी 80% शुल्क जमा होईल. हे उद्योग क्रेडिट कार्ड स्वीकारतात आणि

0: त्यावर अतिरिक्त व्यवहार शुल्क भरतात, त्यामुळे हे उद्योग ग्राहकांवर यूपीआयवरील शुल्काचा भार टाकणार नाहीत असा अंदाजही त्यांनी वर्तवला. टूना मासा किंवा इतर व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेले मासे खाणं टाळू नये असा सल्ला कोची इथल्या आयसीएआर केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेनं दिला आहे. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळच्या अटलांटिक महासागरातल्या माशांच्या अभ्यासावर स्किप जॅक टूनामध्ये परजीवी असल्याचा अहवाल प्रकाशित झाला होता, त्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. टूनासह भारतीय किनारपट्टीवर तपासलेल्या माशांमध्ये हानिकारक परजीवी संसर्गाची कोणतीही बाह्य लक्षणं आढळलेली नाहीत. इतर प्रदेशातले असे निष्कर्ष भारतीय सागरी हद्दीत पकडलेल्या माशांना लागू करू नयेत असंही या संस्थेनं म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात पाली पोशेरी या गावात एका रबर कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी 10:00 सुमाराला ही दुर्घटना झाली. या भिंतीवर क्षमतेपेक्षा जास्त सामान चढवलं गेल्यानं ती कोसळल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवम्मा राजू, विशाल थेन्नरसू, विद्या रामराज आणि मनू टीएस यांनी रौप्यपदक पटकावलं. भारत या स्पर्धेत 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत 78 सुवर्ण पदकांसह चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्ण पदकांसह जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्ण पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये ऋषिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात ऋषिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं 3रं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्ष स्थान मिळवलं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्य तेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1,250 अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया बापूराव विभूते आणि सहकारी यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

तारतम्य वाढ नक्षत्र झोड त्यात तो गड चितोड

सुनी हाशम सुरा लहान सजविले छान मंडपाला बनवी रुपर पक्वनाला राणा मग स्वतः सज्ज झाला राणा मग स्वतः सज्ज झाला स्वाभिमान आणि स्वधर्माला धावूया नीच महान सिंघाल स्वाभिमान धावा सन्मान हा नेव्हान सिंघात अनविल सभा मंडपात मान सिंग बसे भोजनास सरदार बोले प्रताप

पान रंग आला भूमीला रान प्रताप लालेला झाला जस वीर भद्र कोपला की परशुराम खवळेला प्रतापाच्या पाहुण तडफेला मानसिंग मागे सरकला मानसिंग मागे सरकला रणातून काढला फळ गेला दिल्लीला धावल्या सैन्य सहाय्याला प्रतापाला गराडा दिला राजपूत एक धावला महाराज महाराज वेळ गुजरला महाराज वेळ गुजरला तुम्ही इथून निघा आधी चला राणा प्रताप घोडा उडवीत पार निसटला राणा प्रताप घोडा उडवीत पार निसटला धावे वेगान वाचवाय

करीन शिर शत्रुच्या सत बंधुले शक्ती सिंह पुढे झाला शक्ती सिंह पुढे झाला करी क्षमा दादा अपराध घेई पोटाला भेटला भा

राठोडा ने खलिताच्या घडी गुप्त पणे धाडी ऐस वीर गडी नको रे सोडू ब्रिद राणा नको हे सोडू ब्रिद राणा नको रे झुक

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सही 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सही 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया विजया टिळक यांनी गायलेली राम मोरे यांची रचना।

लीना रस्तोगे यांचं हे गीत आपण ऐकलं, गायलं होतं भाग्यश्री धाराप यांनी. यानंतर ऐकूया मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांचं गीत. संगीत दिलं आहे मोरेश्वर निस्ताने यांनी.

0: भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नभोनाट्याचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात केतकीच्या वेणात या नभोनाट्याचा भाग दुसरा ऐकूया. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान आणि संगीत सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य केतकीच्या बनात. या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर केतकीच्या बनात या नभोनाट्याचा भाग दुसरा.

0: अमेरिकेची लागण घेण्याची बातमी आली पण माहिती काहीच नव्हती. मग कळलं समलिंगी संबंधातून हा रोग होतो, त्यावर उपाय म्हणून योग्य तऱ्हेने लैंगिक शिक्षण द्यावं असं ठरलं. भारतीय डॉक्टर्स आणि सरकार यांनी योग्य त्या गांभीर्याने यावर विचारच केला नाही. परदेशी नागरिकांना एचआयव्ही टेस्ट केल्याशिवाय भारतात प्रवेश नाही असं नियम करायचं धारिष्ट त्यांनी दाखवलं नाही. आपली अर्धकोटी जनता एड्सच्या जनतेनं कुरण आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही सुनेत्रा. कधीकधी 6 महिने लागतात, काही वेळेला 2 आठवड्यानंतरही पॉझिटिव्ह येते. पण ही टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे एड्स झाला असं म्हणता येणार नाही.
1: तेवढी वर्ष बाबांना काहीच केलं नाही, अगदी निरोगी होत. ताईच्या लग्नापर्यंत मला वाटतं 52 पर्यंत दोघी अगदी ठणठणीत होते.
0: ही तर भिन्नता या रोगाची. टेस्ट पॉझिटिव्ह येऊन सुद्धा रोगाची लक्षणं दिसायला काही वर्षांचा कालावधी लागतो. काही वेळा तर चिन्ह कधीच दिसत नाही पण तो रोगाचा प्रसार करू शकतो.
1: म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू शरीरात बाळगून माणूस फिरत असतातच.
0: अगदी बरोबर. मृत्यू सूक्ष्मतम होऊन त्याच्या शरीरात कार्यक्षम असतो.

हे एड्सचे जंतू मरत बी राजकारणासारखे स्वतः माणसाला मारत नाहीत, चाणक्य नीतीप्रमाणे दुसऱ्याकडून त्याचा मृत्यू हरवतात. आपल्या शरीरातल्या लढवय्या पेशीमध्ये शिरकाव करायचा आणि त्यांना नष्ट करायचं. शरीरातलं सैन्य निकामी झालं की इतर जंतू हल्ला करतात. आपली प्रतिकार शक्ती

0: घेतलेली शपथ मनुकरने पाळली. मनुष्याचा चौकोन संसार पूर्ववत झाला. सुखवस्ती असल्याचं तेज तुमच्या सर्वांच्या अंगावर फेकू लागलं.
1: ताईच्या लग्नातलं त्याचं बघितलं तुझ्या जाण्याचं खरं.
0: तू जरा मोठे झाल्यावर मनीषा पण पार्ट टाइम नोकरी करू लागली तुझ्या दिनू काकांच्या ऑफिस मध्ये.
1: नंतर तिने एकाएकी ती सोडली आमच्यासाठी.
0: नोकरी सोडली खरी. क्षमाच्या लग्नानंतर काही दिवसांनी

0: काय डॉक्टर साहेब काय वाचताय? तुम्हाला जरा फावला वेळ मिळाला की वाचन सुरू. अरे असं वाचन ठेवावंच लागतं, त्याशिवाय नवीन औषधं नवीन रोग कळणार कसे?
1: औषधं नवीन निघतील पण रोग नवीन नवीन निघतात त्याचं काय?
0: या निसर्गात स्थिर असं काहीच नसतं बघा. जसे विश्वात रोज नवीन तारे जन्माला येतात तसे नवीन जंतू नवीन रोग. आता हेच पाहा ना, या एड्सनं कसा बिमारी घातलाय वाचा वाचा. प्रथम फक्त समलिंगी संबंधातून होतो असं वाटणारा हा रोग स्त्री पुरुष संबंधातूनही होतो असं आढळलं. नंतर समजलं एचआयव्ही पॉझिटिव्ह माणसाचं रक्तदान स्वीकारलं तर त्यातूनही एड्स होतो. ड्रग्ज घेणाऱ्या लोकांना इन्फेक्टेड सुयातून हा रोग मिळतो. त्याचं स्वरूप बदलत चाललंय.
1: हो
0: म्हणूनच या बाबतीतलं पूर्ण ज्ञान सगळ्यांना विशेषतः शाळकरी आणि कॉलेजमधल्या मुलांना दिलं पाहिजे. त्यासाठी त्यांची त्यांच्या आई वडिलांबरोबर अगदी मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे.
1: म्हणजे माणसाच्या श्वासातून लाळेतून हे जंतू जातच असणार. डॉक्टर उद्यापासून ऑफिसमध्ये माझा ग्लास वेगळा.
0: असं घाबरू नका, प्रथम सर्वांनाच असं वाटलं. या आर्टिकल मध्ये त्यावरच चर्चा केली आहे. हा रोग लाळेतून श्वासावाटे स्पर्शावाटे पसरत नाही. या लेखकाने स्पष्ट म्हटलंय रक्त आणि वीर याखेरीज शरीराच्या कुठल्याही स्त्रावातून हा रोग पसरत नाही.
1: तरी पण आपण आपला ग्लास वेगळा ठेवणार बघ. उद्या एखादा डॉक्टर शोध लावेल लाळेतून हे जंतू जातात. या संशोधकांचं मत कधी बदलेल? बर डॉक्टर आता तुम्हाला जास्त वेळ घेत नाही, मला एडची गरज आहे. एड्सची नाही, जरा खोकला पडसा झालाय अशक्तपणा वाटतो, सकाळी उठू नये असंही वाटतं.
0: क्षमाचं लग्नाची धावपळ अंगावर आली आहे आणि त्यात तुमची दोघांचं डायटिंग काहीतरी मासिकात वाचता आणि एवढं वाकडं करता. पण काय म्हणा, क्षमाच्या लग्नानंतर तुम्ही दोघेही अपसेट दिसता.
1: खरंय, मी काय होती एवढी वर्ष जवळ राहिलेली मुलगी एका दिवसात आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाते.
0: त्यांची कितीही तयारी केली ना डॉक्टर,
1: तरी पण घर रिकामच वाटत. तिथे सासरी कसं जमेल हे काही अनेक प्रश्न. हळूहळू स्वीकारू या सगळ्या गोष्टी. तसे क्षमाचे सासू सासरे तिचे अगदी लाड करतात ना, त्यांना मुलगी नाही ते प्रेम, मुलीचं प्रेम ते मुलीचं.
0: हो मुळात ती बघा नसते. आता आमच्याकडे बघा ना
1: खायचे
0: आमचा प्रवीण मित्रांबरोबर खेळ आणि घरी आलं की अभ्या.
1: हो
0: तुमच्या घरी कसं जसा चिमणा चिंची करता
1: पण आता एकच राहिली.
0: तिला आम्ही पळवणार बरं का? हो सुमित्रा प्रवीणसाठी चांगली मॅच आहे.
1: डॉक्टर
0: तुमच्या मुलीतलं बोललात अगदी.
1: आता आमची दुसरी काळजी मी ती मनुष्याला ही बातमी देऊया. चला आपल्या मैत्रीचं नात्यात रूपांतर व्हावं अशी आमची मनापासूनची इच्छा होती.
0: आपण ठरवू हो पण त्या दोघांना पटलं पाहिजे.
1: आता क्षमा सुनीला घेऊन येणार आहे तुम्हाला भेटायला.
0: काय म्हणतो क्षमा?
1: तिच्या सासूची ऑर्डर आहे, लवकर हवाय. आमच्यात शक्ती आहे तोपर्यंत होऊन जाऊ द्या म्हणाले.
0: आमचंही तेच म्हणणं आहे,
1: जरा लवकर वाटेल त्या दोघांना.
0: एका अर्थी तुमचं म्हणणं खरं आहे. वय जास्त झालं की नातवंडांच्या मागे राहणं कठीण असतं. नातवंडांना वळण लावण्याचं काम आजी आजोबा जास्त चांगले करतात. हल्ली त्याचीच जास्त आवश्यकता आहे. आपली संस्कृती जपली पाहिजे तरच हे एड सारखे रोग रोखले जातील.
1: वा वा वा क्षमा.

0: बरोबर आयुष्य बरं का आता तुमचाच विषय चालला होता
1: असं
0: म्हणू शकतो तुम्ही पण हो आता असं कबाब न हड्डी होणं सोडून द्या
2: अहो दोघेही घरी आले मला पिकअप करायला म्हटलं चला तुम्हालाही आश्चर्याचा धक्का द्यावा
0: मारुती बोला की पाणी आला पाणी बसा बसा जाऊ बसा पहिल्यांदा झाला लग्नानंतर
2: बाई नाही येत वाटतं घरात
0: अहो बाई गेले आत शिकवाय
2: म्हणजे वेड काय
0: आहे वेड नाही हो ती एड्स वर लेक्चर द्यायला गेली कॉलेजातनं असं शिक्षण दिलं विद्यार्थ्यांना एड्सची संपूर्ण माहिती दिली तरच आपण एड्सचा हा ब्रह्मराक्षस रोखू शकू त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे निसर्गानं दिलेली ही उर्मी या भावना लग्नापर्यंत काबूच ठेवल्या पाहिजेत लग्नानंतर एकच जोडीदार म्हणजे घटस्फोटांचंही प्रमाण कमी होईल
3: झाले आमच्या साहेबनी एकशे चढायला लागले बरं अहो साहेब हे बघा आपल्या क्षमता लग्नानंतर पहिल्यांदाच आले ते
0: आपल्याकडे पटकन चहा आणि कांदे कर मस्त काय क्षमा सासू सांभाळतेस ना नीट
2: तिच्या सासूबाईंची ऑर्डर आहे नातवंडांची
0: नातवंड बघितलं मुरीकर तू म्हणाला नाती हवा
1: हो
0: मनीषा त्यांनी सांगितलं नातवंड हवं क्रिया जास्त हुशार खऱ्या जपून बोलणार
1: हो
0: बरं झालं काका तुम्ही जे सांगितलं ते बरं झालं
1: तुझी सासू मराठीच्या प्रोफेसरची मुलगी आहे म्हटलं
0: आणि बायको प्रोफेसरची नात क्षमा सासू वाटतं प्रमाण ऑर्डर बुक करा सासू सासे आणि आई वडील सांभाळायला भक्कम आहेत
4: मग तर जुळं झालं तर चांगलं एक माहेरी आणि एक सासरी
2: सावित कुठला आपल्याला जुळं बिळं काही नको ना तू थोडं सांभाळणार

0: वातावरण होतं. त्यानंतर दोघांची प्रकृती शरीरयष्टी बारीक होत गेली. प्रथम वाटलं डायटिंगचा हा परिणाम असावा, त्यामुळे दोघांनाही बरं वाटलं. क्षणाचं बाळणपण आलं, पार पडलं. त्यानंतर मधुकरने अंतरून धरलेलं तू बघितलंच.
1: त्यावेळी
0: युनोनियाची औषधं दिली, ताप जरा कमी वाटला, पण थोड्याच दिवसात उलटला तो टायफॉइडच्या रूपात. अगोदरच मनीषा क्षमाच्या बाळणपणात थकली होती, मधुकरच्या आजारपणात ती अधिकच थकली. मधुकरच्या ढासळत्या प्रकृतीकडे पाहून मला वेगळाच संशय आला.
1: संशय
0: टीव्हीचा नाही मनीषा बहिणी, ते ट्रीटमेंट चालू आहेत. कन्सल्टंटना तोच संशय येतोय. हा रक्ताचा रिपोर्ट बघा, एच आय व्ही पॉझिटिव्ह. मधुकरला एड्स झालाय. अच्छा दचकू नका, ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवली पाहिजे. मुली मात्र नीच कळता कामा नये, आणि मधुकरलाही जे काही त्याचं आयुष्य उरलंय ते पश्चात्तापाने जळणार नको. डायटिंग आणि मानसिक ताण यांनी त्याची प्रकृती खराब झाली, आणि त्यावेळी लागलेलं ते इन्फेक्शन उफाळून आलं. खरं म्हणजे आत्ताच्या आमच्या ज्ञानाप्रमाणे पुरुषांना सहसा एकाच संबंधातून असं इन्फेक्शन लागत नाही, स्त्रियांना मात्र असं लागू शकतं.

0: माझे डॉक्टर, निसर्ग हे याबाबतीत स्त्री पुरुष भेद करतो का?
1: स्त्रियांच्या विशिष्ट शरीर रचनेमुळे असं होत. ती स्त्रियो ती खरी विषकन्या ठरली.
0: डॉक्टर, आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. विषकन्या? कोण विषकन्या? ती स्त्रियो की मी? तिच्या बरोबर एकदाच संबंध आहे. आणि तुम्ही म्हणत पुरुषाला एकच संबंधात सहसा एड्स लागत नाही, पण स्त्रीला स्त्रीला तिच्या शरीर रचनेमुळे पटकन लागू शकतो. अगदी अगदी एकाच संबंधात.
1: खरं तुम्ही होऊ शकतो असं काय बोलताय तुम्ही?
0: दिनकर पण ह्यांच्याच सारखे आजारी आहेत, म्हणजे त्यांनाही एड्सच असणार नाही का?
1: असू शकेल, त्याचा काय भरोसा देणार?

0: अहो 12 गावचं पाणी प्यायला माणूस तो त्यानेच तर मधुकरला ही कल्पना दिली. तरी मी दोघांनाही सांगितलं होतं की इडकीच्या बदात धुंद वासाबरोबरच नागिनही सळसळते, कधी डंक करेल. मी करणं माझी चेष्टा केली त्यावेळी. त्यानेच तुमच्या आयुष्याचं वाटोळं केलं.
1: खरं त्यांनीच वाटोळं केलं होतं. पूर्वी मी दिनकर भाऊची म्हणायची बना, पण त्या दिवसापासून मी त्यांना नुसते दिनकर म्हणू लागले. त्यांनी सगळा सत्यानाश केला यांचा. माझी डॉक्टर नाही, ईशकन्या ती स्टेनो नाही, ती ईशकन्या मी आहे डॉक्टर मी. आणि मला ईशकन्या करणारा नीच माणूस हा दिनकर आहे डॉक्टर, हा दिनकर. खरं दिनकरच्या कंपनीत ती होती तेव्हाची ही गोष्ट. म्हणजे काही वर्षापूर्वी बीज जवळच्या बंगल्यात दिनकरने स्टेशन ठेवली. माझ्या कामाची त्यावेळेला तुम्ही खूप स्तुती केली. सगळ्यांनी टाळांचा कडकडाट केला. मी सांगितलं मी एवढं काम करू शकले ते श्री दिनकरांच्या प्रोत्साहनानं, त्यांच्या पाठिंब्यानं. मी दाखवलेल्या कृतज्ञतेने भारावून गेल्यासारखं दाखवे. मला त्यांनी त्या समितीचं अध्यक्षपद दिलं. मी हरवून गेलो. मधुकर त्यावेळेला

0: त्याचा मला अभिमान वाटत होता. वाटेत तुम्ही बीचच्या एकांत भागात गाडी ठेवली, काय नोकरी करायला भेटून तयार झाले. प्रेमाची रात्र असे रसार वातावरण, वाटांच्या खेळी तसा आवाज नव्हता. चालता चालता मला हरभऱ्याच्या झाडावर तिनकरांनी चढवलं आणि हळूच कमरेसाठी हात घातला. माझा अंग परतच झाला. पुढच्या पायऱ्या आम्ही पटापट कशा ओलांडला ह्याच मला आशीर्वाद. मी मोहाच्या क्षणाला बळी पडले. आपल्या मधुकरांवर मी त्यावेळेला उगीच राहिले. पण केलेली चूक कबूल करण्याचं भाविष्ट जे मधुकरांनी दाखवलं ते मला कधीच जमलं नाही. नोकरीचा राजीनामा तडका फडकी दिला. त्याचं खरं कारण फक्त बळकरांना आणि मलाच माहिती.
1: कधीच विचारलं नाही
0: पण मुलींकडे लक्ष द्यावा, वेळ मिळावा असं सांगितलं.
1: तुमची दिनकर बरोबरची तुटक वागणूक माझ्या लक्षात आली होती. पण असं काही घडेल असं वाटलं नाही. वाटलं त्याने काही प्रयत्न केला असेल म्हणून तुम्ही तोडलं.
0: डॉक्टर आता मी पण जास्त दिवस जगणार नाही. माझ्या मुलींना ह्यांच्याविषयी घृणा येणं साहजिकच आहे. पण सत्य सांगण्याचं धैर्य होत नाही. पण आम्ही दोघं गेल्यावर कधीतरी तुम्हाला हे सांगावंच लागणार. त्या सांगा डॉक्टर सांगा. परपुरुषा बरोबरचे असे मोहाचे क्षण कटाक्षने टाळा. असे अनेक दिनकर आपली जाळी घेऊन बसलेले असतात. मोह टाळला नाही तर न्युमोनिया, टायफॉइड, टीबी, कावीळ. एका पापासाठी निसर्गाने किती क्रूर शिक्षा ठेवली. खरंच आपल्या पूर्वजांनी विवाहाच्या वेळी घ्यायची शपथ किती विचारपूर्वक केलेली. धर्मेच्या अर्थेच्या कामाचे नाती चरावा नाता चरावा.
1: असं घडलं सगळं रामायण. सध्या असं घडलंय क्षण एक पडे मोहाचा, वर्षाव पडे मग मरणाचा. तुमची दोन छत्र अशी उखडली गेली.
0: एवढे भयानक रोग हा मग याचे प्रतिबंधित लस का काढत नाही. एवढे संसार उखडले जातील ते तरी असतील.
1: प्रयत्न चालले आहेत पण तेवढं सोपं काम नाही. ते हे जंतू अगदी नाजूक प्रकृतीचे, शरीराबाहेर त्यांचं आयुष्य काही सेकंदच. तसंच दुसऱ्या प्राण्यातही ते जगू शकत नाही. त्यांचं सारखं बदलतं स्वरूपही अशी लस करण्यावर येत. सध्या तरी त्याला प्रतिबंध करणारा एकच उपाय लग्नपूर्व संबंध नाही आणि लग्नानंतर फक्त एकच जोडीदार.
0: अगदी खरे काका. आम्ही पाश्चात्य संस्कृतीचा पगडा इतका बसलोय तर सगळे हरवून गेलेत. त्यामुळे आमच्यासाठी अगदी मंडळी जात आहे.

0: मला अजून प्रश्न विचारतो. प्रवीणचं आणि तुझं त्याबाबतीत बोलणं झालं असेलच, त्यामुळे आईच्या तर्फे माझ्या कानावर ही गोष्ट घातली.
1: मी अद्याप विचार करते, माझ्यासारखी वेशबंदी तुमच्या घरात रुजवावी का?
0: काय म्हणस वेशबंदी? हे काय मला कोण म्हटलंयस? बघ, तुला आम्ही मागणी घालतोय ती तू आम्हाला आवडलीस म्हणून. कुठल्याही तऱ्हेचं तुझ्यावर उपकाराचं ओझं नाही. तुझ्या बाबांनी मागेच सांगितलं, सुभद्राला आम्ही सून करून घेणार.
1: मग ते काय म्हणाले?
0: ते म्हणाले, माझ्या मनातलं बोललात, तू विषबंद नाहीस, विचारी सहज आहेस.
1: काका नाही बाबा.
0: सुभद्रा,
1: आपण तुमच्याबरोबर लेक्चरसाठी आहे, चालेल ना तुम्हाला?
0: ऑफकोर्स. आपण या काळजी वाटते क्षमाची. सगळ्या विषयी थोडा प्रभाव ऐकू येतो. क्षमेसाठी काहीतरी करावं लागेल आपल्याला.

0: हल्ली तू नीट जेवत नाहीस असं ऐकलं.
1: भिक्षा वाढायला माझं माणूस नसतं ना म्हणून सुनील.
0: अगं हल्ली मला वेळ मिळत नाही, काम जास्त असतं ना ऑफिस मध्ये म्हणून उशीर होतो. हे बघ क्षमा, तुला जेवण वेळेवर मिळावं म्हणून मी बाई ठेवले बघ.
1: आता फक्त वाढ ग माय एवढंच म्हणायचं बाकी राहिलं होत. पण सुनील, अरे ही बाई मला प्रेमाने खायला घालते, आग्रह कळकळून वाटते. तिला कित्येक महिन्यात माझी ही सवय चुकली आहे. माझी माय गेली तेव्हा आता सगळ्याच माझ्या माय. ही बाई कोण कुठली पण माझी माय झाली. प्रेमानं पाठीभरून हात फिरवते, जेव घालते.
0: तिला काय माहित नाही अज्ञानाचा आनंद.
1: तिला सगळं माहिती आहे सुनील, सगळं माहिती तिला. पण ती म्हणते मला एकच कळतं, तू माणूस आहेस. खरं सांगू सुनील, आता मला कळलं, माणूस जितका जास्त शिकतो ना तेवढा तो जास्त संकुचित होतो. ज्ञानाचं कवच त्याला माणुसकी पासून वंचित करत.
0: हे बघ क्षमा, तुला घटस्फोट हवा होता ना, मी तयार आहे.
1: तेवढ्यासाठी ही गाडी गोडी ठीक आहे. घटस्फोटाला कारण?
0: कारण कारण कारण एड्स.
1: माझ्या रक्ताची टेस्ट निगेटिव्ह येईल.
0: पण तुझे आई वडील एड्स नी गेले.
1: पुरावा?
0: पुरावा सगळेच लोक बोलतात.
1: तू उठवलंस म्हणून सगळे लोक बोलतात. हो तू उठवलंस म्हणून सगळे लोक बोलतात. ओके मी बात नाही खरंच तयार होईल घटस्फोटाला. नाहीतरी असलं भिकाऱ्याचं जीवन हवं मला.
0: हे बघ मी असं करतो, क्षमा उद्या वकिलाला घेऊन येईल. हा पेपरवर सह्या करशील ना?
1: हो घटस्फोटासाठी माझ्या अटी.
0: अटी?
1: राहायला चांगला ब्लॉक, 5-6 लाख आणि मुलाच्या खर्चासाठी म्हणून.
0: अगं पण एवढे पैसे मी आणू कुठून?
1: विशाखा श्रीमंत आहे, ती तुला सहज देईल की.
0: विशाखा? कोण विशाखा?
1: तुला रोज रात्री सोडायला येते आणि ओठावर टाटा करते ती.
0: म्हणजे तुला हे सगळं
1: चाणाक्षस्त्री तिचे डोळे आणि कान उघडे ठेवून वावरते सुनील. विशाखाशी लग्न करण्यासाठी तुला माझ्यापासून घटस्फोट हवाय ना, मग तुला मोजते की किंमत? खरं तू मोजणार आहेस
0: घटस्फोटाची किंमत एवढी? बघ मी घटस्फोट मागतोय तो तुझ्या आई वडिलांच्या एड्स मुळे, त्याला मी का म्हणून किंमत मोजायची?
1: म्हणजे त्यांच्या एड्स मुळे मी फुकट घटस्फोट द्यायचा, मग तुला एड्स झाला तर मी किती मागावे रे?
0: मला? मला? अरे एड्स क्षमा, अगर पात्राला एड्स झाला म्हणून जावायला काही एड्स होत नाही.
1: तुला आता लवकरच एड्स होणार आहे.
0: काय वाटेल ते का बोलते?
1: हो तुला आता लवकरच एड्स होणार आहे.
0: काय वाटेल ते का बोलते?
1: ऐकलं नाही बोलले ते? वाटेल ते नाही खरं तेच बोलते.

0: यह वाचन दाखवते था आई जरा काम उभे ठेव प्रिय सुनीत हे पत्र मिळेपर्यंत तुला आपण विषपुत्री झाल्याची कल्पना नसेल गेल्या महिनाभर आपण रोज मजा करतोय आपली ओळख झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मी तुला सर्वस्व अर्पण केलं तुला वाटलं आपण किती हुशार विशाखाला ताबडतोब पटवलं वेड्यासारखी रोज माझ्यासाठी हॉटेलची खोली बुक करत होतात कालची आपली शेवटची भेट कारण जाता जाता मी तुला भेट दिली काय भेट दिली ती सांगते तुझ्या अंगात तुझ्या नसा नसात ती भेट म्हणजे भिंतीये त्या भेटीचे नाव आहे एड्सू नको पाता एका परकीयानं फसवून मला ही भेट दिली आता समस्त पुरुष जातीवर मी सूर उपज फिरते आई वडिलांना एड्स झाल्याच्या संशयावरून क्षमा वहिनीला तू दूर ठेवलंस त्यांच्या बरोबर तू आता घटस्फोट घेणार आता त्यांचं काम सोपं होणार आणि चाणक्यांची विषकन्या माझ्या रूपानं परत जन्माला आलीये मात्र मी कुणाला तडकाफडकी मारत नाही तो झिजून झिजून मरतो या पत्राची कॉपी क्षमा वहिनीला अगोदर मिळेल बाय तुझी विशाखा एक प्रसारक
1: शौक नाही विशाखा विषकन्या नाहीये तुला एड्स नाहीये नाही विशाखा विषकन्या नाहीये तुला एड्स नाहीये
0: स्वतःच लिहिलं ना तिने तसं वाच हे पत्र स्वतःच्या डोळ्यांनी वाच म्हणजे समजेल

0: கைதேசனம் மதம் மதம் மதம் கட்டினார்
1: सगळे तुझ्या मुलाकडे पाहून म्हणतील याच्या वडिलांना एड्स झाला होता म्हणजे याला देखील एड्स असणार.
0: नाही
1: होऊन देणार नाही. आता काय करणार तू?
0: आजच हे आयुष्य संपत माझ्या मुलाच्या वाटीला हे असले लादी राहणं दिलं नको.
1: बायकोला दिलंच ते चालू पडतं.
0: क्षमा प्लीज प्लीज क्षमा पटले गं पटले माझे प्लीज मला पटले आणि प्रायश्चित्त प्रायश्चित्त म्हणून मी माझं आयुष्य संपवतो.
1: अरे वेड्या आपल्या जीवनाचं घर का आलेलं असतो? आज एडचं औषध नसेल तर काही दिवसांनी ते निघेलच की?
0: नाही गं क्षमा नाही.
1: अरे तुम्ही तुझी घर
0: आता सगळे रस्ते बंद झाले मार्ग खुंटलेत.
1: नाही सुनील ऐक माझा. अरे पूर्वी टीव्हीवर महारोगावर औषधं कुठे होती माहिती ना? पण आता प्रभावी औषधं निघाली तेच की घर सगळं नको सगळं. अरे अरे तू अरे तू जीवन
0: तू फरकी विद्युभान क्षमा तुम्हाला माफ करशील ना? सांग क्षमा.
1: बघूया सध्या तरी मी एकच गोष्ट करणार आहे आधी.
0: कोणती?
1: हे पत्र आहे ना हे तुझ्या आई बाबांना मिळून दाखवणार आहे आणि विचारणार आहे छंदी फंदी कोण बोला.
0: क्षमा
1: खरंच विचारणार आहे. तू काय का तू काय का सुनील?
0: मी
1: त्यांना सांगणार आहे सुनीलने लग्नात माझ्या बरोबर घेतलेली शपथ मोडली.
0: कोणती कोणती शपथ?
1: विसरलास सुनील विसरलास तू धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामे नातीच रामे धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामे

0: श्रोतेहो आताच आपण ऐकत होतात केतकीच्या बनात या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान, यातील भूमिका आणि कलावंत मनीषा आपटे, सुनेत्रा दीपाली लेले, क्षमा कांचन प्रकाश संगीत, सुनील नरेंद्र गोरे, मारुती दळवी, दिनकर दीपक दामले, मधुकर अजित देशपांडे आणि डॉक्टरांच्या भूमिकेत अजित भोरे. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत, निर्मिती सहाय्य मनीषा सोमण. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नभोनाट्याचा कार्यक्रम आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.